सुप्रभात श्रोते हो, 100% एकमेकाहर्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना शीतल शिंदेचा नमस्कार आणि आजच्या सकाळच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आज रविवार, भारतीय सौर दिनांक 3 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 24 मे 2026. श्रोते हो, आजच्या प्रसारण सभेची सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग ललित पंचम आपण ऐकलात. 100.0 मेगाहर्ट्झ FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 6 वाजता हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरातली संत तुकारामांची ही रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती कमलाकर भागवत यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अजित कडकडे यांचा स्वर. या गीताला संगीतबद्ध केला आहे शांक नील यांनी.

अजित कडकडे यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं शांक नील यांचं. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं दत्ता पाटील यांचं गीत. संगीत मधुकर पाठक यांचं.

प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातलं दत्ता पाटील यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं पारंपरिक गीत संगीतबद्ध केलं आहे शेखर कल्याण यांनी.

यांच्या स्वरातलं हे पारंपरिक गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं शेखर कल्याण यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत समूह स्वरातलं हे गीत, संगीतबद्ध केलं आहे ब्रिज जोशी यांनी.

0: श्रोतेहो, समूह स्वरातलं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं ब्रिज जोशी यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:25 झालेली आहेत. ऐकूयात दिनविशेष.
1: चोवीस मे हा दिवस ज्या घटनांसाठी ओळखला जातो त्यापैकी काही या आहेत. 1847 तारा यंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वतः विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टीमोर इथं पाठवला. 24 मे 2000 या दिवशी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोनं विकसित केलेला इन्सॅट 3B हा उपग्रह पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आला.
2: भारतीय वैज्ञानिकों को बधाई देता हूं जिन्होंने सफलतापूर्वक इन्सॅट 3 का परीक्षण किया है, उसकी स्थापना की है. ये एक बड़ा कदम है और हमारे वैज्ञानिक विकास की पुष्टि करता है.
1: 24 मे हा जन्मदिन असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. 1686 या दिवशी जर्मन शास्त्रज्ञ डॅनियल फॅरनहाईट यांचा जन्म झाला. तापमान मोजण्यासाठी पाऱ्याचा वापर करून पहिला थर्मोमीटर त्यांनी बनवला होता. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार रघुवीर भोपळे उर्फ जादूगार रघुवीर यांचा जन्म

0: 1924 साली या तारखेला झाला. 24 मे 1955 हा संगीतकार राजेश रोशन यांचा जन्मदिवस.
1: जैसे पर्वत पे घटा झुकती है, जैसे सागर से लहर उठती.
0: कुवारा बाप या चित्रपटापासून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या राजेश रोशन यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी जुली, मिस्टर नटवरलाल, याराना, कामचोर, कहो ना प्यार है हे काही ठळक चित्रपट आहेत. चोवीस मे या दिवशी ज्यांचा स्मृती दिन आहे त्यापैकी काही ठळक नावं ही आहेत. पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निकस यांचं निधन 1543 साली या दिवशी झालं. विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी नसून सूर्य आहे हे त्यांनी सर्वप्रथम मांडलं. जुन्या पिढीतील संगीतकार आणि गायक बुलो चंदीराम रामचंदानी उर्फ बुलो सी राणी यांचं निधन या तारखेला झालं.
2: हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, कल कल वालों ने, गोड़ गोड़ गालों ने.
0: 1943 ते 1972 या काळात त्यांनी 71 चित्रपटांना संगीत दिलं. त्यानंतरच्या काळात दुर्लक्षित आयुष्य जगत असताना 24 मे 1993 या दिवशी त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली.

24 मे 1999 या दिवशी पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक विजयपाल लालाराम तथा गुरु हनुमान यांचं वयाच्या 98व्या वर्षी अपघाती निधन झालं. दारासिंग, सतपाल, सुभाष वर्मा यासारखे प्रसिद्ध मल्ल त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडले. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार मजरू सुलतानपुरी यांचं निधन 24 मे 2000 या दिवशी झालं.

सुमारे 55 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत मजरूह यांनी प्रचंड वैविध्य असणारी गीतं लिहिली. बदलत्या काळाशी स्वतःला जुळवून घेत त्यांनी लिहिलेली गाणी त्यामुळंच नेहमी लोकप्रिय ठरली.

0: दिनविशेष आपण ऐकलं आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:30 वाजलेत. चिंतन कार्यक्रमात आज ऐकूया मी सुखी आहे याविषयी. लेखन डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं, वाचक स्वर आहे भारती कुलकर्णी यांचा.
2: मी सुखी आहे ही माणसाची वृत्ती हवी. अशा सकारात्मक जाणीवेतच समाधानाचं फूल फुलतं. सुख ही मनाची स्थिती आहे. सुख कशात आहे हे माणसाला न कळल्यामुळे तो सुखाचं मृगजळ शोधत दाही दिशा फिरत असतो. सुख हा मनाचा खेळ आहे. सुखी माणसाचा सदरा कुणालाच सापडत नाही. माणसानं देवाला सुद्धा तो मागितला, त्याला सुखी माणसाचा सदरा आणायला सांगितला, पण त्यालाही तो कुठेच कोणाकडेच मिळाला नाही. प्रत्येकजण सत्ता, संपत्ती, हव्यास, स्वार्थ, अहंकार, ऐशोआराम यांच्या अपूर्णतेतच गुंतलेला आहे, आणि ज्याच्याकडून त्याला होकार मिळाला त्याच्या अंगात सदरास नव्हता. मी सुखी आहे असं म्हणणारा माणूस उघडाच होता. माणसाचं असंच आहे, ज्याच्याकडे भरपूर आहे तो अतृप्त आहे, ज्याच्याकडे काहीच नाही तो समाधानी आहे. माणसाला कितीही दिलं तरी तो अतृप्तच राहतो. त्याला हवं असलेलं प्रेम, सुख, समाधान, तृप्तता आणि आनंद कशा

0: करत आहे हेच त्याला कळत नसल्यामुळे तो सारखा सुखाच्या मागे धावत असतो. देवाने एकाला सांगितलं, तुला जितकी जमीन पाहिजे तितकी घे, पण जिथपर्यंत तू पळशील तिथून पुढे परत मूळ जागेवर आला पाहिजेस. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा वेळ त्याला दिला. हव्यास असलेला माणूस वायुवेगानं पळतच राहिला, सारखं मागे पाहत होता. मिळालेली जमीन त्याला अपूर्ण वाटत होती. तो जिथे पोहोचला तिथून सूर्यास्तापर्यंत परत पोहोचू शकला नाही. धावण्याच्या अतिश्रमानं त्यानं जग सोडलं. हव्यास माणसाला सुख देऊ शकत नाही. समर्थ रामदास स्वामी लिहितात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनी पाहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. माणसाचं मन निर्मळ हवं. माणसानं भौतिक सुखाची साधनं भरपूर निर्माण केली, पण त्याला त्यातून खरं समाधान काही मिळालं नाही. त्याला काय हवं हेच निश्चित न कळाल्यामुळे माणूस दुःखी आहे. कुठे शोधीसी रामेश्वर आणि कुठे शोधीसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. अशी माणसाची अवस्था आहे. तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. अशा वृत्तीमुळे माणूस दुःखी आहे. माणूस देवदेव करत अखंड भ्रमंती करत असतो, पण त्याला आपल्या अंतःकरणाला देव मात्र दिसतच नाही. अनेक संत महात्म्यांनी देव हा आपल्या हृदयातच वास करतो हे सत्य सांगितलं. तो मतितार्थ न कळाल्यामुळे माणूस देवाला बाह्यत शोधत फिरतो आणि रिकाम्या हातानं माघारी येतो. त्यामुळेच त्याच्या पदरात अतृप्तता पडते. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, नाना देही नानारूपी तुझा देव आहे. हे समजून घेण्यातच मनाची देवरूप अवस्था असते. पण माणूस हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागतो आणि सदैव असमाधानी राहतो. संतांची या कीर्तनात, साधकांच्या चिंतनात, तोच ध्यास तोच श्वास तोच आस आहे हे सत्य कळालं की माणूस सुख आणि समाधानाचा प्रवासी होतो. सद्गुण, सदाचार आणि सद्विचार हेच माणसाचं मौलिक धन आहे. मात्र माणूस निरर्थक भौतिक धन अलंकारांमध्ये समाधान शोधतो, त्याला ते सापडत नाही. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, अशी हे आपली अवस्था. सुखाची गुरुकिल्ली स्वतःच्याच खिशात असूनही माणूस उगीच इकडे तिकडे शोधत फिरतो.
1: चिंतन कार्यक्रमात मी सुखी आहे याविषयी आपण ऐकलं. लेखन होतं डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं, वाचक स्वर होता भारती कुलकर्णी यांचा. चिंतन आपण ऐकलं.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: शंभरांश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:35 झालेली आहेत. आजच्या प्रसारण सभेत आपल्यासोबत मी आहे शीतल शिंदे. आता ऐकूया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात ट्रायकोडर्मा बुरशी याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात अभ्यासाचा ताण याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती सादर करते मुक्सित मुजावर. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात सामाजिक जबाबदारी याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक गोरक्षणात बांधल. 7:00 सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून. 7:45 प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य. 7:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:20 नाट्यसंगीत. 8:40 आणि रात्री 8:15 व्यक्तिभेद कार्यक्रमात तबला वादक प्रशांत थोरात यांच्याशी भारती कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. आज या कार्यक्रमाचा उत्तरार्ध आपण ऐकणार आहोत. सादर करते सुदाम बटोळे.

सकाळी 12:15 लोकसंगीतात खंडोबाची गाणी सादर करते संभाजी शंकर शिंदे आणि सहकारी. 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची. त्यानंतर 1:00 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. श्रोते हो, आजची संध्याकाळची प्रसारण सभा सुरू होईल 5:02. सुरुवातीला मिक्स मसाला हा कार्यक्रम. 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:00 मराठी चित्रपट संगीत. 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 हिंदी भक्ती संगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 मानस हा साप्ताहिक हिंदी कार्यक्रम. त्यामध्ये आज संत जनाबाई यांची भक्तिभावना या विषयावर वार्ता. वार्ताकार आहेत न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर इथले हिंदी विभाग आणि अनुसंधान केंद्राचे प्रोफेसर डॉक्टर अशोक गायकवाड. रात्री 8:35 सुगम संगीत. 9:00 हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम. संकलन आणि निवेदन भारती कुलकर्णी यांचं. 10:00 रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आणि 10:30 शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमात विदुषी पद्मा तळवलकर यांनी गायलेला राग केदार आणि पंडित अजय पोहनकर यांनी गायलेला राग बागेश्री. याशिवाय सर्व बातमीपत्र होतील नेहमीच्याच वेळेला. श्रोते हो, ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प।
1: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
0: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत। जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा।
2: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 6:40 झालेली आहेत। कृषीवाणी कार्यक्रमात आज ऐकूयात ट्रायकोडर्मा बुरशी याविषयी माहिती। वाचक स्वर आहे अंकुश जोशी यांचा।
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी आपल्या मित्र कीटकासारखी मित्र बुरशी आहे। जमिनीद्वारे होणाऱ्या आणि पसरणाऱ्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी ही जैविक बुरशी ट्रायकोडर्मा अतिशय उपयुक्त आहे। जशी ही जैविक मित्रबुरशी आहे तशीच सेंद्रिय पदार्थ कुजवणारी आणि कंपोस्ट खताची प्रक्रिया वाढवणारी जीवाणू संवर्धक आहे। या दोन्ही प्रकारे ट्रायकोडर्मा आपलं कार्य करते, म्हणून शेतीला उपयोगी अशा नैसर्गिक जैविक संवर्धन आणि बुरशीनाशक जीवाणू संवर्धनाची निर्मिती करणे फायद्याचं आहे। ट्रायकोडर्माची निर्मिती कृषी विद्यापीठामार्फत मोठ्या प्रमाणात करून शेतकऱ्यांना पुरवली जाते। चांगल्या प्रकारे कुजलेलं उत्तम कंपोस्ट खत तयार करण्यासाठी ट्रायकोडर्माचा अत्यंत उपयोग होतो। कंपोस्ट खड्ड्यातला काडी कचरा, पालापाचोळा, सेंद्रिय पदार्थ कुजवण्यासाठी तसंच प्रेसमड, स्पेंट वॉशपासून तयार झालेलं बायो कंपोस्ट खताची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रति टन 2 किलो ट्रायकोडर्मा वापरावं। ट्रायकोडर्माचा आणखीन एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे ऊस खोडवा व्यवस्थापनात पाचटाचा उपयोग करून घेताना पाचट लवकरात लवकर कुजावं म्हणून एकरी 5 किलो ट्रायकोडर्मा जीवाणू पाचटावर टाकावेत आणि पाणी द्यावं। पाचट झटक्यात कुजतं म्हणजे जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी कंपोस्ट खत निर्मितीत ट्रायकोडर्माचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे। याचप्रमाणे जमिनीतून पिकावर उद्भवणारे अनेक बुरशीजन्य रोग आहेत। या बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण ट्रायकोडर्मा जैविक बुरशी करते। मर, मुळकूज, कंदकूज, अंकुरमर, बीजकूज, रोपमर, करपा आणि इतर सर्व प्रकारचे बुरशीजन्य रोग, उदाहरणार्थ फ्युजेरियम डम्पिंग ऑफ, कॉलर रॉट, फायटोप्थोरा

0: आदी रोगांचं नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोडर्मा पावडर फार उपयुक्त ठरते. ही पावडर सर्व प्रकारच्या पीक उत्पादनात उपयुक्त आहे. ज्या पिकावर मर, सूत्रकृमी, कूज, करपा यांचा प्रादुर्भाव होतो त्या पिकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रायकोडर्माचा वापर अवश्य करावा. गहू, कापूस, हरभरा, तूर, भुईमूग, सोयाबीन, हळद, मिरची, आलं, कांदे, बटाटे, वांगी, टोमॅटो, पालेभाज्या, फळभाज्या, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, संत्रा, लिंबू, मोसंबी, फुलशेती, औषधी वनस्पती इत्यादी पिकांवर जमिनीद्वारे बुरशीयुक्त रोग फैलावतात. त्याचं नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोडर्मा अतिशय उपयुक्त आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रायकोडर्मा वापरतात. 25 ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि 1 लिटर पाणी या द्रावणाची बीज प्रक्रिया करावी. 2 ते 3 किलो ट्रायकोडर्मा अधिक 200 लिटर पाणी या द्रावणाची पिकाच्या खोडालगत मुळालगत ड्रिंचिंग करावं. 3 किलो ट्रायकोडर्मा आणि 15 लिटर पाणी हे द्रावण 1 बैलगाडी बारीक केलेल्या शेणखतात चांगलं मिसळून 2-3 दिवस सावलीत ठेवून नंतर ते पिकाच्या मुळाभोवती टाकून मातीत मिसळून पाणी द्यावं. 150 ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि 15 लिटर पाणी या द्रावणाची सायंकाळी पिकावर फवारणी करावी. जर रोगाचा प्रादुर्भाव जास्त असेल तर 15 दिवसांनी 2-3 फवारण्या कराव्यात. 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि 10 लिटर पाणी या द्रावणात रोपांची मुळं 20 मिनटं बुडवून नंतर पुनर्लागवण करावी. 1 एकरासाठी 3 किलो ट्रायकोडर्मा आणि 200 लिटर पाणी हे 1/2 लिटर द्रावण प्रत्येक फळझाडा सिरिंग पद्धतीनं ड्रेंचिंग करावं.
1: कृषीवाणी कार्यक्रमात ट्रायकोडर्मा बुरशी याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता अंकुश जोशी यांचा. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया.
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
5: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
6: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
5: थायरॉइडच्या गाठी,
6: गर्भाशयातील फायब्रॉइड,
5: वाढलेली प्रोस्टेट,
6: विविध बायोप्सीज,
5: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार
6: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
5: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
6: फोन 74-00-48-40-88.
5: 74-00-48-40-88.
1: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, ऐकूयात बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.
4: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
7: लग्न होऊन बरीच वर्ष झालेत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
4: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
7: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
4: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूयात अभ्यासाचा ताण याविषयी डॉक्टर हर्षल बाग यांनी सांगितलेली माहिती. सादर करते आहेत मुक्सित मुजावर.
8: अभ्यासाचा ताण आणि यशाची व्याख्या. मित्रांनो, परीक्षांचे दिवस जवळ आले की घराघरातून एकच आवाज येतो, अभ्यास कर, TV बंद कर, मोबाईल ठेव खाली. तो पण या सगळ्या आवाजात एक गोष्टीचा आवाज दबला जातो, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनाचा आवाज. आजकाल अभ्यास हा शब्द ऐकला की ज्ञान डोळ्यासमोर येत नाही, तर येतो तो फक्त ताण म्हणजेच स्ट्रेस. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त रॅट रेस, ट्युशन, शाळा, पुन्हा क्लास आणि रात्री उशिरापर्यंत

0: जुळणी कोणासाठी कशासाठी, तर त्या रिझल्ट कार्डवरच्या आकड्यांसाठी. पण मित्रांनो, कधी शांतपणे बसून विचार केला आहे का की यश म्हणजे नक्की काय? फक्त 90 किंवा 95% मिळवणं म्हणजे यश आहे का? जर एखाद्या मुलाला गणितात 70% मिळाले पण तो उत्तम चित्र काढत असेल तर त्याला आपण अपयशी म्हणणार आहोत का? पालकांनो, ही वेळ तुमच्या मुलांच्या पाठीवर हात ठेवण्याची आहे. त्यांच्यावर अवास्तव्य अपेक्षांचं ओझं टाकण्याची नाही. यशाची व्याख्या आपण इतकी संकुचित केली आहे की आपल्याला असं वाटतं की डॉक्टर किंवा इंजिनियर होणं म्हणजेच लाईफ सेट होणं. पण खरं सांगू का, यशाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते. कोणासाठी उत्तम स्वयंपाक करणं यश असू शकतं, कोणासाठी एखादं वाद्य वाजवणं हे यश असू शकतं, तर कोणासाठी माणुसकी जपणं हे सुद्धा सर्वात मोठं यश असू शकतं. आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुमच्यासाठी एक गोष्ट, परीक्षेतले मार्क हे तुमच्या बुद्धिमत्तेचा कागद असू शकतात पण ते तुमच्या आयुष्याचं भवितव्य ठरवणारे अंतिम निकष नसतात. अभ्यासाचा ताण घेऊ नका, तर अभ्यासातलं कुतूहल जागं करा.
1: अभ्यासाचा ताण याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. सादर करते होते मुक्सित मुजावर, निर्मिती होती आकाशवाणी सांगली केंद्राची.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीसह अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, आता ऐकूया त्रिमुखे हॉस्पिटल परिसर हा कार्यक्रम.
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
2: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
3: श्रोतेहो, कार्यक्रमात आज ऐकूयात सामाजिक जबाबदारी याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती.
4: आपण एक व्यक्ती असलो तरीही आपल्या परिवाराचा एक घटक असतो. परिवाराला सोबत घेऊन आपण आपल्या घराला पर्यावरणपूरक घर बनवलं आणि त्याला हरित घर म्हटलं तर पुढे जाऊन आपण आपली भूमिका समाजामध्ये आपण जे काम करत असतो तिथेही असते. आपण जर शिक्षक असू तर शाळेत जात असतो, डॉक्टर असू तर दवाखान्यात जात असू, आपण कामगार असू तर कारखान्यात जात असू, आपण शेतकरी असू तर शेतात जात असू, आणि तिथे जाऊन सुद्धा आपल्या जीवनशैलीमध्ये आलेले हे चांगले बदल त्यांचं प्रदर्शन करू शकतो. आणि ते प्रदर्शन केलं तर तो जो परिसर आहे, मग तो दवाखान्याचा असू दे, शाळेचा असू दे, सरकारी कार्यालयाचा असू दे अथवा शेताचा असू दे किंवा गर्दीच्या ठिकाणचा असू दे, त्या सर्व ठिकाणी आपल्या

0: पर्यावरणानं आपण तो पर्यावरणपूरक परिसर बनवू शकतो, हरित परिसर बनवू शकतो. गेल्या वर्षी 11 जून 2025 रोजी आपल्या सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून एक पत्र निर्गमित झालं. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आता आपण कोणत्याही बैठकीमध्ये वगैरे पाण्याचे बॉटल्स वापरणार नाही, त्याऐवजी तांबे आणि भांडे वापरू. आपण कार्यक्रमामध्ये एकमेकांना भेट देण्यासाठी रोपांचीच निवड करू आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनशैलीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी करणे आवश्यक आहे त्याचा सदैव उच्चार आणि व्यवहार करत राहू. मग अशा कार्यालयातून झालेली पत्रे आणि त्याची अंमलबजावणी जर नीट झाली तर अशा प्रभावशाली व्यक्तींचे संदेश इतर लोकांना प्रेरणा देतात. बरेच लोक अशा लोकांना आदर्श मानत असतात आणि त्यांचं पाहून ते आपल्याही जीवनशैलीमध्ये बदल करतात. यातून सामाजिक बदल होणं खूप सोपं जातं. आपण बऱ्याचदा कुठे किल्ल्यावरती गेलो, सहलीला गेलो, गर्दीच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला न कळत हातामध्ये असलेला प्लास्टिकचा तुकडा किंवा कचरा कुठेतरी टाकल्यासारखं वाटतं. पण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन डार्कनेस. आपल्याकडं कुणीही पाहत नाही अशा वेळी आपण कसं वागतो तो आपला अंगभूत स्वभाव असतो.
1: श्रोतेहो, सामाजिक जबाबदारी याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. निर्मिती होती आकाशवाणी सांगली केंद्राची.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. 100° मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झालेले आहेत.
3: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
5: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
4: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
5: फोन नंबर 0241-235-3515.
4: मोबाईल 960-44-988-36.
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
7: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
7: संपर्क 232-29-29.
1: 100° FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, आता ऐकूयात मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
3: मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅककेअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅककेअर हॉस्पिटल मध्ये.
3: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
3: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.

नमस्कार, अहिल्यानगर दिनांकसाठी संकलक आहेत गोरक्षनाथ बांदल. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. बकरी ईद सण धार्मिक परंपरा आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करा, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चालविण्यासाठी पाणीपट्टी तातडीने वसूल करा, आनंद भंडारी. अवकाळी पावसामुळे नागरिकांना दक्षता घेण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आवाहन. संस्कृतीच्या संवर्धनासाठी साहित्य संमेलने ही काळाची गरज.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि महावितरणाच्या ग्राहकांना अधिक सक्षम सेवा देण्यासाठी अभियंते सहायक लेखापालांना प्रशिक्षण. आता घडामोडी सविस्तर. बकरी ईद हा सण धार्मिक परंपरा आणि सामाजिक सलोखा राखून शांततामय वातावरणात साजरा करा. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करत सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून दक्षतेने कार्य करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती आणि प्राणी क्लेश संबंध प्रतिबंधक जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. महावितरण पालिकेतील आयुक्त डॉ यशवंत डांगे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त उमेश पाटील, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ मुकुंद राजळे, अन्न आणि संशोधन निरीक्षक जी बी भोर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चालवण्यासाठी देखभाल दुरुस्ती, वीज देयक, धरणांची पाणी देयके, शुद्धीकरण पावडर, कर्मचारी पगार यासारख्या खर्चांचा विचार करून पाणीपट्टी आकारावी. योजनांची पाणीपट्टी तातडीने वसूल करा असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात 40 प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात 2 दिवसापासून अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह तडाखा दिला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी साहित्य संमेलने ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. शब्दगंध साहित्य परिषदेच्या 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महापौर ज्योतिताई गाडे, आमदार संग्राम जगताप, संमेलन अध्यक्ष प्राध्यापक डॉ संदीप सांगळे, स्वागताध्यक्ष नगरसेवक सुरेश बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते. महावितरणच्या ग्राहकांना अधिक सक्षम सेवा देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंच आणि स्मार्ट मीटरिंग या विषयावर एक दिवसीय विशेष प्रशिक्षण देण्यात आले. अहिल्यानगर मंडळातील सर्व उपविभागीय कार्यालयाचे अभियंते आणि सहायक लेखापाल या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. बकरी ईद सण धार्मिक परंपरा आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करा. जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चालवण्यासाठी पाणीपट्टी तातडीने वसूल करा. आनंद भंडारी. अवकाळी पावसामुळे नागरिकांना दक्षता घेण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आवाहन. संस्कृतीच्या संवर्धनासाठी साहित्य संमेलने ही काळाची गरज. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि महावितरणाच्या ग्राहकांना अधिक सक्षम सेवा देण्यासाठी अभियंते सहायक लेखापालांचे प्रशिक्षण. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.

0: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, आता ऐकूयात आजचा सुविचार. त्याग जीवनाचा पाया आहे तर मानसिक समाधान जीवनाचा कळस आहे. आजचा सुविचार आपण ऐकलात.
3: नीट जेईई की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज

0: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मेच्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी। हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे। पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात। गाणं, तबला आणि बेस याने सगळं वाजवता येतं। श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 वाजता जरूर ऐका साज संगीत, हा संगीतावर आधारित कार्यक्रम।
1: श्रोते हो, दर रविवारी 7:25 ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी।
0: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर झळकणारं नरगिस हे नाव, ज्यांच्या एका कटाक्षात 1000 कहाण्या दडलेल्या होत्या, त्या कधी आवाराच्या राजची रिटा झाल्या तर कधी मदर इंडिया बनून संपूर्ण देशाची आई झाल्या।

अशा या भारतीय चित्रपट सृष्टीचा स्वर्णिम अध्याय लिहिणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोनगाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 7:15 ते 7:30 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा फोन गाणी या कार्यक्रमात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72.

0: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
1: हो? मग
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823-852-852.
2: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
3: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
2: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
4: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
2: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
5: विजिट आत्मा मलिक online.com.
0: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
6: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
7: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाल्यात. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर
2: कवी
1: अंदमानात कठोर

0: शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी.
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी.
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. शिर्डी इथल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण, आचरण आणि दैनंदिन कृतींद्वारे त्या विश्वासाला जागणे आणि तो अधिक दृढ करणे ही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधन करताना सांगितलं. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृहमंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. शिर्डी येथील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% वरून आगामी काळामध्ये 50% पर्यंत नेणार असल्याचं राजनाथ

0: सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: यहां से निकला सूर्यास्त दुश्मनों के मंसूबों का सूर्यास्त करने के लिए पर्याप्त होगा, ऐसा भी मेरा विश्वास है. साथियों, एम्युनिशन, मिसाइल, रॉकेट सिस्टम और सैटेलाइट पार्ट्स के प्रोडक्शन से एंसिलरी यूनिट्स, सप्लायर्स और वेंडर्स जुड़ेंगे, रोजगार बढ़ेगा और सिरडी सहित आसपास के नौजवानों को कटिंग एज टेक्नोलॉजी का स्किल सेट प्राप्त होगा. ये और अधिक सामर्थ्य के साथ इस राष्ट्र के निर्माण में अपना कंट्रीब्यूशन दे पाएंगे.
0: यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, संरक्षण दलाचे जनरल अनिल चौहान, डीआरडीओचे अध्यक्ष डॉक्टर समीर कामत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: माननीय राजनाथ सिंगजींना आम्ही विनंती केली होती, आम्हाला 4 डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचे आहेत, नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर. राजनाथजींनी तात्काळ त्या संदर्भात आम्हाला होकार दिला आणि त्याची प्रोसेस त्यांनी अंतिम टप्प्यामध्ये नेलेली आहे. आजही देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि आता तो इतका पुढे जाणार आहे की महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही, हा मला विश्वास आहे.
0: शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत असून यामध्ये रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत. निबे ग्रुपनं या प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पामध्ये 155 mm क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी 5 लाख तोफगोळे तयार करण्याची या कारखान्याची क्षमता आहे. भविष्यात भारतातील विविध जलाशयांवर उडणारं विमान देखील इथं तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर इथल्या प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करणं हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेनं टाकलेलं दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे. यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आमचा संकल्प अधिक बळकट होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. राज्य शासनानं या रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव पुढे आणला आहे. या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात दर्जेदार उपचार सेवांसोबतच शिक्षण आणि संशोधनाला देखील चालना मिळणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत 12व्या पंचवार्षिक योजनेपासून या दिशेनं विशेष भर देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी आधीपासून पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा प्रादेशिक रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिर्डी इथं सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिर्डी इथं गेले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर समाज माध्यमांमधून टीका केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असून देखील सरकार जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आता

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक तसंच आरोग्य आणि कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. अशा महिलांच्या समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. महिला आणि बालविकास विभागानं या संदर्भात शासन निर्णय जारी करून मसुदा समिती गठीत केल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली. ठाणे आणि

0: नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 24 नायजेरियन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून या आरोपींवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीचे गंभीर आरोप आहेत. दरम्यान कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 34 कोटी रुपये किमतीचे सुमारे 10 किलो हेरॉईन जप्त केलं आहे. या प्रकरणी मुख्य पुरवठादार युसुफ पठाणसह 5 जणांना अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्रे शोधून काढून नष्ट केली. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर वाघानं हल्ला करून जागीच ठार केलं. हा संपूर्ण थरार मृत व्यक्तीच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी आणि वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे. राज्यात काल काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि खानापूर या तालुक्यात काल दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात वीज पडल्यानं माण तालुक्यातील गोंदवले आणि कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी इथं 2 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाचा सामना करत असलेल्या सोलापूरला काल पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे शहर तसंच जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी उकाड्यापासून मात्र काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्राचं वितरण. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:20 झालेली आहेत. ऐकूयात काही निवेदनं.
2: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आह्वान करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ इन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाचे अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
3: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
4: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100 अंश

0: 1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
1: श्रोते हो, काही व्यक्तिमत्वच उत्साहानी भारलेली असतात, त्यामुळं वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाहीत.
2: कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्या बरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात.
1: अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात, दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सकाळी 8:40
2: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
3: श्रोते हो, आज सकाळी व्यक्तिवेध या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत तबला वादक प्रशांत थोरात यांच्याशी भारती कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. आज या कार्यक्रमाचा उत्तरार्ध आपण ऐकणार आहोत. सादरकर्ते आहेत सुदाम बटोळे.

शंभरंश एक मेगाहर्ट्स एफ एम बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. मराठी भाषा आणि साहित्य यांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना 19 नोव्हेंबर 1960 रोजी करण्यात आली हे आपण मागच्या भागांमधून ऐकलं आहे. सुरुवातीला ह्या मंडळाच्या वतीनं महाराष्ट्र विश्वकोश प्रकल्प कार्यान्वित झाला आणि त्यानंतर 1 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ असं स्वतंत्र मंडळ शासनानं स्थापन करून या बृहत प्रकल्पाला चालना दिली. आज अखेर मराठी विश्वकोशाचे 21 खंड तयार झाले हे आपण मागच्या भागात ऐकलं. तर यातील 1 ते 5 खंडांचा परिचय आपण आजच्या कार्यक्रमातून करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे पुन्हा एकदा डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्याव्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी विश्वकोश कार्यालय, वाई, जिल्हा सातारा इथून आलेले आहेत. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आपण चर्चा करतोय तर ते नेमकं कशा प्रकारचं आहे?
1: मराठी विश्वकोश जसं मागच्या भागात आपण चर्चा केली की तो सर्व विषय संग्राहक असा आहे आणि सामान्य माणसाला सर्व ज्ञानक्षेत्राचा परिचय करून द्यावा म्हणून वर्णानुक्रमे त्याची आकार विल्हे कोश रचना ही पाहायला मिळते.
0: बरोबर.
1: म्हणजे अ ते ज्ञपर्यंत आणि सर्व विषयातील त्याच्यामध्ये काय आहे तर सिद्धांत आहेत, विचार प्रवाह आहेत किंवा तत्व आहेत, चरित्र आहेत, तर अशा प्रकारचा स्थूल आढावा या विश्वकोशामध्ये घेतलेला आपल्याला.

0: पाहायला मिळतो. आणि तुम्ही जो प्रश्न विचारले की नेमकं याचं स्वरूप काय आहे, तर मराठी विश्वकोशाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ हा 1965 साली प्रकाशित केलेला होता. म्हणजे विश्वकोशाच्या निर्मिती आधी त्याचा परिचय देणारा ग्रंथ, तो अतिशय महत्वाचा ग्रंथ मानला जातो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी नोंदी कशा प्रकारे असतील, विषय कोणते असतील, विषयांना शब्दमर्यादा कशी दिलेली असतील, अशा प्रकारची मांडणी आणि उदाहरणादाखल काही नोंदी सुद्धा त्या परिचय ग्रंथामध्ये दिलेल्या होत्या. आणि तर्कतीर्थांचं एक मोठं विद्वतेचं क्षेत्र असं त्यातलं दिसून येतं की त्यांनी तो परिचय ग्रंथ चर्चेसाठी खुला ठेवला आणि महाराष्ट्रभरातून महाराष्ट्र बाहेरील विद्वानांनी सुद्धा तो परिचय ग्रंथ वाचून त्याच्यावरती आपले अभिप्राय कळवले. काहींना त्यातल्या नोंदी किंवा रचना पटली नाही तर त्यांनी विरोधी मतं सुद्धा दिलेली दिसतात. तर त्या सगळ्या पत्रांची दखल तर्कतीर्थांनी घेतली आणि पुन्हा त्यांनी नवीन एक ग्रंथ तयार केला, मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ अभिप्राय टीका आणि प्रतिटीका. म्हणजे असं पुस्तक आपल्याला कुठेतरी दुर्मिळ स्वरूपात पाहायला मिळतं. म्हणजे तर्कतीर्थांचं म्हणणं होते की हा विश्वकोश जर सर्वसामान्यांपर्यंत जायचा असेल तर सर्वांची मतं, त्यांचं स्वागत करणं आणि भूमिका समजून घेणं महत्वाचे आहे. आणि एकूणच वर्णमालेची रचना आहे त्याप्रमाणे या नोंदींचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो.
1: म्हणजे स्वर आणि व्यंजनानुसार ते तयार केले गेले.
0: अगदी.
1: आणि टीकेचं देखील लक्ष्मण शास्त्री जोशींनी, म्हणजे एवढे तर्कतीर्थ असूनही आपण ज्यांना म्हणतो विद्वान असून त्यांनी स्वागत केलं,
0: स्वागत केलं
1: आणि त्याचा परिचय ग्रंथ तयार केला. सर, खूप छान ही गोष्ट झाली आहे, कारण की असं टीका पण स्वीकारणं आणि तेही इतक्या विद्वान व्यक्तीने खरंच मोठी गोष्ट आहे. सर, आता हे जे वेगवेगळे खंड तयार केले तर ह्या खंडांचा मग अनुक्रम कसा तयार केला?
0: बरोबर. आता कसं आहे की विश्वकोशामध्ये नोंदी तर घ्यायच्या आहेत, पण त्या नोंदी कोणत्या घ्याव्यात आणि मग कशा पद्धतीने घ्याव्यात त्याचा एक आराखडा सुरुवातीला निश्चित करण्यात आला आणि एक नोंद यादी तयार करण्यात आली. म्हणजे जरी पहिला खंड 1976 ला प्रकाशित झाला असला आणि विश्वकोशाचा 20वा खंड 2015 साली प्रकाशित झाला असला, तरी 1 ते 20 खंडांची यादी ही सुरुवातीलाच तयार केलेली होती. अर्थात त्या यादीमध्ये भर पडत गेलेली दिसते,
1: ज्ञान
0: प्रवाह असतं, काही नोंदी वाढतात आणि मग त्याच्यामध्ये मग भाषा साहित्य, इतिहास असेल, धर्म असेल, तत्वज्ञान असेल किंवा अगदी अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, सांख्यिकी, अर्थशास्त्र, तर असे सुमारे 100 विषय उपविषय निश्चित करून त्यांची नोंद यादी आणि शब्दमर्यादा निश्चित केली आणि मग त्या नोंदी लेखनासाठी पुढे लेखकांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. साधारणतः पहिली नोंद जी आहे ती अंक अशी आहे पहिल्या खंडातील, ती मराठी विश्वकोशातील पहिली नोंद आहे. तर ज्ञेयवाद म्हणजे धर्म या विषयातील ती नोंद 20व्या खंडातील सगळ्यात शेवटची नोंद, म्हणजे अ ते ज्ञ या वर्णमालेच्या क्रमाने हा आपल्याला प्रवास विश्वकोशाचा पाहायला मिळतो. आणि पुढे यादीमध्ये वेळोवेळी भर पडून अनेक नोंदींची संख्या वाढलेली सुद्धा आपल्याला याच्यात पाहायला मिळते.
1: सर, आता हे मराठी विश्वकोशाचा तुम्ही म्हणालात की पहिला खंड 1977 साली प्रकाशित झाला, त्याच्याविषयी थोडक्यात सांगा.
0: कोश निर्मितीचं काम हे साधारण दीर्घकालीन चालणारी एक प्रक्रिया आहे. म्हणजे आपण म्हणतो की विश्वकोशामध्ये नोंद येते वाचकांना, पण नोंदीचा जन्म होणारचा जो एक काळ असतो तो खूप दीर्घकाळ आपल्याला दिसतो. की नोंद यादी निश्चित झाल्यानंतर त्या नोंदीचा आराखडा तयार करणं, उदाहरणार्थ चरित्रात्मक नोंद आपल्याला घ्यायची आहे तर त्या व्यक्तीचं चरित्र, त्याचं कार्य, त्याचं मूल्यमापन आणि हे सगळं किती शब्दात दिलं पाहिजे हा सगळा निश्चित आराखडा करून तो लेखकाला सोपवला जातो आणि लेखकांना सुद्धा कालमर्यादा दिली जाते. लेखकांच्याकडून ती नोंद आल्यानंतर पुन्हा ती नोंद समीक्षणासाठी अन्य तज्ज्ञाकडे पाठवली जाते. म्हणजे समीक्षक त्या नोंदीवर पुन्हा आपला अभिप्राय देतात आणि मग कार्यालयीन संपादक त्या नोंदींवरती संपादनाचं काम करतो आणि ह्या सगळ्या चाळणीतून ती नोंद अंतिम संपादित होत असते. म्हणजे हे सगळं करत असताना विश्वकोशाचा परिचय खंड 65 साली आल्यानंतर अवघ्या 10 वर्षांमध्ये, हे साधारणतः 1977 विश्वकोशाचे पहिले 1 ते 5 खंड एकाच वेळेला प्रकाशित झालेले. तत्कालीन भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या पहिल्या 5 खंडांचं प्रकाशन झालेलं आहे. आता पहिल्या 5 खंडांचं जर स्वरूप बघितलं तर अंक या नोंदीपासून मी म्हटलं की पहिली नोंद आहे पहिल्या खंडामध्ये, अंक ते आतुर चिकित्सा हे पहिल्या खंडाचं शीर्षक आपल्याला दिसेल. म्हणजे अंक ही अर्थात गणितातली नोंद आहे, त्याचा अंकाचा नेमका इतिहास काय आहे, पूर्वीच्या लेखन पद्धती कशा होत्या, अशा प्रकारचं वर्णन त्या नोंदीमध्ये पाहायला मिळतं. अगदी शोभ

0: ना गोखले सारख्या तज्ञांनी त्यावेळी ती नोंद लिहिलेली आहे किंवा ल वा गुर्जर यांचं त्यात योगदान दिसून येतं. किंवा शेवटची नोंदच्या खंडातली आहे ती आतुर चिकित्सा, म्हणजे आयुर्वेदात आतुर चिकित्सा अर्थात आयुर्वेदीय विषय आहे. चिकित्सा म्हणजे आपण रुग्णावर करावायचे उपचार असं आपण म्हणतो. तर त्या नोंदीचं लेखन वेणी माधव शास्त्री जोशी, जे आयुर्वेद तज्ज्ञ होते, तर्कतीर्थांचे ते ज्येष्ठ बंधू होते, त्यांनी लेखन केलेलं आहे. नाह जोशी यांनी लेखन केलेलं आहे. साधारणतः पहिल्या खंडामध्ये 942 नोंदी आपल्याला वेगवेगळ्या विषयावरच्या पाहायला मिळतात आणि 944 पृष्ठांचा हा खंड आहे. तसाच दुसरा खंड जो आहे तो आतुर निदान ते एपस्टाईन जेकब, म्हणजे आ या अक्षरापासून सुरुवात झालेली आहे आणि ए पर्यंत त्या नोंदींची संख्या आपल्याला दिसते. साधारणतः 918 नोंदी आहेत. आतुर निदान अर्थातच आयुर्वेदातली ही नोंद आहे, रोग्याची किंवा रोगाचे विषय ज्ञान असं आपण त्याला म्हणतो. आणि एपस्टाईन जेकब जो इंग्लिश शिल्पकार होता त्यांची ती नोंद आहे. मराठी साहित्यातले ज्येष्ठ समीक्षक श्रीदे इनामदार, ज्यांना SD इनामदार म्हणून ओळखलं जातं, तर त्यांनी ती नोंद लिहिलेली आहे. तर हा दुसरा खंड आपल्याला दिसून येईल. तिसरा खंड पुन्हा ए पासूनच गेलेला दिसतो. तिथं पुन्हा 12 कडी येते बरं का, म्हणजे आपण पहिले दुसरीच्या वर्गात 12 कडी शिकतो, क का की वगैरे. तर इथं की पर्यंतच आपण गेलं, म्हणजे की सांगानी. एबिंग हाऊस हेरमान म्हणजे एक जर्मन मानसशास्त्रज्ञ होते, त्यांची ती नोंद आहे त्याच्यामध्ये पहिली आलेली नोंद. आणि शेवटची नोंद आहे ती की सांगानी, कॉंगो लोकशाही गणतंत्रातला तो एक भाग आहे, म्हणजे भूगोल या विषयातली ती नोंद आहे. पुन्हा चौथा खंड आहे किकट ते गाल्फिमिया ग्लॉका, म्हणजे क ते ग या टप्प्यापर्यंतचा प्रवास तिथं आपल्याला दिसतो. आता किकट म्हणजे एक प्राचीन देश आहे तो, साधारणतः ऋग्वेदामध्ये त्या देशाचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. तर चंद्रहास जोशी यांनी ती नोंद लिहिलेली आहे. आणि त्या खंडातली म्हणजे चौथ्या खंडातली शेवटची नोंद म्हणजे गाल्फिमिया ग्लॉका, वनस्पती विज्ञानातली अर्थात ती नोंद आहे. आणि भारतामध्ये आजकाल शोभे करता त्या वनस्पतीची लागवड प्रचंड प्रमाणात होते. तर जवी जमदाडे यांनी त्या नोंदीचं लेखन केलेलं आहे. नोंद कोणी लिहिली, त्या लेखकाचं नाव त्या नोंदीखाली तिथं दिलेलं असतं. पुन्हा त्या नोंदीचं समीक्षण कोणी केलं असेल, तर सुरुवातीच्या पानावर आपण लेखक, समीक्षक, भाषांतरकार त्यांची आपण नावं आणि त्यांची त्या क्षेत्रातील नेमकी विद्वत्ता काय आहे याचाही थोडक्यात परिचय करून दिलेला असतो.
1: हा पुढच्या पिढ्यांसाठी खूपच छान वारसा आहे.
0: एका साधारणतः एका खंडाला 200 ते 300 लेखक समीक्षकांचं योगदान जेव्हा मिळतं तेव्हा तो खंड आकाराला येतो.
1: खूप मेहनतीचं
0: काम. वाईतील संपादकीय कार्यालय संपादनाचं मुख्य काम करतं, पण प्रत्यक्ष नोंद लेखनाचं जे काम आहे, समीक्षणाचं काम आहे, पूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरील मराठी जन अशा विद्वत लोकांच्याकडून सातत्याने होत असताना दिसतं. त्या साखळीतला आपण जर पाचवा खंड बघितला तर गालवा एवारिस्त ते चेदी, म्हणजे गालवा एवारिस्त हा फ्रेंच गणितज्ञ आहे आणि साधारण बीज गणितात त्यांचं उल्लेखनीय काम आहे. आणि भोचिम मिठारी म्हणून त्याचे लेखक आहेत. आणि शेवटची नोंद त्या पाचव्या खंडातील आहे चेदी, म्हणजे मध्य प्रदेशातील बुंदेलखंडाचा तो एक पूर्व भाग होता आणि त्याचे सुलभा कापडी या त्याच्या लेखिका आहेत. तर प्रत्येक खंडामध्ये आपल्याला नोंदीच्या खाली त्याचे संदर्भ पण असतात.
1: सर, आता तुम्ही सांगतायत की व्यंजना पासून सुरुवात करून म्हणजे अ ते ज्ञ आहे स्वर आणि व्यंजन आणि बाराखडी पण आहे, त्या क्रमाने त्यांच्या नोंदी आहेत. पण मग अशा वेळेला चरित्रात्मक नोंदींचं स्वरूप कसं असतं, कारण ते येणार वर्णनात्मक.
0: अगदी अगदी.
1: आणि अशा नोंदी घेताना मग ते सचित्र किंवा संदर्भासह परत येतात का?
0: बरोबर आहे. चरित्रात्मक नोंदींच्या बाबतीत काही एक निकष ठरवलेले आहेत. म्हणजे साधारणतः विश्वकोशामध्ये अगदीच इतर जे जागतिक ज्ञानकोश आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तीच पद्धत आहे जी मराठी विश्वकोशात सुद्धा आहे. की आडनावानं आपण चरित्रात्मक नोंदी घेतो.
1: अच्छा.
0: म्हणजे उदाहरणार्थ आता अळतेकर अनंत सदाशिव, म्हणजे अळतेकरांची नोंद शोधायची आहे तर ती तुम्हाला पहिल्या खंडातच पाहायला मिळेल. किंवा हरिनारायण आपटेंची नोंद शोधायची आहे की ह ना आपटेंची, तर आपटे हरी नारायण म्हणजे आ या वर्णमालेच्या क्रमानं ती नोंद आपल्याला पाहायला मिळेल. मात्र काही व्यक्ती टोपण नावाने प्रसिद्ध असतात, मग अशा वेळेला ती आडनावाची पद्धत वापरून चालत नाही, तर त्याच आपण टोपण नावानं नोंदी त्या घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ कुसुमाग्रज यांची नोंद आपण कुसुमाग्रज या नाव
1: शीर्षकाने,
0: म्हणजे क या ह्याच्यामध्ये गेलेले. येथे मात्र इतिहासकालीन काही व्यक्ती असतात आणि त्या एका अक्षरे असतात, किंवा ज्याला आपण म्हणतो उदाहरणार्थ अभिनव गुप्त, आता ती त्याच रोड नावानंच आपण घेतो. किंवा सम्राट अशोक यांची नोंद तर त्याच रोड नावानं आपण घेत असतो.
1: सर, मग अशा वेळेला काय होतं की नोंदीतील

0: शब्द जे घेतलेले आहेत त्याचे अनेक अर्थ पण असू शकतात. मग वाचकांनी अशा वेळेला कसं ठरवायचं?
1: अगदी अगदी. म्हणजे महाराष्ट्र आज मराठी अभिजात भाषा आहे आपली. मराठीच्या अनेक बोलींचा त्याच्यामध्ये सहभाग किंवा सर्व बोलींचं योगदान आपल्याला दिसून येतं. त्यामुळं वाचकाची अर्थभिन्नता वेगळी असू शकते, आकलन क्षमता प्रत्येकाची वेगळी असू शकते. तर नोंदीमध्ये येणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचं नेमके अर्थ स्पष्ट करणारा परिभाषा संग्रह हा विश्वकोशानं पूर्वीच प्रकाशित केलेला आहे. तो मराठी इंग्रजी असाही आहे आणि इंग्रजी मराठी

0: जे शब्द आहे त्या शब्दांचं नेमके अर्थ स्पष्ट करणारा परिभाषा संग्रह हा विश्वकोशानं पूर्वीच प्रकाशित केलेला आहे. तो मराठी इंग्रजी असाही आहे आणि इंग्रजी मराठी असा आहे. त्यामुळं नोंदीमध्ये आलेला शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तर तो परिभाषा संग्रहाच्या आधारे वाचकाला शोधणं सोपं जातं.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि विश्वकोशाच्या 1 ते 5 खंडाविषयी आम्हाला माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. aaplimarathi2@gmail.com. आपली मराठी 210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 7:40 झालेली आहेत.
2: श्रोते हो, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा
3: नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा
2: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र.
3: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात.
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
3: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती.

श्रोतेहो, रुपेरी पडद्यावर झळकणारं नरगिस हे नाव, ज्यांच्या एका कटाक्षात हजारो कहाण्या दडलेल्या होत्या, त्या कधी आवाराच्या रातची रिटा झाल्या तर कधी मदर इंडिया बनून संपूर्ण देशाची आई झाल्या.

अशा या भारतीय चित्रपट सृष्टीचा स्वर्णिम अध्याय लिहिणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोनगाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा फोन गाणी या कार्यक्रमात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72.

0: त्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीत बहार। श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत। तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीत कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही।
1: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे च्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी। हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे। पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात। गाणं, तबला आणि बेस याने सगळं वाजवता येतं। श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 वाजता जरूर ऐका साज संगीत, हा संगीतावर आधारित कार्यक्रम।

0: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
1: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
0: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्या

0: 101.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:45 वाजलेत. ऐकूयात प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य.
1: श्रोतेहो नमस्कार. हृदय स्वास्थ्य कार्यक्रमात मी किरण डहाळे आपलं स्वागत करतो. दर रविवारी या कार्यक्रमात अहिल्यानगरच्या स्वास्थ्य हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी आपण संवाद साधत असतो. आजही आपण असेच आपल्या मनातले दोन प्रश्न पाठक सरांना विचारणार आहोत. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: हृदयविकारामध्ये मराठी शब्द धमणी काठिण्य वापरला जातो.
2: बरोबर.
1: तर ते नेमकं काय आहे याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
2: एकदम सोपी गोष्ट आहे. मी तुला दोन गोष्टी सांगतो. तू साधा फुगा बघितलायस का?
1: हो हो.
2: तर फुगा आपण तोंडाने फुगवू शकतो.
1: बरोबर.
2: कारण फुग्यामध्ये खूप जास्त इलॅस्टिसिटी असते.
1: हा
2: हा. आता फुग्याऐवजी तू फुटबॉलचा बॉल घे, त्याच्यामध्ये रबरच असतं.
1: हो.
2: तो तू फुगवू शकतो का तोंडाने? तू नाही फुगवू शकत, कारण तो कडक असतो.
1: हा
2: हा. ह्या दोन्हीतला फरक म्हणजे धमनी काठिण्य.
1: क्या बात आहे.
2: म्हणजे जेव्हा माणूस जन्म घेतो
1: हो,
2: त्यावेळेला त्याची धमनी किंवा त्याच्या रक्तवाहिन्यांचा जो
1: लवचिकपणा
2: आहे तर तो खूप जास्त असतो, फुग्यासारखा असतो. आणि जसं जसं त्याच्यामध्ये वय वाढत जातं तसं तसं त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि कॅल्शियम हे जमा होत जातं. आणि जेवढं कोलेस्ट्रॉल आणि कॅल्शियम जमा होईल तेव्हा तसा तो फुटबॉल सारखा होत राहतो, कठीण होत राहतो. आणि जेवढा कडक तेवढा त्यातलं प्रेशर जास्त, जेवढा तो इलॅस्टिक तेवढं त्यातलं प्रेशर कमी. म्हणजे जर आपण एका साध्या फुग्यामध्ये जर 200 ml पाणी भरलं तर तो फुगा फुगत राहतो.
1: बरोबर.
2: जर आपण तेवढंच पाणी छोट्याशा फुटबॉलमध्ये भरायचा प्रयत्न केला तर तो भरणार नाही आणि ते पाणी बाहेर येईल.
1: हो, हो.
2: किंवा फुटबॉल फुटून जाईल.
1: बरोबर.
2: जर जबरदस्तीने भरण्याचा प्रयत्न केला तर. सो ह्या प्रकारच्या क्रिया या शरीरात पण घडत राहतात. की रक्ताचं प्रेशर किंवा ज्याला आपण ब्लड प्रेशर जे म्हणतो ते जर काठिण्य वाढलेलं असलं धमन्यांचं तर ते वाढत
1: चालतं.
2: कडकपणा वाढला तर ते वाढत चालतं, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं, त्याचा हृदयावर लोड पडतो. का हृदयावर लोड पडतो ब्लड प्रेशरचा? उदाहरण सांगतो मी तुला.
1: हा, हा.
2: की समजा एखादा माणूस कुठलाही व्यायाम करत नाही.
1: बरोबर.
2: हा एक माणूस आहे. आणि दुसरा माणूस आहे तो जिममध्ये रोज 50 kg वेटनी
1: हो
2: त्याचा हाताचे व्यायाम करतोय.
1: बरोबर.
2: जर त्या दोघांचा हात तू एकासमोर एक ठेवलास तर तुझ्या लक्षात येईल की जो 50 kg वेटनी व्यायाम करतोय
1: हो,
2: त्याचे स्नायू असे मोठे मोठे दिसतील तुला.
1: बरोबर बरोबर.
2: आणि जो काहीच व्यायाम करत नाही त्याचे स्नायू छोटे दिसतील.
1: हो.
2: जर हृदयाला आपण ह्या हाय ब्लड प्रेशर खाली काम करायला लावलं हृदयावर हृदयाचे स्नायू हे वाढत जातात, ज्याला आम्ही लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी म्हणजे हृदयाची डावी बाजू

0: ही जास्त जास्त जाड होत जाणे
1: हा शब्द आम्ही रिपोर्टमध्ये वाचलेला आहे कधीतरी.
0: करेक्ट. सो हृदयाची डावी बाजू जाड जाड होत जाणे, ज्याला आम्ही लेफ्ट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी असं म्हणतो, ते होतं. नॉर्मली जर माणसाने व्यायाम केला आणि त्याचे स्नायू जाड झाले तर त्याला फारसा काही दुष्परिणाम होत नाही.
1: बरोबर.
0: पण हृदयाच्या बाबतीत हे खरं नाही. जर हृदयाची जाडी वाढत वाढत गेली तर त्याचा हृदयावर अतिशय दुष्परिणाम होऊ शकतो आणि त्याचं पर्यावसान हार्ट फेल्युअर होणे, हृदयाचा रक्त पुरवठा कमी होणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होऊ शकतं. त्यामुळे धमनी काठिण्य हे या प्रकारे हृदयावर अतिशय निगेटिव्ह इफेक्ट हा करत
1: घातक आहे.
0: त्यामुळे जेवढं इलॅस्टिसिटी जर हृदयाच्या आणि शरीराच्या रक्तवाहिन्यांची मेंटेन्ड राहिली तर हृदयावरचं लोड कमी होतं, पर्यायाने हृदय जास्त सुदृढ राहतं.
1: हे चेक करायचं असेल तर त्याच्यासाठी कुठली टेस्ट आहे का की आपल्या रक्तवाहिन्या ह्या आता नॉर्मल आहेत किंवा कठीण झालेल्या आहेत?
0: याच्यामध्ये दोन गोष्टी असतात की एक तर आपलं साधं ब्लड प्रेशर.
1: हा.
0: जर आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल असलं म्हणजे जनरली हृदयाची धमनी व्यवस्थित आहे आणि त्याच्यामध्ये फारसा काही काठिण्य डेव्हलप झालेलं नाही. मग ह्याच्या व्यतिरिक्त डॉपलर सारखी टेस्ट असते किंवा काही सिटी स्कॅन्स असतात की ज्याच्यामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम जमा झालंय का ते आपण शोधून काढू शकतो. किंवा अँकल आर्म ब्रॅकेल अँकल इंडेक्स नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये हाताच्या रक्तवाहिन्या आणि पायाच्या रक्तवाहिन्या याच्या काठिण्यात काही फरक झालाय का ते आपण शोधून काढू शकतो. सो ह्या थोड्याशा टेस्ट या तांत्रिक आहेत, म्हणजे त्या मला असं वाटतं की फार सोप्या करून सांगणं शक्य नाही, पण हे शोधणं शक्य असतं. सगळ्यात सोपी टेस्ट यासारखी म्हणजे ब्लड प्रेशर मोजणे.
1: बरोबर.
0: जर तुम्ही ब्लड प्रेशरसाठी औषध घेत नाही कुठलंही आणि तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, ह्याचाच अर्थ असा आहे की तुमच्या रक्तवाहिन्या या व्यवस्थित आहेत,
1: लवचिक आहे,
0: लवचिक आहे.
1: सर, आजच्या कार्यक्रमातला आणखी एक महत्वाचा प्रश्न असं म्हणता येईल की ज्यावर हृदयाचं आरोग्य अवलंबून असतं असं म्हणता येईल, कोलेस्ट्रॉल. तर हे कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय आणि हृदयावर त्याचा परिणाम कसा असतो?
0: कोलेस्ट्रॉल हा अतिशय मला असं वाटतं ड्रेडेड शब्द आहे ह्या गेल्या 20 वर्षातला. कोलेस्ट्रॉल म्हणलं की सगळ्यांचे कान एकदम असे टवकारतात, कारण कोलेस्ट्रॉल वाढलं हो माझं. म्हणजे दोन लोक भेटले की त्यांच्यात चर्चेचा हा एक विषय असतो, माझं कोलेस्ट्रॉल किती, तुझं कोलेस्ट्रॉल किती.
1: बरोबर.
0: सो कोलेस्ट्रॉल हा म्हणजे शरीरातल्या रक्तातला तैल घटक असं आपण म्हणू शकतो. कोलेस्ट्रॉलचे वेगवेगळे प्रकार असतात, ज्याच्यामध्ये एक गुड कोलेस्ट्रॉल असं आपण म्हणू शकतो, ज्याला हाय डेन्सिटी लाइपोप्रोटीन HDL असं म्हणतात, आणि बॅड कोलेस्ट्रॉल असतं त्याला लो डेन्सिटी लाइपोप्रोटीन किंवा LDL असं आपण त्याला म्हणतो. आणि दुसरा खराब कोलेस्ट्रॉलचा भाग म्हणजे ट्रायग्लिसराइड म्हणून असतो, TG. सो LDL कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड यांचं जर प्रमाण शरीरामधलं वाढलं तर ह्याच्यामुळे शरीराच्या ज्या सगळ्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल हे जमा होत जातं. म्हणजे जसा एखाद्या पाईपमध्ये हळूहळू कचरा अडकत जातो तसा ह्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमत जातं. कचरा एक दिवशी इतका वाढतो की तो त्या पाईपमधनं पाणी पुढे जाऊ देत नाही,
1: बंद करून टाकतो पूर्ण.
0: तसाच या पाईप्स किंवा या रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढतं आणि पुढे रक्त जाऊ देत नाही आणि त्याच्यामुळे हृदयाला रक्त पुरवठा कमी होऊ शकतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे आता जगामध्ये असं मानलं जातं की कोलेस्ट्रॉल जेवढं जास्ती तेवढा हृदयविकाराचा त्रास जास्त. जगभरात असं लक्षात आलेलं आहे की LDL कोलेस्ट्रॉल तुम्ही जेवढं कमी कराल तेवढा तुमचा हृदयाचा त्रास कमी होण्यासाठी मदत होईल. म्हणजे इतकी गमतीची गोष्ट आहे ना की 10 वर्षापूर्वी आम्हीच असं म्हणायचो, म्हणजे डॉक्टर लोकच असं म्हणायचो की कोलेस्ट्रॉल 130 पेक्षा कमी केलेलं चांगलं. हळूहळू आम्ही 130 वरनं 100 वर आलो, कारण असा एव्हिडन्स आला 100 च्या खाली केलेलं चांगलं. आता असा एव्हिडन्स ऑलरेडी उपलब्ध आहे की 70 च्या खाली केलेलं चांगलं. सो जी लेवल आहे कोलेस्ट्रॉलची, LDL कोलेस्ट्रॉलची, ती कमी कमी कमी कमी होत चालली आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे शास्त्राला किंवा सायन्सला हे कळून चुकले की लोअर द बेटर.
1: बरोबर.
0: जेवढं LDL कोलेस्ट्रॉल कमी
1: कमी असेल
0: तेवढं चांगलं. मध्यंतरी असेही काही रिपोर्ट्स आले होते की कोलेस्ट्रॉल हे शरीराला आवश्यक असतं
1: आणि
0: कमी केलं कोलेस्ट्रॉल तर मेंदूवर परिणाम होऊ शकतो, नंतर पुरुषांच्या जननशक्तीवर म्हणजे स्पर्म

0: क्वालिटीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. पण ह्या सगळ्या ज्या रिपोर्ट्स आहेत त्याच्यावर संशोधन केलं गेलेलं आहे आणि ते सगळे रिपोर्ट्स हे योग्य नाहीत असं डिक्लेअर केलं गेलेलं आहे, असा निष्कर्ष काढला गेलेला आहे. त्याच्यामुळे कमी केलं एलडीएल कोलेस्ट्रॉल तर शरीराला कुठलाही अपाय होत नाही, फक्त हृदयाचा त्रास कमी होण्यासाठी त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे लोअर इज बेटर.
1: आता खरं तर हा प्रश्न आहाराशी निगडीत आहे पण कोलेस्ट्रॉल आलाय मध्ये म्हणून विचारतो.
0: बरोबर.
1: की कोलेस्ट्रॉल वाढायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर अंडी हा एक महत्वाचा घटक आहे आणि त्याच्यामध्ये एक कॉमन प्रश्न आहे की अंडं खाताना त्यातला पिवळा भाग खावा की नाही खावा किंवा त्याच्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का, तर याच्यामध्ये कितपत तथ्य आहे?
0: अंड्यातला जो पिवळा भाग असतो त्याच्यामध्ये भरपूर कोलेस्ट्रॉल असतं, त्याच्यामुळे अंड्यातल्या पिवळ्या भाग आणि ज्याला कोलेस्ट्रॉल कमी करायचं आहे त्यांनी तर अंड्याचा पिवळा भाग अजिबात खाऊ नये. ज्याचं कोलेस्ट्रॉल समजा नॉर्मल आहे अशा व्यक्तीला समजा दिवसातनं 3 अंडी खायची असतील असं आपण धरून चालू, त्यांनी एका अंड्यातलं पिवळं खायला हरकत नाही.
1: बरोबर.
0: उरलेल्या 2 अंड्यातलं पिवळं काढून ते फक्त पांढरं खावं. सुदैवाची गोष्ट म्हणजे अंड्यामध्ये जो पांढरा भाग असतो ज्याला आपण एक व्हाईट असं म्हणतो तर त्याच्यामध्ये प्रोटीनचं कंटेंट खूप छान असतो. म्हणजे मला असं वाटतं सगळ्यात इझी चीप सोर्स ऑफ प्रोटीन भारतामध्ये जे अंडी लोक खातात त्यांना सगळ्यात स्वस्त आणि मस्त असा प्रोटीनचा सोर्स म्हणजे अंडी.
1: अंडी
0: आणि त्यातला
1: पांढरा भाग
0: जर खाल्ला आणि पिवळा भाग जर काढून टाकला तर मला असं वाटतं प्रोटीनचं प्रमाण जे भारतीय तसं बाकीचं जे खाणं आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स खूप कमी पडतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्याला सप्लिमेंटेशन म्हणून एक व्हाईट अतिशय चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकतं.
1: श्रोते हो, हृदय स्वास्थ्य कार्यक्रमात आपण अशाच वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं डॉक्टर साहेबांकडनं जाणून घेत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटू पुढच्या रविवारी हृदय स्वास्थ्य कार्यक्रमात. नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य आपण ऐकलात 100° मेगाहर्ट्झ FM बँडवर. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:55 झालेले आहेत.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन. आत्मा मालिक
4: ये. ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
5: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
6: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
5: तू आहेसच विसरभोळी.
6: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
4: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
6: आभा?
4: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाऊनलोड करा किंवा डायल करा 1447.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
4: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
4: संपर्क 232 29 29.
5: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
6: आर्मी, पायलट, करिअर

शंभरांश एक मेगाहर्ट्स FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98 220 40 375. डॉक्टर, कॅन्सर प्रतिबंधित लस म्हणजेच कॅन्सर वॅक्सिनवर सध्या बरंच ऐकलं जातं, बोललं जातं सोशल मीडियामध्ये, तर हा नक्की काय प्रकार आहे हे श्रोत्यांना जरा उलगडून सांगा.
1: कॅन्सर वॅक्सिन म्हणजे काय की सध्या ज्या इंडियामध्ये अव्हेलेबल आहेत कॅन्सर वॅक्सिन, जे की आम्ही सांगतो घ्यायला फ्रॉम द एज ऑफ 9 to 27 आयडियली, पण 9 to 45 पर्यंत पण आपण घेऊ शकतो, ते सध्या सर्वॅरिक्स आणि गार्डासिल वॅक्सिन. त्या वॅक्सिन आहेत सर्वायकल कॅन्सर म्हणजे स्त्रियांच्या पिशवीचा होणारा कॅन्सर, आणि ओरल कॅन्सर म्हणजे तोंडाच्या कॅन्सरसाठी फक्त अवेलेबल आहे. आणि ते सुद्धा सर्वायकल कॅन्सर आणि ओरल कॅन्सर कशामुळे होणारा, तर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस HPV व्हायरसमुळे होणारा जो कॅन्सर आहे, तर फक्त त्या कॅन्सरला ह्या वॅक्सिन थांबवतात.
0: बरोबर.
1: बाकी तंबाखूमुळे होणारा कॅन्सर या वॅक्सिन नाही थांबवू शकत, किंवा अजून दारूमुळे किंवा अजून कोणत्या व्यसनांमुळे होणारा कॅन्सर या वॅक्सिन नाही थांबवू शकत. या वॅक्सिन फक्त आणि फक्त HPV व्हायरस म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस मुळे होणारा जो कॅन्सर आहे सर्वायकल आणि ओरल कॅन्सर थांबवू शकतात. तर या तरी पण या घेणं रेकमेंड करतो आपण, कारण इंडियामध्ये सर्वायकल म्हणजे स्त्रियांच्या पिशवीच्या कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे, तर ते तरी कॅन्सर आपण कमी करू शकतो आणि प्रिव्हेंट करू शकतो होण्यापासून भारतामध्ये. म्हणून महिलांना आवर्जून आम्ही सांगत असतो 9 to 27 या वयांच्या महिलांमध्ये, आणि एक्सटेंडेड 45 पर्यंत पण घेतलं तर फायदा होतो. तर आम्ही आवर्जून सांगतो की महिलांनी तर घ्याच, पण ह्याचा फायदा पुरुषांनाही होऊ शकतो. ओरल कॅन्सर आणि पेनाइल कॅन्सर प्रिव्हेंट करायला HPV मुळे होणारा, परत एकदा सांगेल, HPV का ह्युमन पॅपिलोमा व्हायरस मुळे होणार प्रिव्हेंट करेल. काही लोक म्हणतील की वॅक्सिन मी घेतली तर तंबाखू खाल्ल्याने पण काय होणार नाही, असं नाहीये. फक्त HPV व्हायरसमुळे होणारा कॅन्सर प्रिव्हेंट होतो, पण जर कोणत्याही ऍडिक्शनमुळे होणारा कॅन्सर त्यांना प्रिव्हेंट नाही होणार. पण कोणाला कोणतेच व्यसन नसेल तर मग त्याला ही जर वॅक्सिन घेतली तर तो कॅन्सर मसन या ऍटलीस्ट सर्वायकल, ओरल आणि पेनाइल कॅन्सर पासून तो प्रिव्हेंट वाचू शकतो, प्रिव्हेंट होऊ शकतो.

0: पण मग या वॅक्सिनचे काही प्रकार आहेत का डॉक्टर?
1: हो, आता सर्वायकल वॅक्सिनमध्ये पण वेगवेगळ्या वॅक्सिन्स आहेत. जसं की काही वॅक्सिन 4 व्हायरसचे टाइप्स कव्हर करतात आणि काही वॅक्सिन 9 टाइप्स कव्हर करतात. तर शक्यतो आम्ही रेकमेंड करतो 9 व्हायरस जे जे टाइप्स आहेत ते जर घेतलं तर अजून चांगलं, जास्त व्हरायटी कव्हर होते. जर आम्हाला पेशंट विचारले तर आम्ही 9 व्हायरसचे टाइप्स असलेले वॅक्सिन घ्या म्हणतो. पण जर शक्य नसेल, जर 4 व्हायरसचे टाइप्सच अवेलेबल आहे तर ते घेतलं तरी चालतं. आणि साईड इफेक्ट काही नाही आहे वॅक्सिनचा. आजकाल व्हॉट्सअपमध्ये आणि इकडे तिकडे मेसेज येतात,
0: मेसेजेस असतात
1: की वॅक्सिन घेतल्याने वंदित्व येतं किंवा अजून काय काय वेगवेगळे गैरसमज आहेत.
0: बरोबर.
1: तर ते साफ चुकीचे आहेत. वॅक्सिनचे काही साईड इफेक्ट नाही. आपण कोरोनामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी कोविड वॅक्सिन घेतलेल्या आहेत, कोणाला काही त्याच्यामुळे साईड इफेक्ट नाही झालेले. तर ह्या सुद्धा वॅक्सिनला काही साईड इफेक्ट नाही आहेत. अगदी ताप वगैरे सुद्धा जास्त काही येत नाही. तर बिलकुल सेफ आहेत या वॅक्सिन 9 ते 45 मध्ये महिलांनी आणि शक्य झालं तर पुरुषांनी सुद्धा या वॅक्सिन घेतल्या पाहिजेत. आणि या वॅक्सिनसाठी सरकार सुद्धा प्रयत्न करत आहे. काही ठिकाणी या फ्रीमध्ये अवेलेबल आहेत 14 आणि 15 वर्षांच्या महिलांसाठी, मुलींसाठी सरकार सुद्धा देत आहे. तर सरकार देत आहे म्हणजे नक्कीच ते वॅक्सिन चांगली आहे, सेफ आहे, त्यामुळे सरकार देत आहे. तर सगळ्या टेस्ट करूनच सरकार ती वॅक्सिन देत आहे. तुम्ही पूर्णपणे निश्चिंत राहा आणि कोणत्याही प्रकारच्या व्हॉट्सअप मेसेजवर विश्वास ठेवू नका, ते फॉरवर्ड करू नका. आणि सरकारवर विश्वास ठेवा, कारण सरकार आपल्यासाठी चांगलंच काम करत आहे. आणि डॉक्टरांवर विश्वास ठेवा. ती वॅक्सिन डॉक्टरां थ्रू घ्या, कॅन्सर तज्ञां थ्रू घ्या किंवा सरकार थ्रू घ्या.
0: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया आपण ऐकलात. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8:20 झालेले आहेत. थोड्याच वेळात ऐकूया नाट्यसंगीत.
3: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
4: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
3: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
5: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
3: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
6: विजिट आत्मा मलिक online.com.
0: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
7: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
8: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
9: हो? मग
8: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
9: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
8: का बरं?
9: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
8: पण कुठे?
9: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
8: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
10: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
0: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर, इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया.
10: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी भरत नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
2: श्रोते हो, नाट्य संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कट्यार काळजात घुसली या नाटकातलं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं नाट्यपद. संगीतबद्ध केलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं हे नाट्यपद आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. तर नाटक होतं कट्यार काळजात घुसली.
1: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
2: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
1: थायरॉइडच्या गाठी.
2: गर्भाशयातील फायब्रॉइड.
1: वाढलेली प्रोस्टेट.
2: विविध बायोप्सीज.
1: वेदना. यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
2: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
1: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
2: फोन 74008448088.
1: 74008448.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
5: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.

ययाती देवयानी या नाटकातलं वि वा शिरवाडकर यांचं हे नाट्यपद आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी, तर हे पद गायलं होतं अर्चना कन्हेरे यांनी. श्रोते हो, या नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉक्टर जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि IPL क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण, आचरण आणि दैनंदिन कृतीद्वारे त्या विश्वासाला जागणं आणि तो अधिक दृढ करणं ही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करताना सांगितलं. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. महाराष्ट्रात नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक शांतता तसंच सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ काल 4 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात दाखल झाले. त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि संरक्षण, सामरिक तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा, कनेक्टिव्हिटी, शिक्षण आणि दोन्ही देशांमधील जनतेतील परस्पर संबंध यांसारख्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या सातत्यपूर्ण प्रगतीची माहिती दिली. भारत आणि अमेरिका जागतिक हितासाठी एकत्रितपणे काम करत राहतील, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. शांतता प्रयत्नांना भारताचा सातत्यपूर्ण पाठिंबा असल्याचं सांगून संवाद आणि

सद्देक विधीद्वारे संघर्षाचं शांततापूर्ण निराकरण करण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. रुबिओ यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीसह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर अमेरिकेचा दृष्टिकोन मांडून भारताला अमेरिकेचा एक महत्त्वाचा भागीदार असल्याचं म्हटलं. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या 26 मेला होणाऱ्या बैठकीत परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकर, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ सहभागी होतील. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आत्तापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार देश होणार आहे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. महाराष्ट्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्यापासून भारतीय उद्योगपतींच्या शिष्टमंडळासह 3 दिवसीय कॅनडा दौऱ्यावर जाणार आहेत. व्यापार, गुंतवणूक आणि CEPA अर्थात भारत कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार वाटाघाटींना गती देण्यासाठी गोयल ओटावा आणि टोरांटो इथं द्विपक्षीय बैठका घेतील अशी माहिती वाणिज्य मंत्रालयानं दिली आहे. या कराराच्या नियम आणि अटींवर यावर्षी मार्चमध्ये कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आली होती. वाटाघाटींची पहिली फेरी मार्चमध्ये दुरुस्त पद्धतीनं पार पडली तर दुसरी फेरी 8 मे रोजी संपली. या दौऱ्यादरम्यान ओटावा इथं वाटाघाटींची पुढील फेरी आयोजित केली जाईल. 2030 द्विपक्षीय व्यापार 70 अब्ज कॅनेडियन डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या सामायिक महत्वाकांक्षेसह दोन्ही देश या वर्षाच्या अखेरपर्यंत एक संतुलित आणि परस्पर फायदेशीर CEPA करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दिशेनं काम करत आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसोबतच डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांचं प्रशिक्षण तितकंच महत्वाचं असल्याचं सांगितलं. नवी दिल्ली इथं आयोजित नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसच्या 23व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. डॉक्टर हे आरोग्य व्यवस्थेचे सॉफ्टवेअर तर रुग्णालयं आणि सुविधा हार्डवेअर असल्याचं त्यांनी नमूद केलं. नवोदित तज्ज्ञांची कौशल्य आणि समर्पण देशातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकसित भारत आणि निरोगी भारत संकल्पना साकारण्यात वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात 26,000 अधिक उमेदवारांना विविध वैद्यकीय पदव्या प्रदान करण्यात आल्या. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं नवी दिल्ली इथं साकुरा विज्ञान कार्यक्रम 2026 साठी निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या पथकाला हिरवा झेंडा दाखवून निरोप दिला. या उपक्रमाअंतर्गत 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारी शाळांमधील 56 विद्यार्थी आणि 4 पर्यवेक्षक 30 तारखेपर्यंत जपान दौऱ्यावर असतील. विद्यार्थ्यांमध्ये 24 मुलं आणि 32 मुलींचा समावेश आहे. हे विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक निकष आधारित गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवडले गेले आहेत. भारतासोबत घाना, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका इथले विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जपान सायन्स अँड टेक्नॉलॉजी एजन्सीतर्फे राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची आवड निर्माण करणं आणि जपानच्या प्रगत विज्ञान तंत्रज्ञानासह सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणं हा आहे. केंद्र शासनानं विकसित भारत जी रामजी अधिनियम 2025 अंतर्गत नियमांचा मसुदा व्यापक जनपरामर्शासाठी प्रकाशित केला आहे. कोणतीही व्यक्ती, संबंधित भागधारक, संस्था आणि संघटना या नियमांवर आपले आक्षेप अथवा सूचना पुढील महिन्याच्या 21 तारखेपर्यंत सादर करू शकतात असं ग्रामीण विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. विकसित भारत जी रामजी कायदा 2025 अधिसूचना या महिन्याच्या 11 तारखेला जारी करण्यात आली असून 1 जुलै 2026 पासून तो सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होईल. UNC अर्थात युनायटेड नागा कौन्सिलच्या 6 सदस्यीय शिष्टमंडळानं मणिपूरचे मुख्यमंत्री NBIREN SINGH यांची भेट घेऊन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा केली. बैठकीत उपमुख्यमंत्री लोसी डिखो, गृहमंत्री गोविंद दास आणि नागा आमदार उपस्थित होते. UNC कांग पोकपी जिल्ह्यातील कोन्साखुल इथून अपहरण झालेल्या 6 नागा गावकऱ्यांचा शोध घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवला.

करण्यात येणार असल्याचं सांगितलं. 14 मे पासून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती देत ओलीस ठेवलेल्या 14 कुकी नागरिकांच्या सुटकेसाठी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी UNC केलं आहे. IPL क्रिकेटमध्ये लखनौ इथल्या एकनाथ क्रिकेट मैदानावर काल रात्री पंजाब किंग्जनं कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सनं विजयासाठी ठेवलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जनं 18 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. स्पर्धेत आज 2 सामने होणार असून पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 3:30 सुरू होईल, तर कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होईल. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेकडील काही राज्य तसंच विदर्भाच्या काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पंजाब, राजस्थान तसंच तेलंगणातील काही ठिकाणीही अशाच प्रकारची हवामान स्थिती राहण्याची

0: हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेकडील काही राज्य तसंच विदर्भाच्या काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पंजाब, राजस्थान तसंच तेलंगणातील काही ठिकाणीही अशाच प्रकारची हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिणेकडील काही राज्यांसह ईशान्य भारताच्या काही भागात तसंच बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, कोकण आणि गोवा इथं आज विजा आणि मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्र मंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि IPL क्रिकेटमध्ये पंजाब किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 8:40 झालेली आहेत. ऐकूयात व्यक्तिवेद हा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया तबलावादक प्रशांत थोरात यांच्याशी भारती कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. आज या कार्यक्रमाचा उत्तरार्ध आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटोळे. श्रोते हो, व्यक्तिवेद कार्यक्रमात पण प्रशांत थोरात यांच्याशी तबलावादन याविषयी गप्पा मारतो आहोत. आज उत्तरार्धात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता मला असं सांगा की आत्ता आपला उल्लेख झाला की अनेक ठिकाणी तुम्ही परीक्षक म्हणून पण जाता आणि अनेक स्पर्धांत पण आतापर्यंत झाल्या, तर तुम्हाला पुरस्कार कुठले मिळाले आणि परीक्षक म्हणून जाताना तुमचे अनुभव काय आहेत?
2: मला आत्ताच पुण्यामध्ये संगीत सेवार्थ नावाचा एक पुरस्कार मिळाला.
1: बर.
2: अर्थात मला माहीत नव्हतं मला कुठल्या नावाचा पुरस्कार मिळणार आहे.
1: बर.
2: किंवा बऱ्याच वेळा असंही होतं की जर नवीन संस्था असतील तर त्यांना पुरस्काराचे नाव कुणाला तरी विचारावे लागतात.
1: अच्छा.
2: असंही होतं.
1: बरोबर.
2: किंवा काही आयडिया नसती.
1: बरोबर.
2: जर त्यांच्या संस्थेमध्ये संगीत क्षेत्राची जाण नसणारा जर नसेल, कमी असेल, तर त्यांना पुरस्काराचे नाव काय द्यायला पाहिजे. आपण एखाद्या संगीत साधकाला पुरस्कार देतोय, त्या पुरस्काराचं नाव कशा पद्धतीने असायला पाहिजे हेही भरपूर कन्फ्युजन असतात.
1: अच्छा.
2: पण मला पहिलाच पुरस्कार संगीत सेवार्थ नावाचा पुरस्कार पुण्यातून मिळाला. खूप म्हणजे अनपेक्षित आनंद होता माझ्यासाठी तो. की
1: खरे.
2: आणि जेव्हा मी परीक्षक म्हणून जात असतो, आता माझं परिचय देतानाही तुम्ही सांगितलं तसं, तर माझा मेन विषय तबला.
1: बर.
2: पण माझं शालेय शिक्षण झाल्यानंतर मी जेव्हा कॉलेजला ॲडमिशन घेतलं, आपल्याच नगरलाच मी न्यू आर्ट्स कॉलेजला मी माझं 11वी ते बॅचलर डिग्रीपर्यंत माझं कॉलेज झालं.
1: अच्छा.
2: तर तिथं मी 11वीपासूनच आर्ट्स फॅकल्टीमध्येच होतो. पण आर्ट्स फॅकल्टीमध्ये आपल्याकडं गाणं हा विषय.
1: हो.
2: तर मी कॉलेजला आल्यानंतर परत जसं लहानपणी गाण्यातून सुरुवात केली, थांबवलं आणि तबल्याकडे गेलो. पण माझं 10वीत असताना तबल्यात विशारद झालेलो होता.
1: बर.
2: मग 11वीला ऍडमिशन घेतलं तर आपल्याकडे इथं न्यू आर्ट्सला तबला विषय नसल्यामुळं मला सुरुवातीला गाण्याची आवड होती किंवा गाणं माझं चांगलं होतं, पण ते मी कुणासमोर गायलं नाही किंवा काय. पण त्याच्यानंतरही जेव्हा ज्या कुणासमोर गायलं त्या बऱ्याच जणांचे सजेशन असे होते की तू तबला सोडून देऊन गाणं का नाही करत.
1: बरोबर.
2: तर मग माझं गाण्यातही तिथं शिक्षण झालं.
1: बरं.
2: तर परीक्षक म्हणून जाताना किंवा बोलवताना समोरची व्यक्ती गाण्याची ही म्हणजे त्या व्यक्तीला गाण्याची पण समज आहे आणि तबल्याचीही समज आहे.
1: बरोबर.
2: असा व्यक्ती म्हणून बोलवतात. अर्थात मी माझं भाग्य मानतो की माझे गुरुजी कॉलेजला असताना जे कोणी मला मार्गदर्शक होते त्या सगळ्यांनी माझ्या ह्या काय म्हणू आपण सांगीतिक वाटचालीला काय काय पोषक आहे त्याच्यासाठी त्यांनी म्हणजे जितकं मला

0: स्वतःच्या लेकरांसारखं.
1: बरं,
0: की मार्गदर्शन करताना मी मला अडचण आली की विचारणार, किंवा त्यांनी हे सांगितलं म्हणून आपल्याला पण काहीतरी शोधायचंय ते शोधणार आणि त्याच्यावर आणखी परत काहीतरी विचारणार, कदाचित त्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचंही असेल.
1: बरोबर,
0: असं सगळं प्रयत्न करत गेलो. तर मग परीक्षक म्हणून बोलवताना एक जाणकार मंडळींची एक ती नजर तयार झालीये की प्रशांतला परीक्षक म्हणून बोलवायचं, म्हणजे दोन्ही बाजूचं टेन्शन राहत नाही,
1: गाण्याची
0: आणि वादनाची समज असल्यामुळं. प्लस मी मुंबईत पंडित सुरेश वाडकरांकडे मी जवळपास 5 वर्ष डेली रुटीन मध्ये त्यांच्या सकाळच्या प्रॅक्टिस पासूनच साथीला होतो.
1: बरं, ते परिचयामध्ये बघितलंच आपण.
0: तर तिथंच त्यांच्याच अकॅडमीमध्ये कथ्थक शिकवणाऱ्या एक डॉक्टर होत्या.
1: बरं,
0: म्हणजे आहेत आताही. तर मी त्यांच्यासोबत तिथं कथ्थकचा पण भरपूर साथ केली.
1: बर, म्हणजे गाण्याची पण साथ आणि नृत्याची पण साथ,
0: गायन वादन आणि नृत्य. मग काय होतं की साथीदाराला, म्हणजे तबला वादक हा तसं बघायला गेलं तर मूळ साथीदारच असतो.
1: बरोबर,
0: पण बऱ्याच जणांचा प्रांत तयार त्यांनी स्वतः करून घेतलाय की मला फक्त भजनच प्रॉपर वाजवता येतं, किंवा मला फक्त गझलच प्रॉपर वाजवता येते, किंवा नाही नाही मग माझ्याकडे जरी असेल, माझं शिक्षण जरी असेल, तरी मी कथ्थकला नाही वाजू शकत, कसा एक्सपिरियन्स असेल, त्यांना काय पाहिजे असेल, हे असं मलाही वाटायचं. पण मी विचार करायचो की अरे आपण बसल्याशिवाय त्यांना काय हवंय आणि आपल्याकडे जे ते त्यांच्यासोबत साथीसाठी आपण कसं वापरू शकतो हे कळणारच नाही.
1: बरोबर,
0: मग मी पहिल्यापासून गायन वादन नृत्य या तिन्हीची पण साथ करताना मला कधी असं बर्डन आलं नाही.
1: बरोबर,
0: मला उलट त्याच्यातून शिकत पण गेलो आणि आणखी ग्रो झालो. एक त्याची वेगळी नजर तयार होत गेली. नंतर मी असंही एक्सपेरिमेंट केलं की मी गाऊन वाजव, म्हणजे गाऊन हार्मोनियम वाजवतात
1: किंवा
0: गाणं गातात, पण मी तबला वाजूनही ते एक्सपेरिमेंट केलं की आपण तबला वाजवता वाजवताही गाऊ शकतो का,
1: श्रोत्यांना ऐकू शकतो का थोडंफार.
0: जरूर. तर मी आपल्या समोर एक भक्तिगीत सादर करतोय जे पंडित सुरेश वाडकर यांनी मूळ गायक आहेत. तर मी तबला वादन करून आपल्यासमोर गाण्याचा प्रयत्न करतो.
1: जरूर जरूर.

0: खूप छान. आता जसं मी विचारलं तुम्हाला की नृत्यासाठी काही वेगळं करावं लागतं का,
1: बरेच जण असा विचार करतात की नृत्यासाठी काहीतरी वेगळं प्रिपरेशन करायची गरज आहे किंवा करायला पाहिजे. तर मी असा विचार करतो की ज्यांनी कोणी अभ्यासक्रमाप्रमाणे सगळं फॉलो केलंय विशारद लेवल पर्यंत किंवा मास्टर्स लेवल पर्यंत, तर त्यांना वेगळं काही करायची गरज नाहीये. तेच बोल नृत्याचे जे बोल असतात त्याच्यात ते कसे वापरता येतील ह्याचं टेक्निक फक्त आपण एक डेव्हलप केलं स्वतःमध्ये की आपण नृत्याची कथ्थक नृत्याची एकदम सुंदर साथ करू शकतो.
0: अच्छा, कथ्थक किंवा मग कोणत्याही नृत्याची करू शकतो?
1: नाही, तबला हे वाद्य असं आहे की कथ्थक नृत्यासोबत तबला, मोस्ट ऑफ तबला. जुनं होतं की जेव्हा तबला कमी वापरला जायचा तेव्हा कथ्थक नृत्याच्या साथीला पखावज वापरला जायचा. कारण कथ्थक नृत्याचे सगळे बोल जवळपास पखवाजाच्या अंगानेच आहेत.
0: अच्छा,
1: खुले अंगाचे बोल आहेत.
0: बरोबर.
1: तर मग नंतर तबला साथीसाठी जसा जसा जास्त वापरण्यात गेला आणि मेलोडियस वाद्य की

0: साथ धांगरधिंगाणं को वाटायला ह्या हिशोबाने थोडस. तर मग पखावच खोलं वाद्य असल्यामुळं तबल्यावर नंतर लोकांची जास्त म्हणजे साथीसाठीची जी
1: मागणी
0: वाढली.
1: बरोबर आहे. आता तुम्ही पखवाचा उल्लेख आपण केलाच तर मला असं विचारायचंय की जो तबला शिकतो त्याला ही सगळी वाद्य वाजवता येतात का जी तबल्याशी निगडते, ढोलकी म्हणा किंवा मग
0: ढोलक असेल,
1: हा ढोलक असेल, नगारा असेल किंवा
0: स्टिकचा वापर करून वाजवली जाणारी भरपूर चर्मवाद्य आहेत. तबल्याला आपण चर्मवाद्य म्हणतो तर पण आपण कुठलं वाद्य पखावच वाजू शकतो. टेक्निक थोडस वेगळं आहे. म्हणजे जर तबल्यावर आपण जेव्हा सुरुवात वाजवतो तर ता हा बोल जर पहिला असेल तर पखावाजावर तोच ता हा बोल खुल्या वाजाने वाजवला जातो.
1: अच्छा.
0: बोल सेम आहे फक्त वाजवण्याची पद्धत वेगळी आहे. तर बरेच जण जे तबलावादक आहेत ते पखावज वाजवू शकतात तबल्याच्या अंगाने. बोल काही वेगळे नसतात, फक्त थोडीशी वाजवण्याची पद्धत वेगळी असते.
1: अच्छा.
0: ते कदाचित एखादा बघून लगेच ते अनुकरण करू शकतात, वाजवू शकतात सहज, पण काही काहींना ते नाही साध्य होत.
1: अच्छा.
0: कारण पखावाजाचा जो बाया आहे
1: तर
0: तिथं कणिक लावलेलं असतं, पीठ, गव्हाचं पीठ. तर काय होतं, डग्याला शाई असती आणि डग्यावर हात ठेवून वाजवायची सवय लागलेली असती. मात्र पखवाजाचा बाया पूर्ण आपल्याला खुला वाजवावा लागतो. तर बऱ्याच जणांना तिथे एक थोडीशी अडचण येते की ते डग्यासारखाच हात पुढे जातो, बंद वाजन होत. म्हणजे चाटीच्या बाजूचा जो टोन आहे तो मात्र खुला येतो, पण बायाचा टोन खुला येत नाही. मग आपण, मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की ही एक भाषा आहे, तर त्या तबल्यावर भरपूर बोलेत, डग्यावर किंवा पखवाजाच्या बायावर बोल संख्या कमी आहे. घे, के, हेच बोल जास्त आहेत. पण तो बोल त्या तबल्याच्या किंवा पखवाजाच्या चाटीच्या बाजूची जी लेवल असती आवाजाची, त्या लेवलला मॅच करणाराच झाला पाहिजे.
1: अच्छा. बरोबर आहे.
0: म्हणजे डुएट गाणं जर असेल एखादं, तर त्या डुएट गाण्यामध्ये लता दिदी किंवा त्यांच्या बरोबर भरपूर सगळ्या दिग्गज कलावंतांनी गायलं, तर जितकं त्यांचं गाणं ताकदीचं होतं तितकंच यांचंही होतं. म्हणून ते गाणं सुंदर झालं आणि ते जोपर्यंत चंद्रसूर्य तोपर्यंत असणार आहेत अशी गाणी आहेत. तर तसं वाद्य वादनामध्ये बाया आणि दायाचा तितकंच महत्व आहे दोन्हींचंही. ते मॅच झालं पाहिजे.
1: हे
0: तबला वादन करून दुसरे वाद्य वाजवणाऱ्यांना ते मॅच होईलच किंवा नाही होईल हे नाही सांगू शकत. वाजवता येईल, पण जी काय म्हणू आपण की जी लेवल तयार व्हायला पाहिजे तेवढी लगेच येईल की नाही सांगता येत.
1: बरोबर आहे. आणि डफ हा याचाच एक प्रकार म्हणता येईल का?
0: बरोबर. डफ चर्मवाद्यच आहे, पण ते स्टिक म्हणजे काठीचा यूज करून वाजवलं जातं. तर डफ म्हणा, ड्रमसेट म्हणा, नगारा म्हणा, चंडा, हे जे वाद्य आहेत हे सगळे स्टिक. तर स्टिकचं टेक्निक ज्याला आहे आता त्याच्या प्रॅक्टिससाठी म्हणून ना प्रॅक्टिस पॅड अवेलेबल आहेत बाजारात. तर त्या स्टिकच्या टेक्निकसाठी बरेच विद्यार्थी करावा उलटं असं मी तर म्हणतो की त्यांनी करायला पाहिजे आणि स्टिकची टेक्निकही घ्यायला पाहिजे. ताल तर त्यांच्यात, हे तबला किंवा पखावज वाजवत असल्यामुळं ताल त्यांच्यात ऑलरेडी असणार, पण फक्त त्या स्टिकची टेक्निक घेऊन जर ते आणखी इतरही वाद्य नक्की चांगले वाजू शकतात.
1: बरोबर आहे. आता मला फक्त शेवटी जाता जाता एक विचारायचं की नवीन तबला शिकण्याकडे जो कल आहे मुलांचा तो वाढण्यासाठी आपण अजून काय करायला पाहिजे? किंवा मुलं हल्ली पिढी काय करतंय की जी वाद्य दिसतात ना गाण्याबरोबर ती वाद्य वाजवण्याकडे त्यांचा जास्त कल असतो.
0: बरोबर बरोबर. म्हणजे आताच्या पिढीतल्या मुलांना मोस्ट ऑफ गिटार वगैरे
1: या वाद्यांकडे
0: वेस्टर्न वाद्यांबद्दल जास्त कुतूहल आहे.
1: किंवा आता त्यांना ड्रमसेट पहिले वाजवायचा असतो.
0: हो हो. कारण भरपूर वाद्य आहेत ना समोर ड्रमसेट मध्ये, टॉम्स, हाय हीट, स्नेअर,
1: बरोबर,
0: सिम्बल्स, हे सगळं समोर बघायला मिळतं. आणि दुसरं म्हणजे तबल्यामध्ये जसे बंधन असतात की तुमचा हात असाच ठेवला पाहिजे, तुमचं बोट असंच पडलं पाहिजे, तो हलला नाही पाहिजे, किंवा हे बोट तसं, तिथंच तुम्हाला स्टिक मिळतात हातात, तुम्ही रॅन्डमली कुठेही वाजवू शकता, तिथं तुम्हाला कसलंही

0: बंधन नाही.
1: खरंय
0: अर्थात बंधन कुठलंही वाद्य वादन करण्यासाठी आहेतच,
1: खरंय.
0: पण आताच्या मुलांना पटकन ग्रीप घ्यायची आहे, खूप फास्ट पाहिजे सगळं.
1: बरोबर आहे.
0: पण मी म्हणजे ही सगळ्या पालकांना देखील मी विनंती करेल की तबला पखावज किंवा शास्त्रीय गायन, शास्त्रीय हार्मोनियम वादन, सितार वादन, या वादनाला जितकी थेरी आहे याच्यामध्ये जितका पार्ट आहे शिकण्यासाठी जितकं, तसं इतर कुठल्याही वाद्यांमध्ये नाहीये. याच्यामध्ये जितके ताल आहेत ह्या तालवाद्यांमध्ये, वेस्टर्नमध्ये खूप लिमिटेड दुनिया आहे की 6 बीट 4 बीट असं, याच्यापेक्षा बाहेर जास्त काहीही नाहीये.
1: तर
0: मी सगळ्यांसाठी हा एक मेसेज देईल, मी तसा खूप लहान आहे पण तरी मी सगळ्यांसाठी एक मेसेज देईल की असे तालवाद्य शिका की ज्याच्यातून तुम्ही कुठलंही वाद्य वाजू शकता,
1: बरोबर,
0: त्याच्यामध्ये काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी करू शकता तुम्ही. आता आज मी तबला वाजवतो, तबल्यासोबत मी ड्रमसेटही वाजवतो, पण इतर ड्रमसेट की वाजवणारे जे आहेत की ते फक्त ड्रमसेटच वाजवतात, यांच्यापेक्षा नक्कीच मी काहीतरी चांगली क्रिएटिव्हिटी करतो. बोलतात, विचारतात की सर हे काय केलं तुम्ही, हे सांगा बरं जरा आम्हाला, हे काय केलं हे कळलंच नाही.
1: बरोबर
0: आहे. मग हे का, तर हे तबल्यामुळे शक्य झालं. तबल्याची सगळी थेअरी माहिती झाली, त्याच्यामध्ये ज्या लयकारी असतात त्या डोक्यात असतात.
1: बरोबर.
0: मग त्याच्या आधारावर आपण कितीही छान क्रिएटिव्हिटी करू शकतो.
1: बरोबर.
0: ताल जरी सेम असेल, म्हणजे तबल्यातही 4 मात्रा आहेत तसं ड्रमसेटवरही आहेत, पण त्या 4 मात्रांमध्ये जशी तबल्यावर क्रिएटिव्हिटी करतो किंवा करावी लागते तसे ड्रमसेटमध्ये जास्त नाही करू शकत, पण तबला वादक मात्र करू शकतो.
1: अच्छा. बरोबर.
0: तर म्हणून की मी पालकांना आवाहन करील की तुम्हाला तुमच्या मुलांना जरी बदलत्या काळाप्रमाणे तुमच्या मुलांना वेस्टर्न वाद्य यावी अशी इच्छा जरी असेल, तरी त्यांनी ह्या पूर्ण वाद्य येते तबला हार्मोनियम ज्याला शास्त्रीय बेस आहे असे वाद्य मुलांना नक्की शिकवावं. थोडं पेशन्स ठेवावी लागतील एवढंच, पण त्याचं भवितव्य मात्र नक्की चांगलं असेल. की जसं आपण म्हणतो की आज जे वाजवणारे आहेत, गाणारे आहेत, लता दिदी आहेत, यांनी सुद्धा शास्त्रीय तानपुरा घेऊन बसूनच गाणं डेव्हलप केलं आणि मग हे बाकीच्या सगळ्या प्रांतात उतरल्या. म्हणजे आपण त्यांचे कित्येक साऊथ इंडियन वगैरे मूवीमधलेही गाणे ऐकतो, तर त्याच्यासाठी फक्त शास्त्रीय.
1: बरोबर.
0: माझं हे सगळ्यांसाठी आवाहन राहील.
1: अगदी नक्की. श्रोते हो, खरं म्हणजे कितीही बोललं ना तरी समाधान होत नाही अशा या गोष्टी आहेत. या प्रत्यक्ष ऐकून किंवा प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेऊनच आनंद आपल्याला मिळणार आहे. पण तरीही आज सर तुम्ही आलात आणि इतकी सुंदर मुलाखत आम्हाला दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले खूप आभार. धन्यवाद.
0: नगर आकाशवाणी आणि आपल्या सर्वांचे मी देखील मनपूर्वक आभार मानतो की आपण मला बोलवलं. धन्यवाद.
1: जाता जाता एक श्रोत्यांना आपण काय ऐकवाल 1-2 मिनिटासाठी?
0: मी थोडंसं लाईट म्युझिकमध्ये जी काही साथसंगत केली जाते त्यातले थोडेसे पॅटर्न ऐकवतो.

श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण तबला वादक प्रशांत थोरात यांच्याशी भारती कुलकर्णी यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. आज या कार्यक्रमाचा उत्तरार्ध आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज रात्री 8:15. श्रोते हो, व्यक्तिभेद हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

101.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत. ऐकूयात रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा हिंदी गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, निसर्गाचा एक नियम आहे, ऋतू बदलतात, पानं गळतात आणि नवी पालवी फुटते. पण माणसांच्या आयुष्यात अशी एक जागा असते जिथला ऋतू कधीच बदलत नाही, आणि ती जागा म्हणजे आपल्या आठवणी. त्यातही जर त्या आठवणींना संगीतांची आणि सुराची साथ असेल तर ते क्षण मनाच्या कोपऱ्यात कायम कोरले जातात. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण अशीच काही गाणी निवडलेली आहेत. कार्यक्रमात सुरुवातीला धर्मात्मा या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत, मुकेश आणि कांचन यांनी गायलेल्या गीताला संगीत कल्याणजी आनंदजी यांचं.

0: श्रोते हो, मुकेश आणि कांचन यांनी गायलेलं इंदिवर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं, तर चित्रपट होता धर्मात्मा.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
1: 10 लाख द्या वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
3: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन. आत्मा मालिक ये.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत खुद्दार या चित्रपटातलं राहत इंदोरी यांचं गीत. गायलं आहे कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी, संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर
2: झाली सोय.
3: कशाची?
2: बँकेच्या फीची
3: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
1: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं लता मंगेशकर यांनी, संगीत होतं जतीन ललित यांचं. श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा हिंदी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत बडे मिया छोटे मिया या चित्रपटातलं समीर यांचं गीत. गायलं आहे अलका याग्निक आणि उदित नारायण यांनी. संगीत आहे विजू शहा यांचं.

बड़े मियाँ छोटे मियाँ या चित्रपटातलं समीर यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं अलका याग्निक आणि उदित नारायण यांनी. संगीत होतं विजू शाह यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत जीनियस या चित्रपटातलं कुमार यांनी यांचं गीत. गायलं आहे अरिजित सिंग यांनी. संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं.

जीनियस या चित्रपटातलं कुमार यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं अरिजित सिंग यांनी, संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा हिंदी गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी.
2: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्म मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
3: atmamalikonline.com. आत्मा मालिक.
4: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
5: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
6: भारत हमको जान से प्यारा है.
4: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म. सदियों

0: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र.
1: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी.
0: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम.
1: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी.
0: तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM बँड

100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

दो भाई या चित्रपटातलं राजा मेहदी अली खान यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं गीता दत्त यांनी, संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं.

असली नकली या चित्रपटातलं हसरं जयपुरी यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मेच्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी. हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे. पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात. गाणं, तबला आणि बेस याने सगळं वाजवता येतं. श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 वाजता जरूर ऐका साज संगीत हा संगीतावर आधारित कार्यक्रम. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत अनमोल घडी या चित्रपटातलं तन्वीर नक्वी यांचं गीत. नूरजहाँ यांनी गायलेल्या गीताला संगीत आहे नौशाद यांचं.

अनमोल घडी या चित्रपटातलं नूरजहाँ यांनी गायलेलं तन्वीर नक्वी यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं नौशाद यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. आजच्या स्नेहांकित या कार्यक्रमात मी शीतल शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, पत्रलेखन ही एक कला आहे आणि मनातील भावना शब्दात पकडून ती पत्राद्वारे मांडण्याची गोडी काही वेगळीच आहे. आजच्या डिजिटलच्या युगामध्येही तुमची हस्तलिखित पत्र जेव्हा आमच्यापर्यंत पोहोचतात तेव्हा पत्रामधील जिव्हाळा थेट आमच्या मनात पोहोचतो. श्रोते हो, चला तर मग वळूया आजच्या पहिल्या पत्राकडे. हे पत्र आलेलं आहे चंद्रगिरी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट मांजरी तालुका राहुरी इथून. श्रोते आहेत गोविंद पिसाळ, सविता, प्रतीक, प्रथमेश, साई, जालिंदर, प्रमिला पिसाळ, बाबा भिडे, धनंजय आणि रमेश थोरात. हे श्रोते सांगताहेत की गुरुवारी झालेला हॅलो गीतबार हा कार्यक्रम वर्षा बांगर यांनी सादर केलेला तो आवडलेला आहे आणि आदिनाथ अन्नदाते यांनी सादर केलेला रजनीगंधा हा कार्यक्रम त्यांना खूप आवडलेला आहे. धन्यवाद. आणखी श्रोते आहेत पडवेकर, संतोष भुजंग बालमटाकळीतून श्रोते आहेत. आणखी श्रोते आहेत बाळासाहेब घाटपिसवे विजापूरीतून, दळवी वसंत, रमेश आणि पवन साबळे. हे श्रोते सांगताहेत की साहित्य सौरभ या कार्यक्रमात डॉक्टर शंकर चव्हाण यांनी कविता प्रसारित केल्या होत्या, त्या कविता त्यांना खूप आवडलेल्या आहेत. त्यामधले भाव आणि सादरीकरण त्यांना खूप आवडलेलं आहे. वास्तववादी कविता असल्यामुळे कार्यक्रम छान झाला, असेच कार्यक्रम सादर करत राहा असं त्यांनी सांगितलेलं आहे. श्रोते हो, कार्यक्रमातलं हे तिसरं पत्र आलेलं आहे गणेश चौथे, जालिंदर चौथे, भारती, सुप्रिया, रोहित या सर्वांनी सांगितलेलं आहे की आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरील सर्व कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. वर्धापन दिनाच्या दिवशी सादर केलेले कार्यक्रमही त्यांना खूप आवडले. आकाशवाणीवरील कार्यक्रमात जे काही बदल केलेले आहेत तेही त्यांना खूप आवडलेले आहेत. त्यांनी एक आपल्याला सूचना दिलेली आहे की रात्री जो रजनीगंधा कार्यक्रम असतो जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा, तसाच मराठी

जुन्या हिंदी चित्रपट म्हणजे मराठी गीतांचाही एक कार्यक्रम तुम्ही सादर करावा असं त्यांनी आपल्याला सुचवलेलं आहे. स्नेहांकित हा कार्यक्रम त्यांना खूप आवडतो. त्यामध्ये ते पत्र पाठवतात आणि प्रत्येक वेळी कार्यक्रमांबद्दल आवडलेले जे काही गोष्टी आहेत ते सुचवत असतात आणि सांगत असतात असंही त्यांनी सांगितलेलं आहे. पत्राचा समावेश केला त्याबद्दल ते धन्यवाद म्हणत आहेत. श्रोतेहो, आता जी पत्रं आलेली आहेत त्यांना आपण पोच दिलेली आहे, तर मेलच्या माध्यमातूनही काही श्रोते आपल्याशी जोडले गेलेले आहेत. चला तर मग पाहूया मेलवरून आपल्याशी कोणते श्रोते जोडलेले आहेत. हे श्रोते आहेत हनुमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, जिल्हा सांगली इथून, शिर्टे इथून. बुधवारी 14 मे रोजी प्रसारित केलेला हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम मनापासून आवडला असं ते सांगतायत. आपलं स्वास्थ्य आणि जीवनशैली याविषयी तज्ज्ञ प्रशांत एवतकर आणि उपयुक्त यांनी उपयुक्त माहिती दिली. आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी कसं राहावं, तसंच आहार कसावा असावा याविषयी चांगली माहिती दिली. व्यायाम कोणता आणि किती याचंही छान मार्गदर्शन त्यांनी केलं. श्रोत्यांच्या आरोग्यविषयक समस्यांचे चांगले निराकरण त्यांनी केले. प्रसारणाबद्दल धन्यवाद म्हणून त्यांनी त्यांचा हा मेल संपवलेला आहे. दुसरा मेल आलेला आहे डेरा पाटण गुजरात इथून. श्रोते आहेत धीरज रबारी. त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे की आकाशवाणी अहिल्यानगर परिवार आणि तांत्रिक टीम तसंच सर्व श्रोत्यांना नमस्कार. मी रविवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी कार्यक्रम ऐकतो. माझ्या ईमेलला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. ते सांगतायत की शुक्रवारी सकाळी 10 वाजता चित्रपटसृष्टीतील कलाकारांवर होणारा फोन इन कार्यक्रम खूप आवडला. हॅलो गीतबहारही ते ऐकतात आणि फोन इन कार्यक्रमही ते ऐकतात. प्रत्येक आदरणीय निवेदकांचे ते आभार मानतायत आणि कार्यक्रम छान करतात यामुळे ते सगळ्यांचे कौतुकही करत आहेत. आणि त्यांनी एक संदेशही दिलेला आहे सगळ्यांना, शक्य असल्यास आपल्या घराच्या अंगणात जागा असेल तर सेंद्रिय नैसर्गिक भाज्या लावाव्यात आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत तर पक्ष्यांसाठी पिण्यासाठी त्यांना पाणी ठेवावं आणि धान्यही ठेवावं अशी त्यांनी सर्व श्रोत्यांना विनंती केलेली आहे. आणि हे सांगून त्यांनी त्यांचा हा मेल संपवलेला आहे. आणखी श्रोते आहेत आकाशवाणी अहिल्यानगर परिवार तांत्रिक टीम आणि सगळ्यांना ते नमस्कार करत आहेत आणि सांगतायत की गुरुवारी जो फोन गाणी कार्यक्रम हॅलो गीतबहार झाला त्याबद्दल सर्वांचे ते मनपूर्वक आभार मानतायत आणि तो कार्यक्रम त्यांना खूप आवडलेला आहे असं ते सांगतायत. धन्यवाद.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आणखीन एक मेल आलेला आहे. मेल पाठवलेला आहे रवींद्र कुडाळकर यांनी. ते सांगतायत की 90 वर्ष पूर्तीनिमित्त अहिल्यानगर आकाशवाणी केंद्राने सादर केलेल्या 2 भागातील फोन गाणी कार्यक्रम, वीणा दिघे आणि अंजली बडवे या दोघींनी केलेला कार्यक्रम अविस्मरणीय झाला. श्रोता आणि उद्घोषक यांनी दोन्ही बाजूंनी उत्तम संवाद साधला. त्यांनी सांगितलेल्या आठवणी ऐकताना मन भरून येत होतं. आकाशवाणीच्या जुन्या आठवणी सुखद क्षण आयुष्यभर साथ देणारे नक्कीच आहेत. आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम आमचे जीवन संपन्न करतात यात वाद नाही. या दोन्ही भागांचे प्रोमो अतिशय प्रभावी आणि ऊर्जादायक होते. दोन्ही उद्घोषकांनी आपले विचार, संवाद, कौशल्य, अनुभव पणाला लावून कार्यक्रम खूपच सुंदर केला. सुमधुर गाणी आणि कार्यक्रमाची त्यामुळे रंजकता वाढली. एवढं सांगून त्यांनी त्यांचा हा मेल संपवलेला आहे. धन्यवाद रवींद्रजी, तुम्हाला कार्यक्रम आवडला त्याबद्दल.

कार्यक्रमात आता हा शेवटचा मेल आहे. मेल पाठवलेला आहे मीना निकाळजे यांनी अहिल्यानगर इथून. त्या सांगताहेत,

सुरुवातीला त्यांनी सर्वांना नमस्कार केलेला आहे. दिनांक 22 एप्रिल रोजी सुप्रसिद्ध आपल्या सर्वांच्या आवडत्या गायिका आशा भोसले यांचं निधन झालं. त्या दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता केंद्रावरून हिंदी गीतांचा कार्यक्रम झाला. तो अतिशय आवडला. तो सारिका साळवी यांनी सादर केला होता. त्यांनी खूप छान सादरीकरण केलं. त्याच दिवशी रात्री 10 वाजता रजनीगंधा हा कार्यक्रमही खूप छान झाला. त्यातही आशा भोसले यांची गीतं ऐकायला मिळाली. शालिनी वाघ यांनी सादर केलेला आपकी पसंत हा कार्यक्रमही त्यांना खूप आवडलेला आहे. 14 मे रोजीचा सारिका साळवी यांनी सादर केलेला हॅलो गीतबहार हा कार्यक्रम त्यांना आवडलेला आहे. तसंच 17 मे रोजीचा हॅलो गीतबहार शीतल शिंदे यांनी सादर केलेलाही त्यांना तो आवडलेला आहे. दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दोन्ही प्रसारण सभेत छान गाणी ऐकवली. त्या दिवशीचा सुहाना सफर आणि रजनीगंधा हा कार्यक्रम देखील त्यांना खूप आवडलेला आहे. विनोद खन्ना आणि सदाशिव अमरापूरकर यांच्यावर केंद्रित असलेले फोन गाणी कार्यक्रमही त्यांना खूप आवडलेले आहे. त्या कार्यक्रमाचं सादरीकरण वंदना साबळे आणि वर्षा बांगर मॅडम यांनी केलेलं होतं. शनिवारी दिनांक 9 मे रोजीचा आपकी पसंत आणि रजनीगंधा हा कार्यक्रमही त्यांना छान वाटला. तसंच 12 मे रोजीचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आणि रजनीगंधा हा कार्यक्रम पणही त्यांना आवडलेला आहे. सकाळच्या प्रसारणात झालेले उल्लेखनीय बदल त्यांना खूप आवडलेले आहेत. नवनवीन कार्यक्रमांची मेजवानी आम्हाला मिळत राहो अशाच त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत असं सांगून त्यांनी त्यांचा हा मेल संपवलेला आहे. तर श्रोते हो, स्नेहांकित या कार्यक्रमात आपण श्रोत्यांची पत्र आणि मेल यांना पोच दिलेली आहे. आणखीनही श्रोत्यांना जर या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल, त्यांना आपल्याला मेल पाठवायचे असतील, तर त्यासाठी मेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com आणि पत्ता आहे आकाशवाणी कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी अहिल्यानगर सावेडी पिनकोड 4140003. या पत्त्यावर आपण पत्र पाठवू शकता किंवा आम्हाला मेलही पाठवू शकता आणि तुमची पत्र पसंती आम्हाला कार्यक्रम कसे वाटले ते आम्हाला सांगू शकता. बरं, तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मी शीतल शिंदे आपल्या सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती। श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते, इतरांनाही त्यात सामावून घेते। अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊयात त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व। नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। श्रोते हो, आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून प्रसारित होणारा झरोका हा कार्यक्रम म्हणजे एक अशी चौकट जी आपल्या शब्दांनी माहितीला नजर देते। जगातील अनुभव सारे, ज्ञानाचा आरसा, माहितीचे महत्व सारे, संगीताचा कवडसा, असा काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित झरोका हा कार्यक्रम आपण ऐकू शकता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या मंगळवार।

सकाळी 8:40 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात कुठेही.

0: 101.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10:30 वाजलेत. ऐकूयात प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते, तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते, आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात, आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच, पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक

0: अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे आपण ऐकलात. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यनगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 10:35 झालेली आहेत. आता आनंद घेणार आहोत मिश्र संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला नयना आणि राजेंद्र मेहता यांनी गायलेलं सुरिंदर मलिक यांचं गीत. संगीत आहे राजन भोरे यांचं.

0: नैना आणि राजेंद्र मेहता यांनी गायलेली सुरिंदर मलिक यांची ही गझल आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती राजन भोरे यांनी. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.
1: प्रिया आग

सुधीर फडके यांच्या स्वरातले यशवंत देव यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर जोगी यांचं. श्रोते हो, मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत माची सिया चित्रपटातलं गुलजार यांचं गीत. गायला आहे हरिहरण आणि सुरेश वाडकर यांनी. संगीत आहे विशाल भारद्वाज यांचं.

माझी सिया चित्रपटातलं गुलजार यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं हरिहरण, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी. संगीत होतं विशाल भारद्वाज यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकणार आहोत साधना सरगम यांचा स्वर. महेंद्र पेंढारकर यांच्या या गीताला संगीत आहे नरेंद्र देशपांडे यांचं.

साधना सरगम यांच्या स्वरातलं महेंद्र पेंढारकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं नरेंद्र देशपांडे यांचं. श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता आपण शेवटी ऐकणार आहोत आर्यन्स यांनी गायलेलं हे गीत.

शंभरांश एक मेगाहर्ट्झ एफ एम बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यनगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 11 वाजलेत. ऐकूयात मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला बंध प्रेमाचे या चित्रपटातलं सौमित्र यांचं गीत. गायलं आहे अजय यांनी, संगीत आहे अजय अतुल यांचं.

आपण ऐकलं. गायलं होतं अजय यांनी, संगीत होतं अजय अतुल यांचं. कार्यक्रमात आता क्लासमेट या चित्रपटातलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत. गायलं आहे सोनू निगम आणि सायली पंकज यांनी. संगीत आहे पंकज पडघन यांचं.

क्लासमेट या चित्रपटातलं क्षितिज पटवर्धन यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं सोनू निगम आणि सायली पंकज यांनी. संगीत होतं पंकज पडघन यांचं. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत रमा माधवा या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत. गायलं आहे ऋषिकेश रानडे आणि प्रिया बर्वे यांनी. संगीत आहे आनंद मोडक यांचं.

रमा माधवा या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं ऋषिकेश रानडे आणि प्रिया बर्वे यांनी. संगीत होतं आनंद मोडक यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

101.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 11:15 वाजलेत. ऐकूयात आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला स्वप्नील बांदोडकर यांचा स्वर, गीत आहे विजया खांडेकर यांचं.

साधना सरगम यांच्या स्वरातलं महेंद्र पेंढारकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं नरेंद्र देशपांडे यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत देवकी पंडित यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत. संगीत अशोक पत्की यांचं.

देवकी पंडित यांच्या स्वरातलं सौमित्री यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोते हो, आपली गाणी आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यनगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 11:30 वाजलेत. ऐकूयात मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला कामा पुरता मामा या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं गीत, गीत आणि संगीत आहे यशवंत देव यांचं.

कामापुरता मामा या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सौभद्र या नाटकातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाट्यपद. गायलं आहे छोटा गंधर्व यांनी.

सौभद्र या नाटकातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं हे नाट्यपद आपण ऐकलं. गायलं होतं छोटा गंधर्व यांनी. श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता आपण शेवट

100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, आता वेळ झालेली आहे लोकसंगीताच्या कार्यक्रमाची. आज आहे रविवार, त्यामुळे आपण ऐकणार आहोत खंडोबाची गाणी. सादर करते आहेत संभाजी, शंकर शिंदे आणि सहकारी. ऐकूयात.

फाल्गुनी पाठक यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं जतीन सेन यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण खंडोबाची गाणी ऐकलीत. सादर करते होते संभाजी शंकर शिंदे आणि सहकारी. लोकसंगीत आपण ऐकलत 101.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, यानंतर 12 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 1 ते 5 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ. श्रोतेहो, आजच्या प्रसारण सभेत आपल्यासोबत मी होते शीतल शिंदे. आजच्या प्रसारण सभेत आत्तापुरता मला निरोप द्या. नमस्कार.

नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिन्याची सुट्टी म्हणजे मज्जा आणि मस्ती करण्याची सुट्टी, आंबेगरे खाण्याची आणि खूप फिरण्याची सुट्टी. आणि हो, फिरणं म्हणजे कुठेही नाही हा, तर कोकण फिरण्याची सुट्टी, तर कधी मस्त थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची आणि अनेक गड किल्ले पायी फिरण्यासाठीची ही सुट्टी. मैत्रिणींनो, गड किल्ले पाहताना एक वेगळंच चैतन्य आपल्यामध्ये येतं. शिवछत्रपतींचा इतिहास प्रत्यक्ष पाहायला मिळतो. मन आनंदाने आणि विशेष म्हणजे अभिमानाने भरून येतं. म्हणूनच तर अशा ठिकाणी आपण नतमस्तक होतो.

0: मैत्रिणींनो, या गड किल्ल्यांवर जाणं म्हणजे साहसी काम. तिथल्या आडवाटा, वाटेत दिसणाऱ्या वृक्ष, लता, वेली, मोठमोठे पाषाण, तटबंदी, हे सगळं आपल्याला भारावून टाकतं. आणि मग एक, दोन, तीन असं करता करता कुणीतरी याच गडांवर किंवा उंच उंच शिखरांवर जाण्यासाठी आतुर होतं. अशाच काही गड किल्ल्यांची आणि शिखरांची भ्रमंती करणाऱ्या अंजली पिलंडकर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांना आलेले अनुभव सुद्धा ऐकणार आहोत. संवादिका आहेत पूर्णिमा साठे. मैत्रिणींनो, आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय अंजली पिलंडकर यांना. एका हायस्कूलमध्ये त्या मुख्याध्यापक आहेतच, पण केवळ नोकरी न करता काही एक वेगळी आवड त्यांनी मनापासून जोपासलेली आहे आणि ती आवड आहे ती म्हणजे भ्रमंतीची, अर्थात गड किल्ले आणि ट्रेकिंगची आवड त्यांना आहे. तर त्यांनी नेमकं कोणकोणत्या ठिकाणी आतापर्यंत प्रवास केला आहे, कुठली शिखरं पदाक्रांत केली आहेत, तसंच त्याबरोबर त्यांना इतर काही आवडी आहेत का, असं आज आपण त्यांच्याशी छान गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: मी आताच सुरुवातीला सांगितलं की भ्रमंतीची आवड तुम्हाला आहे आणि काही शिखरं सुद्धा तुम्ही सर केली आहेत, गड किल्ल्यांमध्ये जाऊन फिरून आलेला आहात.
1: हो.
0: तर सांगा, ही आवड आधीपासून होती का आताच सुरू झाली?
1: ऍक्च्युली मला निसर्गात रमायला आवडतं, पण ट्रेकिंग वगैरे असं काही विषय मनात नव्हता सुरुवातीला. आधी मी खूप तब्येत माझी तेवढी साथ देणारी नव्हती. आणि महत्वाचं म्हणजे मला उंचावर गेल्यावर खाली बघितल्यावर गरगरायचं. एक फोबिया असतो ना उंचीचा, तो होता. पण कळसुबाईचं मात्र आकर्षण होतं मला. म्हणजे शाळेमध्ये भूगोल शिकवताना बाईंनी महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर वगैरे असं शिकवलेलं होतं, तेव्हा असं वाटलं नव्हतं मला की आपण कधी पोहोचू शकतो तिथे. पण अचानक एकदा असंच माझी बहीण आणि तिथे जाऊन आली, त्यांना सुद्धा त्यांच्या ओळखीमध्ये एकीने नेलं होतं.
0: अच्छा.
1: आणि मग मला सुद्धा त्याची खूप उत्सुकता होती. कळसुबाई हे लहानपणापासूनच एक वेगळंच आकर्षण होतं आणि याच्या पुढे मी पण नक्कीच जाणार असं मी एक मनात ठरवलं. माझा एक विद्यार्थी आहे कौस्तुभ मयेकर म्हणून, तो सुद्धा ट्रेकिंग करतो आणि त्याला मी असंच विचारलं, त्याचे मी फोटो बघितले.
0: अच्छा.
1: आणि मग तू कोणाबरोबर गेला होतास असं त्याला विचारलं. मग तेव्हा त्याने सांगितलं की ड्रीम बॅकपॅकर्सचे शुभम कदम म्हणून आहेत, त्यांच्या बरोबर आपण ट्रेकिंग करतो. तो रत्नागिरीतलाच आहे शुभम कदम. आणि मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याने मला सांगितलं की तुम्ही अगदी आरामशीर करू शकता, मी तुम्हाला सांभाळत नेईन. आणि खरोखरच जेव्हा मी कळसुबाई ट्रेक त्याच्याबरोबर केला तेव्हा त्याने मला अतिशय सांभाळत सांभाळत आणलं.
0: पहिल्या वर्षी कितव्या वर्षी सुरू केलं?
1: मी 49 वय होतं तेव्हा.
0: तुम्हाला उंचीचा फोबिया आहे असं तुम्ही म्हणाला होतात, मग तिथे गेल्यानंतरचा काय अनुभव होता? कळसुबाई शिखरावरती जेव्हा गेला,
1: शब्दात वर्णन करता येणार नाही असा अनुभव होता हा. रात्री आम्ही चढायला सुरुवात केली होती, रात्री म्हणजे पहाटे 3:30 वाजता चढायला सुरुवात केली. त्यावेळी वातावरणामध्ये थोडासा खाली गर्मी होती, साधारणपणे जून महिन्यामध्ये आम्ही गेलो होतो. आणि जेव्हा मी वरवर जसं उंचावर जायला लागलो तस तसं मात्र हवेमध्ये गारवा जाणवायला लागला. आणि नंतर एका पर्टिक्युलर उंचीवर गेल्यानंतर ढगामधूनच जायला लागलं आम्हाला. मग ते बाष्प असतं ना ढगामध्ये, तर तसं बाष्प होतं ढगामध्ये, त्याच्यामुळे आमचे कपडे अक्षरशः घामाने पण आणि नंतर बाष्पाने ओलेचिंब झाले. आणि जेव्हा त्या शिखरापर्यंत आम्ही पोहोचलो, शिखरावर जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा तिथे कळसुबाईचं दर्शन घेतलं आणि समोरचा सगळा जो वरून दिसणारा निसर्गाचा नजारा आहे, निसर्ग सौंदर्य आहे, अप्रतिम आहे, अप्रतिम.
0: आणि ते बघितल्यावर तुमचा फोबिया पण गेला?
1: हा नक्कीच. समोर बघितल्यानंतर हळूहळू जसजसं मी वर घेत जात गेले ना तस तसं मला ते उंचीचं नंतर काही वाटेनासं झालं. आणि तेव्हापासून मग मला उंचीचं आता तेवढा वाटत नाही काही.
0: बरोबर. साधारण आता तुम्ही म्हणालात की 49 वर्षी सुरू केलं आणि एका नव्या साहसाची तुम्ही सुरुवात केली आहे आणि कळसुबाई शिखर सर करून ट्रेकिंगचा श्री गणेशा केलायत आणि कळसुबाई म्हणजे एक अत्युच्च शिखर जे म्हटलं जातं तिथून सुरुवात केली आहे आणि गड किल्ल्यांवरती सुद्धा तुम्ही भ्रमंती केली आहे, तर ती सांगा थोडी, किती गड किल्ल्यांवरती फिरून आलायत?
1: 20 जास्त गड किल्ले मी सर केलेले आहेत. त्यामध्ये रायगड, प्रतापगड आहे, हरिहर आहे, कलावंतीण आहे, शिवनेरी आहे, गिरनार पर्वत मी चढून आलेली आहे, चढून अगदी 10,000 पायऱ्या मी वरती चढले आणि उतरले सुद्धा. नुकतंच आता मी नर्मदा परिक्रमा केली उत्तर वाहिनी.
0: बर.
1: त्यानंतर ट्रेल आहेत ना, देवकुंड धबधबा, भंडारदरा, या तर सरसगड आहे.
0: जेव्हा आपण असं वेगळं वाटेनी म्हणतो जातो, म्हणजे एक ट्रीप वेगळी असते एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाणं

0: ही ट्रीप वेगळी असते आणि अशी भ्रमंती वेगळी असते. काय वेगळे पण जाणवलं तुम्हाला त्याच्यामध्ये?
1: आपण सहलीला जेव्हा जातो नुसतंच फिरण्यासाठी जातो, तिथे भौतिक सुख असतात, म्हणजे हॉटेल वगैरे असं असतं, खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय असते, पण ट्रेकिंग मध्ये मात्र तसं नसतं. आपल्याला निसर्गाशी जुळवून घेत जावं लागतं.
0: बरोबर.
1: दगडधोंड्यातनं काटेरी पायवाट असतात, त्या तुडवत तुडवत आपल्याला जायला लागतं. तिथे तुम्हाला आराम असा नाही मिळत. कुठेही दगडावर बसायचं, मातीशी आपला खूप जवळचा संबंध येतो आणि दगडावर सुद्धा छान झोप लागते.
0: याच्यासाठी काय वेगळी तयारी करावी लागते?
1: आताच मी तुम्हाला सांगितलं सहली आणि अशी दुर्ग भ्रमंती यातला फरक आहे. आपण जेव्हा सहलीला वगैरे असं जातो तेव्हा आपण छान छान कपडे, जेव्हा ट्रेकिंग करतो तेव्हा आपण आयुष्य निसर्गामधलं आयुष्य तिथे जगतो, इतिहास जो आहे तो आपण तिथे तिथे जगतो आपण.
0: बरोबर.
1: आपण छान छान कपडे नेतो छान छान फोटो काढण्यासाठी एरवी आपण जेव्हा निसर्ग सहलींसाठी जातो तेव्हा, पण इथे मात्र तसं नसतं. आपल्याला रात्री जायचं असतं, टॉर्च घ्यावी लागते आपल्याला, कधी कधी काठी सोबत असणं आवश्यक असतं, काही काटेरी वाटा असतात त्या तुडवत तुडवत आपल्याला जावं लागतं, उंच जायला लागतं, त्यामुळे ट्रेकिंगचे उंचावरनं स्लिपरी भागात जायला लागतं, त्यामुळे ट्रेकिंगचे प्रॉपर शूज आपल्याला लागतात आणि ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट, आणि एनर्जीसाठी आपल्याला पटकन आपल्याला काहीतरी एनर्जी मिळेल याच्यासाठी मेडिसिन्स थोडीशी घ्यावी लागतात.
0: पण मुळात कसं असतं की एक भीती असते काही जणींच्या मनामध्ये, मग मानसिक तयारी काय करावी लागते?
1: मानसिक तयारी म्हणजे पहिल्यांदा अशक्य हा शब्द आपल्या मनातून पूर्णपणे काढून टाकायचा. 49व्या वर्षी जेव्हा मी ट्रेक केला तेव्हा मनामध्ये थोडीशी धाकधूक होती, आपल्याला हे जमेल की नाही असं मला वाटत होतं. पण नंतर मी जसं जसं हे ट्रेक करत गेले तसं तसं माझ्या मनातली ही भीती गेली. महत्वाचं म्हणजे मला हे जमेल का हा जो प्रश्न आहे त्यावर आपण सकारात्मकच उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं.
0: बरोबर. जेव्हा गडकिल्ले फिरायला तुम्ही जाता किंवा एखाद्या ट्रेक साठी जाता, तर आतापर्यंत जेवढे ट्रेक केलेत त्यातला सगळ्यात कठीण असा किंवा एक आव्हानात्मक असा कुठला ट्रेक वाटला तुम्हाला?
1: आव्हानात्मक हरिहर. अच्छा. हरिहर फोर्ट जो आहे तो आव्हानात्मक आहे, कठीण आहे चढण्यासाठी. त्याला चढताना ते मंकी क्लाइम्बिंग आहे ना, तसं करावं लागतं. म्हणजे सरळ आपण चढू शकत नाही, थोडा तो ट्रेक कठीण आहे. त्यानंतर दुसरा कळसूबाई.
0: त्याच्यासाठी काही विशेष तयारी करावी लागली होती तुम्हाला?
1: नाही.
0: किंवा काही ट्रेनिंग घ्यायला लागलं होतं?
1: नाही नाही, ट्रेनिंग वगैरे असं काही नाही, विशेष ट्रेनिंग वगैरे मी काहीच केलेलं नाही. मनात इच्छा असेल ना तर आपण सहज सर्व शक्य होतं, आपल्याला सर्व साधू शकतो आपण.
0: जेव्हा गडकिल्ल्यांची भ्रमंती केली आता तुम्ही जसं म्हणाल की ऐतिहासिक वारसे असतात ते आपल्याला बघायला मिळतात, काय नेमकं जाणवलं ते पाहताना?
1: जेव्हा आपण या गडकिल्ल्यांवर जातो तेव्हा तिथल्या प्रत्येक तटबंदीमध्ये, दरवाजांमध्ये आणि कातळ पायऱ्यांमध्ये इतिहास जिवंत असल्याचा आपल्याला भास होतो. आणि ज्या वाटांवरून शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे चालले असतील त्याच वाटांवरून आपला पाय चालतो ही भावना अंगावर रोमांच आणणारी.
0: पावनभूमी
1: नक्कीच. आणि इतिहास पुस्तकात वाचणं आणि तो प्रत्यक्ष अनुभवणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यानंतर प्राचीन जे स्थापत्यशास्त्र आहे ते सुद्धा आपल्याला अनुभवता येतं, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेता येतो. त्या काळामध्ये मोठे जे किल्ले आहेत, गड आहेत, फॉर एक्झाम्पल हरिश्चंद्रगड, तिथे पाण्याचे टाके कोरलेले आहेत, त्या टाक्यांमध्ये गोड पाणी आहे आणि बाराही महिने ते टाके जे आहेत ते शुद्ध असं पाणी त्या ठिकाणी असतं.
0: अच्छा. मग किती अभ्यासपूर्ण हे सगळं बांधकाम त्यावेळी त्यांनी केलं.
1: हा, त्या काळातल्या लोकांनी नक्कीच.
0: आता तुम्ही म्हणलात की शाळेत शिकवणारा इतिहास जो शिकवला जातो, आपल्या पुस्तकातनं आपल्याला भेटणारा इतिहास आणि हा इतिहास प्रत्यक्ष अनुभवातला, यात फरक आहे. तर तुम्ही सुद्धा एक शिक्षिका आहातच, तर मग शाळेमध्ये शिकवताना आधी आणि हे ट्रेक केल्यानंतर काय तुम्हाला फरक जाणवला?
1: शाळेमध्ये पूर्वी मी जेव्हा शिकवायचे किंवा माहिती सांगायचे त्यावेळी मी फक्त माझ्या मला जी आता IQ माहिती होती माझ्याकडे किंवा मी वाचन केलेलं होतं तेच मी मुलांना सांगायचे. पण प्रत्यक्ष जेव्हा मी अनुभव घेतला सर्वच बाबतीमध्ये, तर आता मुलांना जेव्हा मी शिकवत असते सांगत असते तेव्हा त्या सगळ्या अनुभवांचा मला फायदा होतो. मुलांना मी प्रत्यक्ष गडकिल्ल्यांची रचना, त्यानंतर तिथला इतिहास, त्या लोकांची त्या काळात असणारी हुशारी, त्या काळामध्ये त्यांनी किती अभ्यासपूर्ण सगळी माहिती घेऊन सर्व गोष्टींची रचना केलेली आहे हे सगळं मी आता स्वतः अनुभव घेतल्यामुळे मुलांना प्रखरपणे त्यांच्या समोर मांडू शकते.
0: बरोबर.
1: मुलांसाठी त्यांचे शिक्षक हे त्यांचे रोल मॉडेल असतात. आणि जेव्हा मी स्वतः या वयामध्ये ट्रेकिंग करते, अशा गडकिल्ल्यांची भ्रमंती करते, तर

0: माझ्यामध्ये जी एनर्जी आहे, माझ्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे, ती अपसुक मुलांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. माझ्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की मी काहीही करू शकते. आता एक भीती जी होती ना, ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. उलट अशा प्रकारच्या साहसी गोष्टी करण्याची मला आधी थोडी थोडी आवड होती. मी झिपलाईन केलेली आहे. आपल्या रत्नागिरीमध्ये भगवतीच्या किल्ल्याचे ते गुहा आहे, त्या गुहेमध्ये सुद्धा पाण्यामध्ये आतपर्यंत मी गेलेली आहे. आणि आता मला रॅपलिंग आणि पॅरासिलिंग करण्याची इच्छा आहे.
1: अरे वा, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
0: धन्यवाद.
1: हे जेव्हा आपण सगळे ट्रेक्स वगैरे किंवा ही जी भ्रमंती करतो वेगळी, तर त्यासाठी स्वतःची सुरक्षा ही सुद्धा खूप महत्वाची असते, तर त्यासाठी काय काळजी घ्यायची असते?
0: मी जे ग्रुप्स आहेत त्यांच्या बरोबर मी ट्रेक केलेले आहेत आणि ते आपल्याला, ते जे लीडर्स आहेत ते आपल्याला अतिशय सांभाळून नेतात. सोबत आपल्या काठी एक उतरताना, म्हणजे मला तरी लागते या वयामध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा पायामध्ये क्रॅम्प येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्यासोबत एक काठी असली पाहिजे. ट्रेकिंगसाठी योग्य प्रॉपर शूज लागतात आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मनाची तयारी पाहिजे. जे समोर येईल, जी समस्या समोर येईल, त्याला फेस करण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे.
1: बरोबर आहे. आणि मुळात त्याची आवड तर हवीच.
0: अर्थातच आवड असल्याशिवाय काही होणारच नाही. मी हे ट्रेक करते ते माझे ट्रेक माझ्या मिस्टरांना फारशी आवड नाहीये, पण त्यांचा सपोर्ट असतो आणि माझे दोन्ही मुलगे माझ्या सोबत असतात.
1: बरोबर.
0: ट्रेक करताना आणि माझा लहान मुलगा तर आता ट्रेकिंग साठी लीडिंग पण करतो.
1: अरे वा,
0: वेळ मिळेल तेव्हा करतो, पण आवड आहे त्याला. पण दोन्ही मुलं मला खूप सांभाळून नेतात.
1: नक्कीच, कुटुंबाची साथ असल्याशिवाय अशा आपण वेगळ्या वाटेवरून जाऊ शकत नाही.
0: अर्थातच.
1: गुजरात राज्यामधलं जे गिरनार पर्वत आहे तो पूर्ण पर्वत चढून तुम्ही उतरलायत आणि तिथली जी 42 किलोमीटरची आध्यात्मिक पदभ्रमंती किंवा तिला आपण परिक्रमा म्हणू शकतो तीही तुम्ही केली आहे, तर काय वेगळा अनुभव तुम्हाला तिथे आला?
0: खूप सुंदर अनुभव होता तो. गुरुशिखरावर मी रात्री 9 वाजता सुरुवात केली चढण्यासाठी. हळूहळू 2000 पायऱ्यापर्यंत जाणंच, त्या 2000 पायऱ्या आहेत ना पहिल्या, तिथे आपले दत्तगुरु आपली सत्व परीक्षा बघतात.
1: कसोटी तिथे असते.
0: कसोटी, पहिली कसोटी तिथेच लागते. त्या पायऱ्या खूप कठीण आहेत सुरुवातीच्या 2000 पायऱ्या. अगदी सुरुवातीला चढताना 1000 पायऱ्या झाल्यावर आपल्याला हे चढता येईल की नाही, चढू शकतो की नाही असं एक वाटलं होतं मनामध्ये, कसं चढणार आपण. पण 2000 पायऱ्यांच्या नंतर हळूहळू दत्तगुरूंचं नाव घेत मी वरती गेले. त्रिपुरी पौर्णिमा होती आणि 1:30 वाजता तिथे मी पोहोचले गुरुशिखरावर. तिथे गेल्यानंतर एवढ्या 10000 पायऱ्या चढल्यानंतर एक थकवा असतो ना, तो अजिबात जाणवला नाही. तिथे गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर जो आनंद झाला त्यामध्ये सगळा थकवा नाहीसा झाला. पुढे थोडा वेळ तिथेच आम्ही नैवेद्य वगैरे घेतला आणि उतरायला सुरुवात केली. साधारणपणे 5000 पायऱ्या उतरण्यासाठी आम्हाला 6 वाजले. अंबादेवीचं देऊळ आहे तिथे आणि तिथून मग रोपवे चालू होतो. माझ्या बरोबर जे होते सहकारी ते म्हणाले आम्ही रोपवेने उतरणार, पण 7 वाजता रोपवे चालू होणार होता. मग 1 तास थांबण्यापेक्षा मी असं म्हटलं की आपण उतरायला सुरुवात करूया. आणि मग आम्ही रात्री, ते थकलेले होते, ते म्हणाले आम्ही 1 तास इथेच झोपतो. मी म्हटलं नको, मी चालायला सुरुवात करते. आणि मी चालायला सुरु केलं. हळूहळू पहाट होत गेली, उजेड झाला. तेव्हा रात्री चढताना काहीच दिसलं नव्हतं अंधारामध्ये, पण वरनं नंतर बघितल्यानंतर खूप छान वाटलं. सुरुवातीला जेव्हा मी उतरत होते तेव्हा माझ्या मनात एक छोटासा थोडासा अहंकार निर्माण झाला होता, थोडासा, की मी 10000 पायऱ्या चढले आणि आता मी पुन्हा त्या 10000 पायऱ्या मी उतरते. थोडीशी आत्मप्रौढीसारखं झालं होतं मला. पण जेव्हा मी उतरत गेले ते सुद्धा मला दत्तगुरूंनीच दाखवून दिलं की अहंकार करणं चुकीचं आहे. जेव्हा मी उतरत गेले तेव्हा समोर मी बघितलं ते जे तिथे स्टॉल्स असतात, तर ते स्टॉल्सवाले मोठमोठे सिलेंडर, त्यांच्या सगळं दुकानांचं सामान वगैरे सगळं घेऊन ते वरती सहज चढत येत होते, उतरत होते. त्याच्यात बायकांचा सुद्धा मुलांचा समावेश होता. ते सगळं बघितल्यावर माझी मलाच लाज वाटली की आपण नुसतं चढलो आणि उतरलो तर आपल्याला काहीतरी वाटतंय, आपण काहीतरी मोठं तीर मारलाय की काय. पण जेव्हा ते बघितलं तेव्हा माझ्या मधला तो अहंकार गर्वहरण झालं माझं.
1: लोकांसाठी हे रोजच,
0: हा त्यांचं रोजच आहे हे, म्हणजे आपण त्यात काही नवीन काहीच केलं नाही असं मला वाटलं.
1: अगदी खरंय. आणि त्यानंतर जी 42 किलोमीटरची परिक्रमा आहे त्याबद्दल सांगा.
0: 42 किलोमीटरची परिक्रमा तर खूपच चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे ती. आपल्याला जंगलातून प्रवास करावा लागतो आणि हा जंगलातून प्रवास करताना तिथे जंगली श्वापदं सुद्धा आहेत. मध्ये मध्ये साधू महाराजांचे मठ आहेत, अनेक वर्ष तपश्चर्या करणारे साधू.

0: त्या ठिकाणी त्यांचा वावर आहे, थोडं आध्यात्मिक सुद्धा वातावरण आहे तिथे, छान वाटत होतं. फक्त ग्रुपिंग ग्रुपिंगने चालायचं, कारण काही वेळा श्वापदांची भीती असते. पण परिक्रमा खूप खडतर आहे, खूप खडतर आहे. मध्ये मध्ये चढ उतार आहेत, स्लिपरी आहे, दगडधोंडे आहेत, त्या दगडधोंड्यातून वाट काढत आपल्याला जावं लागतं. पण याच्यात एक लक्षात येतं की आयुष्य सुद्धा असंच आहे, कुठेही तुम्हाला सरळ सहज काहीच मिळणार नाहीये. मध्ये मध्ये अडचणी संकटे येणार आहेत, आणि त्या संकटी अडचणींतून मात काढत मार्ग काढत आपल्याला पुढे पुढे जायचं
1: आहे. आता तुम्ही सांगितलं की गिरनार पर्वत आणि तिथली परिक्रमा ही एक वेगळीच आध्यात्मिक उंची देणारी अशी ही परिक्रमा आहे, आणि अर्थातच एक मानसिक परिवर्तन मला वाटतं आपल्यामध्ये होतं यामधूनच. आणि शारीरिक कस आपण म्हणतो ते जी गडकिल्ल्यांची भ्रमंती आहे त्याच्यातून होत असतो. गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी पाडेवस्ती अशी आदिवासी समाज किंवा त्याला पाडेच आपण म्हणतो, तर तिथलं जनजीवन तुम्हाला अनुभवता आलं, काय सांगाल त्याबद्दल?
0: दुर्गम भागातील आदिवासी लोकांचं संघर्षमय जीवन मला जवळून अभ्यासता आलं, बघता आलं. अतिशय कमी साधनांमध्ये हे लोक त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं तर आनंद दिसतो, खूप आनंदी असतात, हे छान निरागस हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असतं. आणि आपण सगळ्या सुविधा सोयी आपल्याकडे उपलब्ध असून सुद्धा आपण काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींसाठी तक्रार करत असतो. मला याच्यातून शिकायला मिळालं की जे आपल्याकडे आहे त्याबद्दल आपण परमेश्वराचे निसर्गाचे आभार मानले पाहिजेत. आम्ही जेव्हा किल्ल्यांवरून उतरतो तेव्हा हे याच लोकांकडे आमचं जेवण वगैरे असतं, साधं पिठलं भाकरी, खूप छान. त्याच्यामध्ये एक त्यांच्या मनातला एक जेवण आपण करताना तो आनंद असतो ना, तो सुद्धा त्यामध्ये उतरतो, सात्विकता उतरते आपली, तर खूप गोड लागतं, खूप सुंदर जेवण लागतं ते.
1: तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेले आहेत, तसंच पर्यावरण दूत म्हणून तुम्हाला सन्मानित केलेलं आहे, तर नेमकं काय सांगाल?
0: मुलांमध्ये स्वच्छता आणि प्रदूषण होऊ नये याच्यासाठी आता मुलांमध्ये भावना रुजवणं महत्वाचं आहे, कारण हेच आपले उद्याचे भावी नागरिक आहेत. या पर्यावरणाला आता जो धोका पोहोचतोय त्यामुळे पुढे काय होणार आहे हे जर आपल्या आत्ताच्या पिढीला जर आपण सांगितलं तर पुढे ती सुद्धा सर्व या धोक्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःला म्हणजे पर्यायाने पृथ्वीला वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांना कळेल, आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होईल.
1: बरोबर.
0: रत्नागिरी नगर परिषदेकडून ही ज्या वेगवेगळे उपक्रम या संदर्भात राबवले जातात त्या सर्व उपक्रमांमध्ये आमची शाळा सहभागी होते. यावेळेला रत्नागिरी नगर परिषदेमार्फत एक स्पर्धा घेण्यात आलेली होती.
1: अच्छा.
0: जिंगल स्पर्धा होती स्वच्छतेविषयी, तर त्या जिंगल स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता, आणि एक जिंगल लोकांना स्वच्छतेचं पर्यावरणाचं महत्व पटवून देणारं आणि आपली रत्नागिरी स्वच्छ सुंदर रत्नागिरी ठेवा याच्यासाठी आवाहन करणारं एक जिंगल मी लिहिलं होतं. त्यानंतर आमची शाळा, शाळेतले विद्यार्थी या स्वच्छतेसाठी असणाऱ्या प्रभात फेरींमध्ये किंवा त्यानिमित्त होणाऱ्या निबंध स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. वृक्षारोपण, वृक्ष वाचवण्यासाठी प्रभात फेऱ्या, जनजागृती फेऱ्या आमच्या शाळेकडून काढल्या जातात.
1: अच्छा.
0: उपक्रम मला राबवायला सांगितले त्याच्यात मी सहभाग घेतला होता.
1: बरोबर. तर हे जे सगळे आता तुम्ही सांगितले ते उपक्रम तुम्ही विद्यार्थ्यांतर्फे सगळे राबवून घेतलेत आणि म्हणूनच तुम्हाला पर्यावरण दूत असा हा सन्मानित केलेला आहे. मला सांगा की पर्यावरण म्हटलं की आता पुन्हा एकदा मी तुमच्या भ्रमंतीकडे जाते की एवढे तुम्ही आतापर्यंत फिरलायत, भ्रमंती केली आहे, काय जाणवलं तुम्हाला या बाबतीत?
0: लोक दुर्ग भ्रमंती करत असताना थोडं आपण सामाजिक भान राखलं पाहिजे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. भरपूर सारे प्लास्टिक्स बॉटल्स वगैरे किंवा रॅपर्स घेऊन जाणार आणि अशा प्रकारच्या किल्ल्यांवर वगैरे टाकले जातात, ते तिथेच वापर करायचं, तिथेच टाकलं जातं लोकांकडून. मला असं वाटतं की आपण ज्या गड किल्ल्यांवर जातो ते तसेच अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
1: बरोबर.
0: ते सुरक्षित राखण्यासाठी आता हल्ली प्रयत्न करतात. आम्ही जेव्हा ट्रेकिंगला जातो तेव्हा ते ट्रेक लीडर्स, आमचे जे ट्रेक लीडर्स आहेत ते आम्हाला पहिल्यांदा सूचना देतात की कुठल्याही प्रकारचा साधा गोळीचा कागद सुद्धा आपण तिथे टाकायचा नाही. ती एक सवय लागलेली आहे आम्हाला आता की जे काही आपण खाणार आहोत ते आपल्या बॅग मध्येच ठेवायचं. तिथे कुठल्याही प्रकारच्या वातावरणातला त्या तिथल्या स्थापत्यशास्त्राला किंवा त्या निसर्गाला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचू नये त्याच्यासाठी आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे.
1: मला सांगा की एक महिला म्हणून हा ट्रेक करताना तुम्हाला अनेक अनुभव आले, ते तुम्ही शेअरही केलेत. अनेक जणींना असं वाटत असेल ही मुलाखत ऐकल्यानंतर की आपण पण जायला हवं, तर मुळात काय मानसिकता हवी किंवा त्यांना एक मैत्रीण म्हणून काय सल्ला द्याल?
0: महिलांना मी असं सांगेल की

0: एज इज जस्ट अ नंबर, वय हा फक्त आकडा आहे. आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे.
1: बरोबर.
0: लग्न, मुलं, संसार आणि नोकरी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडतच असतो, पण हे करत असताना आपण स्वतःला विसरून जातो. स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढला पाहिजे, स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा जगण्याची थोडी वेळ आलेली आहे असं मला वाटतं. आणि एक असं एक मानसिकता असते की 50 आली की आपण विश्रांती घ्यायची, आराम करायचा आणि तब्येतीच्या तक्रारी.
1: बरोबर.
0: पण ही चौकट आपण मोडली पाहिजे. तुम्ही तुमचं आवडीचं कुठलंही क्षेत्र निवडा आणि त्याच्यामध्ये सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा.
1: बरोबर.
0: ज्याच्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. निसर्गाच्या सानिध्यात रमा. एरवी आपण असंच शारीरिक व्यायाम किंवा काही करत नाही, एक्सरसाइज करत नाही, किमान त्या आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी चालतो, चढ उतार करतो, त्यामुळे आपला फिटनेस सुद्धा राहतोच.
1: बरोबर.
0: त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण सुरुवात करायची आणि मग हळूहळू आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करत जाणार आहोत.
1: बरोबर.
0: त्यामुळे सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी करा, एक दिवस नक्कीच तुम्ही चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकता.
1: बरोबर.
0: तेवढा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये हळूहळू निर्माण होतो.
1: अगदी खरंय. अगदी जाता जाता विचारते की हे सगळं करण्यापूर्वीच्या तुम्ही आणि ट्रेकिंग नंतरच्या तुम्ही स्वतःमध्ये काय बदल जाणवला तुम्हाला?
0: पूर्वी मला असं वाटायचं की मी उंचावर वगैरे जाऊ शकत नाही. साधारणपणे सेकंड फ्लोअर वर जरी मी गेले तरी मला खाली बघताना भीती वाटायची. पण कळसुबाई गिरनार सारखे ट्रेक मी केले, त्यानंतर माझ्यातला हा फोबिया नाहीसा झाला, पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. आणि स्वतः जर आपलं मन खंबीर असेल तर आपण आपलं वय जे आहे हे शरीराला कधीच थकू शकत नाही असं मला वाटतं. ट्रेकिंग करताना अचानक एखादा खडक येतो मध्येच, एखादं कठीण चढण येतं किंवा हवामान सुद्धा खराब होतं. कारण कळसुबाई पहिलाच ट्रेक मी जेव्हा केला तेव्हा जाताना नॉर्मल सगळं होतं, पण उतरताना निम्म्यावर आल्यानंतर एकदम अचानक वातावरणामध्ये बदल झाला. काळे ढग जमा झाले आणि खूप कडकडाट, विजांचा कडकडाट, गडगडाट होऊन पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि वातावरणात सगळं पूर्ण बदलून गेलं. आणि चिखल सगळीकडे, उतरताना वाट स्लिपरी झाली, पाय घसरत होते आणि शूज वर सगळा चिखल चढल्यामुळे चालायला सुद्धा, पावलं उचलताना सुद्धा जड जात होतो. अशा प्रकारचं जेव्हा वातावरण निर्माण होईल तेव्हा त्याला तोंड कसं द्यायचं हे सुद्धा मला त्या ट्रेकने शिकवलं. आपण अशा प्रकारचं जर हवामान, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आली तर आपण रडत बसायचं नाही, तर मार्ग काढायचा आणि रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करायचा. माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये असं एखादी समस्या येते तेव्हा मी घाबरत नाही. असं एखादं काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर मी आधी शांत होते, शांत डोक्याने त्याचा विचार करते आणि मग त्या समस्येला, प्रॉब्लेमला सामोरं जाण्याची, मार्ग शोधण्याची वृत्ती माझ्यामध्ये निर्माण झाली असं मला वाटतं.
1: अंजलीताई, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या छान भ्रमंतीविषयी, गड किल्ल्याविषयी छान माहिती शेअर केली आमच्या बरोबर, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे, सर्व मैत्रिणींतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार. तसंच तुम्हाला पुढच्या सगळ्या ट्रेकसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते.
0: आपण हे मला आमंत्रित केलं आणि माझ्या या गडकिल्ल्या भ्रमंतीच्या बाबतीत मला अनुभव व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल रत्नागिरी आकाशवाणीचे मी आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद. मैत्रिणींनो, अंजली पिलंडकर यांच्या या मुलाखतीतून तुम्हालाही वाटलं असेल की आता आपण सुद्धा जायला हवं असं मस्त निसर्गाच्या सानिध्यात, हो ना? अहो मग वाट कसली पाहताय? मनापासून ठरवा आणि चला फिरायला, आपला इतिहास प्रत्यक्ष पाहायला. मैत्रिणींनो, आपलं कोकण सुद्धा निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत समृद्धच आहे. कौलारू घरं, रानात हरवलेल्या पायवाटा, सुंदर समुद्र, हिरवे डोंगर, पशुपक्ष्यांचा किलबिलाट, सारं कसं मनात घर करणारं.

0: मैत्रिणींनो, अशा या कोकणाचं सौंदर्य म्हणजे वर्णन करावं तितकं थोडं, त्याचप्रमाणे तारीफ करावी अशी इथली खाद्य संस्कृती सुद्धा आहे. चला तर कोकणातील काही पाककला जाणून घेऊया उल्का पटवर्धन यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत करतात पल्लवी गोरसे.
1: कोकण आणि मे महिना म्हणजे रानमेवा हा हवाच, हो की नाही? खरं तर वेगवेगळ्या ऋतूत आपण वेगवेगळ्या फळांचा आनंद घेतच असतो, पण कोकणात मे महिन्यात बाकी सगळी फळं जरी असली तरी रानमेव्याचा आनंद घेणं म्हणजे खरं स्वर्ग सुखच, हो की नाही? खरं तर या रानमेव्यांच्या सुद्धा सुंदर सुंदर रेसिपी बनवल्या जातात, काही साठवणीच्या तर काही त्वरित असतात, जेणेकरून याचा आनंद आपण वर्षभर घेऊ शकतो. श्रोते हो, अशाच काही सुंदर सुंदर रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय उल्काताई पटवर्धन यांना. उल्काताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज मी उल्लेख केला की रानमेवा आणि आपलं कोकण यांचं एक वेगळंच नातं आहे आणि जो माणूस कोकणात राहतो तो रानमेवाचा तर आनंद घेतोच,

0: आपण त्याबरोबर होणाऱ्या रेसिपी सुद्धा करत असतो. मग उल्काताई, आज आपण कुठली रेसिपी सांगूया श्रोत्यांना पहिल्यांदा?
1: आधी आपण रानमेव्यापैकी म्हणजे पहिल्यांदा रतांब्याचं पन्ह सांगूया.
0: बर.
1: हा, त्याच्यासाठी आता घ्यायचं साहित्य मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. आपण 10-12 चांगले अगदी पक्व झालेले असे रतांबे घ्यायचे. त्याबरोबर आपल्याला त्याच्यात घालायला गुळ पाहिजे, तर त्याला वेलची लागते. नंतर मीठ आणि थोडीशी ओली मिरची, म्हणजे असं हा तिखट गोड अशा चवीचं आणि वेगळ्या स्वादाचं असं आपलं रतांब्याचं पन्ह ते तयार होतं. आता ते रतांबे आपण काढून घ्यायचे झाडावरचे पक्व झालेले असे. नंतर ते स्वच्छ धुवायचे आणि स्वच्छ धुवून घेतल्यावर ते आपण फोडायचे. फोडताना सुद्धा शक्यतो 2 भाग व्यवस्थित करायचे.
0: बरोबर.
1: म्हणजे
0: बिया कोकम फोडणं हे सुद्धा एक कला
1: आहे. म्हणजे ते व्यवस्थित जर फोडलं तर त्याच्यापासून आपण पन्हही करू शकतो आणि अमृत कोकमही करू शकतो. असे आपण रतांबे फोडून घ्यायचे. नंतर त्या बिया असतील त्या बियामध्ये पाणी घालायचं, थोडं मीठ घालायचं आणि चांगले कुस्करून अगदी हातानं चांगल्या मॅश करून घ्यायच्या बिया, म्हणजे कुस्करून घ्यायच्या बिया. नंतर त्या आपण गाळणीवर गाळून घ्यायच्या.
0: अच्छा, म्हणजे त्याचा गर आपल्याला,
1: सगळा गर आपल्याला मिळतो. आणि नंतर त्यामध्ये आपण थोडीशी मिरची, म्हणजे मिरची म्हणजे भरपूर लावायची नव्हे, अगदी 4-5 ग्लास जर सरबत असेल तर त्याला अर्धी मिरची, मीठ घेऊन त्याच्यात चुरडून अशी मिरची लावायची आणि या पन्ह्याला गुळ घालायचा.
0: अच्छा.
1: हा, गुळ, मीठ, मिरची आणि वेलची पावडर. वेलची पावडरही त्याला लागते, कारण वेलचीचा एक स्वाद वेगळा येतो. वेलची आणि मिरची असा वेगळा स्वाद छान लागतो आणि हे असं आंबट गोड तिखट चवीचं पन्ह खूप छान लागतं. आता या 10-12 रतांब्यामध्ये आपलं साधारण 4-5 ग्लास सरबत होऊ शकतो.
0: आणि तुम्ही म्हणालात तसं की समजा त्यातलं काही उरलं तर तुम्ही त्याचं कोकम सरबत.
1: आणि ज्या कोकम उरतात ना त्या कोकमाच्या वाटामध्ये आपण जर साखर भरून उन्हात ठेवली किंवा असं थर लावून बरणीत जरी ठेवला, एक कोकमाचा थर, एक साखरेचा थर असं करून जरी ठेवलं तरी त्याच्यापासून आपल्याला अमृत कोकमही मिळू शकतो.
0: अगदी, जे तुम्ही बाजारात जाऊन 2 मिनिटात आणता ती रेसिपी आपण
1: अगदी आणि घरच्या घरी केल्याचा आपल्याला आनंद मिळतो.
0: मला एक सांगा की आता उल्काताई तुम्ही म्हणालात की हे जे तुम्ही थर लावून ठेवायचं हे किती दिवस ठेवावं लागतं?
1: उन्हात ठेवलं तर 1-7 दिवसात ते होतं,
0: होऊन जात.
1: तेव्हा त्यामध्ये जिरं मीठ घालून आपण त्याला 1:5 प्रमाण, 1:7 प्रमाण असं घालून त्याचं कोकम सरबतही तयार करू शकतो.
0: वा वा, छान उल्काताई, एकाच रेसिपी मध्ये तुम्ही 2 रेसिपी सांगितल्यात जवळजवळ.
1: आणि रतांब्याचं पन्ह हे खूप चवीला छान लागतं आणि विशेषतः ते चैत्र महिन्यात पूर्वीपासून केलं जायचं.
0: बरोबर.
1: जेव्हा आपल्याकडे चैत्रा गौरीचं हळदी कुंकू असेल त्यावेळी रतांब्याचं पन्ह आणि आंब्याची डाळ असा
0: ठरलेला मेनू,
1: असा तो ठरलेला मेनू असायचा.
0: अगदी अगदी.
1: त्याला कलरही छान येतो, चवही छान येते, असं आपलं रतांब्याचं पन्ह तयार
0: होतं. मस्तच एकदम. खरं तर हा मगाशी मी उल्लेख केला तसं की रान मेवा हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भागच आहे, नाही का? म्हणजे हा मे महिना असतो तेव्हा आपण नुसतेच आंबेच खातो असं नाहीये, तर जसजसा वसंत ऋतू येऊन फळं ही सगळी यायला लागतात तस तसं प्रत्येक फळ आपण खाल्लंच पाहिजे असं एक काय म्हणायचं आपल्या डोक्यात असतंच की नाही नाही मला या सीझनला हे फळ खायचंच आहे. आणि त्यातली एक सुंदर रेसिपी तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितली. उल्काताई, दुसरी रेसिपी कुठली सांगाल?
1: आपण काजूचीच करूया ना दुसरी रेसिपी.
0: चालेल ना, अगदी
1: काजूची बोंडाची रेसिपी करूया.
0: चालेल.
1: म्हणजे काजूच्या बोंडूचं भरीत करतात.
0: बर.
1: भरीत करतात, सरबत करतात, भाजी करतात, असे विविध प्रकार करता येतात.
0: अच्छा,
1: तर आपण त्यातला आज आपण भरीत करूया.
0: म्हणजे जो काजू आपण दिसतो बघतो आपण त्याच्यावरती जे फळ येतं
1: हा त्याला काजूचं बोंड म्हणतात.
0: बोंड असं म्हणतात.
1: आणि त्या काजूच्या बोंडूचं आपण भरीत करणार.
0: अच्छा, सांगा मग याची रेसिपी आणि आधी साहित्य सांगा.
1: आधी साहित्य म्हणजे चांगले पिकलेले, म्हणजे पूर्ण पिकलेले असे ते आपल्याला बोंडू मिळायला पाहिजेत.
0: बरं.
1: ते आणायचे, नंतर त्याच्या काजू काढून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूचे देठ काढून आपण त्याचं फोडी करून घ्यायच्या. आणि त्याचं साहित्य तुम्हाला सांगते. मीठ लागणार आहे.
0: अच्छा.
1: साखर, ओली मिरची, दही, फोडणीसाठी तूप,
0: जिरं,
1: कारण त्याला तूप जिऱ्याची आणि हिंगाची खमंग फोडणी हवी. आणि जर कोणाला आवडत असेल, कारण बऱ्याच जणांना मोहरी आवडते, तर ह्या बोंडूच्या भरिताला जर मोहरी वाटून लावली तर एकदमच छान लागतं. असं तर प्रथम
0: वाटतं हे साहित्य अगदी घरातलंच आहे.
1: अगदी अगदी.
0: म्हणजे ह्या रेसिपी इतक्या खर तर सोप्या आहेत, फक्त त्या आता मागे पडल्यात थोड्याशा की आपण त्यांच्याकडे तसं दुर्लक्षच करतो असं म्हटलं तर हरकत नाही. किती साध्या साध्या गोष्टी,

0: अगदी रोजच्या जेवणातल्याच आहेत नाही. सांगा आता कृती.
1: बऱ्याच जणांना माहितीही नाहीये या रेसिपी. तर आता प्रथम काय करायचं, बोंडू आणायचे, ते स्वच्छ धुवायचे, त्याची काजू काढून घ्यायची, दोन्ही बाजूची देठ काढून घ्यायची आणि ते चिरून घ्यायचे, बारीक फोडी करून घ्यायच्या. नंतर या फोडी आपण वाफवून घ्यायच्या.
0: अच्छा.
1: हा, वाफवून
0: रेग्युलर कुकरला लावायचं
1: अगदी, किंवा आपण भातावर जरी डिश वर ठेवल्या तरी सुद्धा त्या चालतात. अशा वाफवून घ्यायच्या. त्यानंतर त्या पोळी वाफवून थंड करून घ्यायच्या. थंड करून घेतल्या की त्यावर आपण हे सगळं साहित्य घालायचं, म्हणजे मीठ घालायचं.

0: त्या चालतात अशा वाफवून घ्यायच्या. त्यानंतर त्या पोळी वाफवून थंड करून घ्यायच्या. थंड करून घेतल्या की त्यावर आपण हे सगळं साहित्य घालायचं, म्हणजे मीठ घालायचं, ओली मिरची घालायची, असं सगळं साखर घालायची.
1: मगाशी तुम्ही एक मोहरीचा उल्लेख केला की मोहरी लावायची म्हणजे काय करायचं?
0: मोहरी लावायची म्हणजे मोहरी वाटायची.
1: बर,
0: मोहरीची पावडर म्हणजे मिक्सरला वाटली तरी चालते, आपल्या घरात मोहरीची पावडर असते ही केलेली, तर ती घ्यायची, थोडीशी घुसळायची दह्यात आणि ती त्या भरित्याला लावायची.
1: मोहरी नाकात
0: नाकात गेली पाहिजे
1: प्रकार,
0: अगदी जसं मोहरीच्या आंब्याला मोहरी लागते तशीच ही मोहरी सुद्धा छान लागते.
1: अच्छा.
0: आणि मग या आपण भरिताला हे सगळं दही मिरची मीठ सगळं घालून झाल्यावर वरून चांगली तुपाची खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग घालून खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग कढीपत्ता घालायचा आणि छान खमंग फोडणी द्यायची.
1: झालं,
0: डाव्या बाजूचं आपलं भरीत तयार.
1: मी आता अगदी म्हणणारच होते, खरं तर डावी बाजू ही खूप महत्वाची असते. भाज्या तुम्ही कितीही केल्यात तरी नेमकं डाव्या बाजूला चमचमीत काय आहे हे सगळेच जण शोधत असतात. आणि या मे महिन्यात विशेषतः या रानमेव्यांची ही अशी डावी बाजू खरंच आपल्याला आनंद देते, कारण ती 12 महिने मिळत नाही. खूपच छान. आता कुठली रेसिपी सांगणार आहात?
0: आता खरं म्हणाल तर मे महिना सुरू आहे, तर आपल्याकडे अधिक मासाची आता सुरुवात झालेली आहे.
1: हो,
0: प्रत्येक सासूबाईंची जावयाला वाण देण्यासाठी गडबड सुरू आहे.
1: नक्की.
0: जावयांना वाण देण्यासाठी एकतर अनारसे करतात, म्हैसूर करतात, बत्तासे करतात, अशा विविध रेसिपी करतात. आणि त्या 33 देण्याची जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा समजून त्या जावयाला ते वाण देण्याची पद्धत आहे. प्रत्येकाकडे सध्या लगभग सुरू आहे, कारण आता महिना सुरू झालेला आहे. मुली आपल्या घरी येतात आईची ओटी भरायला, आपण जावयाला बोलावतो, जावयाला बोलावून त्याचं आदरातिथ्य करतो, त्याला गोडधोड खायला करतो आणि सगळ्यांचे मानपण करतो. असा हा अधिक महिना असतो, त्याला पुरुषोत्तम मास असंही
1: म्हणतात. बरोबर आहे.
0: त्याच्यासाठी आपण अनारशांची रेसिपी बघूया.
1: अरे वा छान. अनारसे तर मला वाटतं सगळ्यांच्याच आवडीचे आहेत, पण बऱ्याचदा कठीण म्हणून ते लांब ठेवले जातात, नाही का? तर मग आम्हाला ऐकायचीच आहे आज ही रेसिपी, सांगा.
0: आता अनारसे करण्यासाठी प्रथम आपल्याला तांदूळ पाहिजे, शक्यतो म्हणजे सुवासिक असेल तर चांगलं. त्यानंतर गुळ, तूप तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरलं तरीही चालतं, आणि खसखस, अगदी साहित्य मोजकच आहे.
1: बरोबर. पण त्याचं प्रमाण महत्वाचं असेल, नाही?
0: हा. आता समजा 1/2 किलो तांदूळ घेतले तर जवळजवळ तेवढाच गुळ लागतो.
1: अच्छा.
0: आणि वेलची घालायची, म्हणजे एवढंच साहित्य मोजकं, 4-5 साहित्यातच आपले हे अनारसे होतात.
1: बरोबर.
0: हा. आणि ते करणं थोडं क्लिष्ट आहे,
1: थोडं नाजूक काम आहे.
0: नाजूक काम, नाजूक हातानी करायचं आणि जरा संयमानं करायचं.
1: अगदी अगदी अगदी
0: असं ते काम आहे. तर त्याच्यासाठी प्रथम आपण काय करायचं, तांदूळ घ्यायचे. ते तांदूळ म्हणजे समजा आता 1/2 किलो मी तांदूळ घेतले तर ते चांगले स्वच्छ धुवायचे.
1: अच्छा.
0: स्वच्छ धुवून पूर्वी 7 दिवस भिजत घालायचे हे.
1: अच्छा.
0: अजूनही 7 दिवस भिजत घालतात. रोज त्यातलं पाणी बदलून टाकायचं आणि रोज त्याच्यात नवीन पाणी घालून असं 7 दिवस ते
1: भिजवायचे.
0: 7 दिवस झाले की 7व्या दिवशी आपण ते पाणी ओतून टाकायचं, तांदूळ स्वच्छ धुवायचे, नंतर ते चाळणीवर घ्यायचे. ओतून चाळणीवर जरा असे निथळवून घेतले की मग सुती फडक्यावर टाकायचे.
1: बर.
0: सुती फडक्यावर घरातच आपण वाळत टाकायचे आणि मधून मधून हात फिरवत राहायचं त्या तांदळांना. आणि ज्यावेळी आपल्या हाताला चिकट नाही असे झाले, तांदूळ सुकले की आपण मग ते मिक्सर मध्ये बारीक दळून घ्यायचं.
1: बर.
0: कारण एवढेसे तांदूळ कुठे ते जात्यावर दळणार, मग आपण आता मिक्सरवर
1: दळायचं.
0: मग एकदम मिक्सरवर दळून घ्यायचं,
1: पीठच करायचं
0: बारीक, अगदी आणि बारीक चाळणीनं ते चाळून
1: घ्यायचं. ओके.
0: छानपैकी बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं.
1: बर.
0: गुळ घ्यायचा, तो किसून घ्यायचा आणि या पिठात आपण थोडा थोडा गुळ घालून, ते छान ओले असतात तांदूळ ना, त्याच्यामुळे ते छान एकजीव होतं पीठ.
1: बर. बर.
0: आणि अगदीच वाटलं तर तुपाचा हात लावायचा.
1: अच्छा.
0: नसेल तर पिकं केळं घेतलं, केळ्याचा वास सुद्धा थोडं घेऊन ते सुद्धा लावलं तरी चालतं.
1: बर.
0: आणि त्याच्यातच तो गोळा घट्ट करून ठेवायचा.
1: ओके.
0: आणि हे
1: पण मग हे जे तुम्ही आता केळ्याचं उदाहरण दिलं तर केळं टिकतं मग?
0: हो, अगदी. हे पीठ 6 महिने सुद्धा टिकतं.
1: हो का?
0: हा.
1: अच्छा.
0: आणि असे गोळे करून ठेवायचे घट्ट, आणि डब्यात ते गोळे घट्ट ठेवून
1: तयार करून ठेवायचे.
0: आणि मग आपल्याला जेव्हा हवं असेल
1: तेव्हा ह्याच्यात पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही, जे भिजवायला घेऊ तेवढंच पाणी.
0: आणि त्या भिजलेल्या तांदळातच हे गुळ व्यवस्थित विरघळला जातो आणि छान आपले अनारसे

0: होतात.
1: बरं बरं बरं.
0: नंतर आपल्याला हवे तसे आपण अनारसे करू शकतो.
1: अच्छा.
0: छोटी छोटी गोळी घ्यायची प्लास्टिकवर किंवा केळीच्या पानावर आपण ते छोटे छोटे थापायचे.
1: बरं.
0: नंतर त्याच्यावर खसखस लावायची, महत्वाची खसखस त्याच्यात. आणि मग ते खसखस लावून असे छान तुपात हवे तर तुपात किंवा तेलात हवे तेलात, जसं तुम्हाला हवं असेल तसे ते तळून
1: तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता.
0: तळताना सुद्धा ते नाजूक हाताने तळायला लागतात.
1: मला वाटतं त्याच्यावर वर तेल टाकायची पद्धत आहे ना,
0: टाकायचं वरती म्हणजे त्याला जाळी अधिक चांगली येते.
1: त्याला थोडक्यात अजिबात धक्का न लावता ते करायचं.
0: असे हे सुंदर अनारसे होतात. करायला थोडी कटकट असली तरी जसे जसे ते अनारसे छान आपले तयार होतात तेव्हा आपल्याला खूप आनंद मिळतो.
1: नक्कीच. आणि बघायला गेलं तर खूप काही त्याच्यामध्ये मेहनत नाहीये. तुमचे पेशन्स आणि मला वाटतं ते निगुतीनी करणं, म्हणजे ते 7 दिवस पाणी बदलणं किंवा त्यानंतर ते व्यवस्थित वाळवणं, नाही काय ह्या खरं बघायला गेलं तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत.
0: थोडा असा आंबूस असा वास येतो माहिती तांदळाच्या पिठाला, पण तसा वास आलाच पाहिजे.
1: आलाच पाहिजे हीच त्याची खासियत आहे.
0: पिठावर सुद्धा केळीचं पान जरी टाकून ठेवलं डब्यात तरी सुद्धा चालतं, म्हणजे थंड पीठ आणि चांगलं राहतं.
1: अच्छा. अरे वा, खरं बघायला गेलं तर खूप सोपी आहे रेसिपी. मला वाटतं श्रोते हो तुम्हाला ही रेसिपी ऐकायला तर आवडली असेलच, पण तुम्ही करून बघायलाही काही हरकत नाहीये, नाही का? उल्काताई पुढची रेसिपी काय आहे, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
0: पुढची रेसिपी सुद्धा आपण अधिक मासासाठी म्हणून अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा असा म्हैसूर पाक बघूया.
1: अरे वा, म्हैसूर पाक तोही घरी?
0: अगदी.
1: क्या बात है.
0: आपल्याला कठीण वाटतं आपण जाऊन अगदी हलवायाकडून नेहमी घेऊन येतो, पण तो आपण घरात करूया. आणि त्याच्यासाठी साहित्य असं फार काही नाहीच आहे, म्हणजे त्याच्यासाठी आपण शक्यतो रिफाईन तेल वापरतात. तुपाचं करायचं असेल तर पूर्ण तूप वापरलं तरीही चालतं. तर समजा बेसन जर समजा 1/2 किलो घेतलं, 1/2 किलो बेसन घेतलं तर त्याला तेल किंवा तूप जे घेऊ तेही तेवढंच घ्यायचं.
1: अच्छा.
0: आणि साखर मात्र 250 ग्रॅम आपण जर बेसन घेतलं तर 300 ग्रॅम त्याला साखर वापरायची,
1: जास्त
0: घ्यायची. आणि तेलात जर करणार असं तर थोडस तूपही घालायचं
1: त्याच्यात.
0: पूर्ण अगदी तेलात नको म्हणून थोडं तूप घालायचं. पूर्ण तुपात करणार असाल तरीही हरकत नाही. आणि साखर आणि वेलची पावडर
1: म्हणजे पूर्ण साहित्य अगदीच थोडं आहे,
0: मोजक्या साहित्यात.
1: फक्त कृती महत्वाची आहे ती सांगा आमच्या श्रोत्यांना.
0: तर प्रथम काय करायचं तर बेसन आपण चाळून घ्यायचं. एका बाजूला आपण साखरेचा पाक करत ठेवायचं. आता साखरेचा पाक करताना त्यामध्ये साखर बुडेल इतकं पाणी घालायचं.
1: बरोबर.
0: अगदी जेमतेम साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आणि त्याचा आपण पाक करायला घ्यायचं.
1: ते तारीमध्ये करायचं,
0: एक तारी टाइप पाक करायचा. आणि त्यामध्ये आपण हे चाळून घेतले.
1: एक तारी म्हणजे मला वाटतं उल्काताई की 2 बोटांमध्ये असा पाक घ्यायचा आणि त्याची एक तार आली
0: पाहिजे असा तो एक तारी पाक करायचा. त्यानंतर त्या पाकात आपण हे चाळून घेतलेलं बेसन घालायचं. आणि एका बाजूला दुसऱ्या गॅसवर आपण तूप तापत ठेवायचं. तूप किंवा तेल जे काही आपण ते तापत ठेवायचं. आणि बेसन आपण छान असं अगदी खमंग भाजून घ्यायचं. त्या पाकातच बेसन भाजायचं. पाकात चांगलं बेसन भाजलं जातं, रंग बदलेपर्यंत बेसन भाजून घ्यायचं असं. आणि थोडा रंग बदलला की त्यावर आपण थोडं थोडं पळीनं थोडं थोडं तूप घालत राहायचं, इकडून इकडे घेत राहायचं. पळीवर तूप घालायचं, ढवळायचं, ते तूप आत मिक्स झालं की परत तूप घालायचं. असं करता करता तेवढं तूप बरोबर तेवढ्या म्हैसूर पाकाला लागतं.
1: अच्छा.
0: आणि जसं जसं तुम्ही तूप घालाल आणि ढवळाल तसा तसं त्याला जाळी पडत जाते.
1: अच्छा.
0: आणि आपला म्हैसूर पाक छान असा हलका फुलका होतो.
1: बर.
0: आणि जेव्हा आपण हे पाक बी करत असतो त्याच वेळी वेलचीही घालून ठेवायची आत.
1: अच्छा. बर बर बर.
0: आणि असं सगळं तूप एक एक पळी पळी करत तूप संपवायचं. आणि इकडे आपण घट्ट गोळा होईपर्यंत जसं आपण वड्यांचं मिश्रण करतो असं करेपर्यंत त्याला तूप सुटतच
1: राहणार. तूप सुटतच. आणि गॅस चालूच ठेवायचं.
0: गॅस अगदी मंद गॅसवर सगळं करायचं. आणि हा म्हैसूर पाक शक्यतोवर जर आपण चाळणीवर ओतला, आपली पीठ चाळायची बारीक चाळण असते ती जर तारायची असेल तर त्यावर ओतला तर अधिक उत्तम, म्हणजे त्यातलं तूप सगळं बाहेर पडून जातं. नाहीतर आपल्याकडे ट्रे असेल त्याला बटर पेपर लावून त्याच्यावर ओतायचा आणि छान त्याच्या वड्या पडायच्या की आपला खमंग खुसखुशीत असा म्हैसूर पाक तयार होतो.
1: खरं तर रेसिपी तुम्ही सांगताय ती ऐकायला खूप छान वाटते, पण तेही एक स्किलचं काम आहे की ते तूप घालणं आणि त्यावेळेला ते बरोबर ढवळत राहणं. आणि मला वाटतं अशा घरी केलेल्या पाककृती किंवा घरी केलेला पदार्थ आपण कौतुकाने जसं तुम्ही म्हणाल तसं जावयाला द्यायचा आहे तर तो आनंदही आपला वेगळा, नाही का? उल्काताई आजच्या भागात तुम्ही खरंच खूप सुंदर रेसिपी सांगितल्यात. एक म्हणजे मे महिना चालू आहे त्यामुळे रानमेव्याच्याही रेसिपी तुम्ही सांगितल्यात आणि अधिक महिना सुरू झालेला आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा तुम्ही बाजारातनं काहीही न आणता घरच्या

0: घरा घरीच आपल्या जावयाला छान कौतुक करून हे पदार्थ देऊ शकता. आणि मला वाटतं सगळा या अधिक मासाचा आनंद, मे महिन्याचा आनंद तुम्ही अधिकाधिक घेऊ शकता. त्यामुळे अशाच रेसिपी श्रोते हो तुम्हीही ऐकत राहा, बनवत राहा, तुम्ही आनंद घेत राहा आणि दुसऱ्यांनाही देत राहा. उल्काताई, खूप सुंदर रेसिपी तुम्ही आज आमच्या श्रोत्यांना सांगितल्या आहेत. मला वाटतं या सगळ्याचा प्रयोग नक्कीच प्रत्येकाच्या घरी होईल आणि या तुमच्या रेसिपी घराघरात नक्कीच पोचतील.
1: मैत्रिणींनो, कोकणामधल्या काही पाककला आपण जाणून घेतल्याच आणि हो, अधिक महिन्यासाठी सुद्धा अनारसे आणि म्हैसूर पाक सुद्धा कसा करायचा तो जाणून घेतलात. चला तर आता तयारी करा लेक आणि जावयासाठी मस्त बेत करण्याची आणि हो, आनंद घ्या या पदार्थांचा आपल्या नातेवाईकांसोबत. मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पौर्णिमा साठे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलं होतं, संगीतकार राम फाटक. दुपारचं 1 वाजता
1: शनिवार दिन में 2:30 बजे सिर्फ विविध भारती पर सदा बहार.

राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्त्वाची चर्चा. होर्मुसची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिजं याबाबत भारत आणि अमेरिके

विविध सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यात सखोल आणि व्यापक सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या बैठकीदरम्यान सागरी सहकार्य तसंच दोन्ही देशांमधले व्यापार करार पूर्णत्वाकडे नेण्याचं महत्वही जयशंकर यांनी अधोरेखित केलं. ऊर्जा व्यापार वृद्धी आणि ऊर्जा पुरवठा या भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्रस्थानी असलेल्या धोरणांविषयीच्या चर्चेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी बोलताना मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहीमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. याशिवाय प्रगतीबरोबर धोके येतात, अशावेळी धोके कमी करणं आणि प्रगतीचे फायदे वाढवणं या दृष्टीनं दोन्ही देश धोरणं आखतील अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमा शुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असून कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमा शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी रचलेलं कारस्थान असल्याचं त्यांनी म्हटलंय. देशाचे नागरिक सुज्ञ असून देशहिताविरोधातल्या गोष्टींची त्यांना स्पष्ट जाणीव आहे आणि इंडी आघाडीचं कारस्थान कधीच यशस्वी होणार नाही असं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये फाल्टा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू असून 11व्या फेरीनंतर भाजपाचे देबांशु पांडा हे 44,000 मतांनी आघाडीवर आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शंभूनाथ कुर्मी दुसऱ्या स्थानावर असून काँग्रेसचे अब्दुल रझाक मुल्ला तिसऱ्या स्थानावर आहेत. डायमंड हार्बर महिला विद्यापीठात ही मतमोजणी सुरू असून मतमोजणीच्या 21 फेऱ्या होतील. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. लवकरच याबाबतची घोषणा होईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलंय. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा त्याचा अर्थ नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढली सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलंय. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलंय. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली. तसंच चरणजित सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती

या चार संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं GATC अर्थात शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारने वैध मापनशास्त्र नियम 2013 सुधारणा केली. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय. सुधारित नियमानुसार या केंद्रांच्या माध्यमातून पेट्रोल, डिझेल, CNG, LPG, LNG आणि हायड्रोजन डिस्पेन्सर याची तपासणी करता येईल. या निर्णयामुळे पडताळणी सेवांमध्ये सुधारणा होईल, कार्यक्षमता वाढेल आणि देशभरात स्वच्छ इंधनाच्या वापराला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होते. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या तयारीत उतरतोय. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एम्पेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिट्स बरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ, अरिना सवालिंगा यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरेल. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदा 125वं वर्ष आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये कोलकाता इथं होणार आहे. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक ॲथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदर वीर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलंय. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याचा फटका शहराच्या मध्यवर्ती भागात सरकारी कार्यालय, निवासी इमारती आणि शाळेजवळच्या बांधकामांना बसला असून यात किमान 10 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आज एका रेल्वे मार्गावर झालेल्या शक्तिशाली स्फोटात 30 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. क्वेटा इथल्या चमन फाटक रेल्वे स्थानकाजवळ हा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्वाची चर्चा. हॉर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

इसको खेल समझे हो मगर एक दिन दिखा देंगे मोहब्बत इसको।

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या परदेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर 1.30 अब्ज डॉलर्स खर्च केले, तर मार्च महिन्यात हा खर्च 1.09 अब्ज होता असं यात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली.

जाईल असं त्यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहींमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असल्यानं कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारनं वैध मापनशास्त्र नियम 2013 सुधारणा केली आहे. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार एका वर्षात कोसळणार असल्याचा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा हे दिवास्वप्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या सल्लागार परिषदेच्या बैठकीत गेल्या मंगळवारी त्यांनी हा दावा केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीनं केला आहे. नागपुरात गोदाम लॉजिस्टिक पार्कच्या उद्घाटनानंतर फडणवीस बातमीदारांशी बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसात इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपदक मिळवण्याच्या तयारीनं उतरणार आहे. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एमसेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिड्स बरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ, अरिना सबालिंका यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार मार्झिलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदाचं 125वं वर्ष आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. राजस्थान रॉयल्सला आत्तापर्यंत 14 मिळाले असून मुख्य फेरीतल्या त्यांच्या प्रवेशाचं भवितव्य आजच्या सामन्यावर अवलंबून आहे. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान
कोलकाता इथं होणार आहे. स्पर्धेत काल लखनऊमध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघानं लखनऊ सुपर जायंट संघावर 7 गडी 12 चेंडू

चालू राखून 196 धावांचं दिलेलं लक्ष सहज पार केलं. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक ॲथलेटिक स्पर्धेत गुरविंदर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरविंदर यानं 10:09 अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिष कुजूर यांनी दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी के विशालनं देखील 44:98 राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले. काही भागात गाराही पडल्या. अनेक भागात आंबा पपई केळीच्या फळबागांना फटका बसला. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासाही मिळाला. जालना हिंगोली परभणी जिल्ह्यातल्या विविध भागात शनिवारी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. नांदेड जिल्ह्यातल्या अनेक भागात अचानक हवामानात बदल झाला. 15-20 मिनिटं जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची धांदल उडाली. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज पावसानं जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी लांजा राजापूर चिपळूणसह अनेक भागांमध्ये पाऊस पडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्या आधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या प्रवेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कॉंगो युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125 फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

पिटारा में आज उजाले उनकी यादों की।

0: नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्कारांच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. CBSEच्या 12वीच्या ज्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी प्रक्रियेतल्या तांत्रिक चुकीमुळे वाढीव शुल्क आकारलं गेलं असेल त्यांना परतावा मिळेल असं CBSEनं स्पष्ट केलं आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांना कमी रक्कम आकारली गेली असेल त्यांना योग्य शुल्क भरण्याबाबत माहिती दिली जाईल असंही मंडळाच्या पत्रकात म्हटलं आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यांमुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले तसंच काही भागात गाराही पडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये आज पावसानं जोरदार हजेरी लावली. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानचा प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. स्पर्धेचं यंदा 125वं वर्ष आहे. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं संध्याकाळच्या प्रसारणसभेत मी किरण डहाळे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं अश्विनी शेंडे यांचं गीत, संगीतकार निलेश मोहरीर आणि चित्रपट मितवा.

जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं अश्विनी शेंडे यांचं. मितवा चित्रपटातल्या या गीताला संगीत होतं निलेश मोहरीर यांचं.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
2: योजना

पांडुरंग अगवणे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं. बुधाजी कोळी यांचं, संगीतकार होते मधुकर पाठक. मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतरचं गीत 100 डेज या चित्रपटातलं, एस पी बालसुब्रमण्य आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीत आहे दिलीप ताहिर यांचं, संगीतकार राम लक्ष्मण.

0: एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता 100 डेज.
1: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
2: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
3: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
2: तू आहेसच विसरभोळी.
3: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
1: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
3: आभा?
1: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
4: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकूया अख्तर वारसी लखनवी यांची कव्वाली प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात, संगीत अजीज नाझा कव्वाली यांचं.

अख्तर वारसी लखनवी यांची कव्वाली आपण ऐकलीत प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात. संगीत होतं अजीज नाझा कव्वाली यांचं. श्रोतेहो, याबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, संध्याकाळचे 5:30 वाजतायत. यानंतर युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.
1: हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपण भेटणार आहोत एका युवा हार्मोनियम वादकाला. पण हा हा मी म्हणते हार्मोनियम वादक आहे, पण त्याचबरोबर गेल्या 18 वर्षांमध्ये त्याने बऱ्याच अशा स्ट्रीम्समध्ये खूप छान अशी कामगिरी केलेली आहे. तर ही नक्की कुठल्या कुठल्या स्ट्रीम्स होत्या ज्या कला या शाखेतल्याच होत्या, त्या आपण त्याच्याकडनं प्रत्यक्ष ऐकणार आहोतच. चला तर अजिबात वेळ न दवडता आपण भेटूया आणि गप्पा मारूया श्रीरंग हेरंब जोगळेकर याच्याशी. श्रीरंग, आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये मी मीरा तुझं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज औचित्य मिळालंय ते म्हणजे भारत सरकार आयोजित कला उत्सव 2025-26 हार्मोनियम एकल वादनासाठी तुझी राष्ट्रीय स्तरावरती विशेष पारितोषिकाने तुला सन्मानित करण्यात आलं. तर या औचित्याने तू आज आमच्या सगळ्यांबरोबर इथे आहेस. सर्वप्रथम संपूर्ण आमच्या आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी तुझं मनापासून अभिनंदन करते.
2: धन्यवाद.
1: आणि आम्हाला खरंच जाणून घ्यायला आवडेल की राष्ट्रीय स्तरावरती तू आपल्या रत्नागिरीला रिप्रेझेंट केलंस, तर हा एक अनुभव कसा होता तुझा कला उत्सवाचा?
2: नमस्कार. कला उत्सव ही भारत सरकार आयोजित एक स्पर्धा आहे. यामध्ये 16 ते 17 प्रकारचे कला प्रकार असतात. विविध प्रकार म्हणजे नाट्य असेल, संगीत विषयक असेल. यामध्ये मी इयत्ता 10वीत असताना एकल हार्मोनियम वादनासाठी महाराष्ट्रात 3rd क्रमांक प्राप्त होता. त्यानंतर इयत्ता 12वीत असताना कॉलेज लेवलला मला सिलेक्शन झालं. त्यानंतर विभाग स्तरावर 1st क्रमांक मिळाला. त्यानंतर महाराष्ट्रात पहिला आलो.
1: अरे वा.
2: मग दडपण होतं

0: की आता आपण राष्ट्रीय स्तरावर आपल्या महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन करणार आहोत.
1: बरोबर.
0: त्यामुळे ते एक दडपण होतं. राष्ट्रीय स्तरावर जेव्हा स्पर्धा झाली त्यावेळेला स्पर्धेच्या वेळेला सन्मानित परीक्षक आणि सन्मानित पाहुणे एवढेच उपस्थित होते आणि शूटिंग साठीचे कॅमेरे.
1: ओके, म्हणजे तुमचे पालक तुमच्या बरोबर होते का? बरं.
0: तेव्हा पालकांना आत परमिशन नव्हती किंवा ओव्हरऑल त्या कॅम्पस मध्येच.
1: ओके.
0: कारण हा आमच्यासारख्या वयोगटातील मुलांना एकत्र आणण्यासाठीच्या दृष्टिकोनातून असलेला उपक्रम आहे असं मला वाटतं. त्यामुळे समोर ऑडियन्स असताना आपण वादन सादर करणं, ऑडियन्सचा एक रिस्पॉन्स असतो किंवा परीक्षकांच्या चेहऱ्यावरील हावभाव आपल्याला समजू शकतात, पण त्या ठिकाणी तसं नव्हतं कारण ठराविक परीक्षक आणि ठराविक पाहुणे एवढेच होते. त्यामुळे एक दडपण म्हणण्यापेक्षा जरा वेगळं वाटलं कारण नेहमी असं वादन करायची सवय नसते.
1: महाराष्ट्रात म्हणजे राज्यस्तरापर्यंत ज्या झाल्या तुझ्या स्पर्धा त्या कशा होत्या?
0: त्यावेळेला समोर ऑडियन्स होता, स्पर्धक होते, त्यामुळे माझ्या बरोबरचाच माझा मित्र किंवा वेगळ्या शहरातून आलेला कसा वाजवतोय, त्यातनं आपल्याला काय त्याचं चांगलं ऐकता येईल असा एक व्ह्यू असायचा. पण इथे कोणाचाच काही ऐकण्याचा चान्स नव्हता. पण त्याच कॅम्पसमध्ये आमचं त्या परिसरात जे आम्ही महाराष्ट्रातले होतो, काही वेगळ्या प्रदेशातले होते, त्यांची एकत्र ओळख होऊन तिथेच आमची मैफिल व्हायची असं एक दोन तीन वेळेला झालेलं आहे. आणि एकंदरीतच चांगला अनुभव होता. आणि राष्ट्रीय स्तरावर जाऊन रत्नागिरीचं प्रतिनिधित्व करता येतंय, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करता येतंय आणि तिथे मला माझं विशेष पारितोषिक प्राप्त झालं याचा खूप आनंद आहे.
1: नक्कीच. आणि त्याचाच अजून एक सोन्याचा तुरा तुझ्या मुकुटात अजून एक रोवला गेला, तो म्हणजे अलीकडेच 14 एप्रिल 2026 रोजी संसदेत संविधान भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त झालेला समारंभामध्ये तुला स्वतः प्रत्यक्ष सगळ्यांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली, तर ही संधी कशी तुझ्या वाटेला चालून आली?
0: त्यासाठीचं कारण ते सुद्धा परत कला उत्सवच आहे.
1: बरं.
0: त्यांचा क्रायटेरिया होता की युथ प्रति असलेले बाबासाहेब आंबेडकरांचे विचार.
1: ओके.
0: त्यामुळे त्यांनी भारत सरकार आयोजित ज्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या रिलेटेड विद्यार्थ्यांना तिथे आमंत्रित केलेलं होतं. मला कला उत्सव मधील काही ठराविक जणांना, म्हणजे जवळपास 900 जणांना जे विद्यार्थी पारितोषिक प्राप्त आहेत त्यापैकी निवडक जणांना तिथे आमंत्रित करण्यात आलेलं होतं. आणि तिथे सुद्धा एक खूप चांगला अनुभव होता. म्हणजे आपले मंत्री जिथे उभं राहून संभाषण करतात, भाषण देतात, त्या ठिकाणी जाऊन उभं राहून बोलणं हा एक खूप अभिमानाची गोष्ट होती आणि एक खूप आव्हानात्मक होतं. कारण एवढ्या मोठ्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या शहराचं, आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायचंय हा एक खूप मोठा क्षण होता.
1: नक्कीच, खरंच खूप छान होतं. कारण तुझा सगळा आतापर्यंतचा एकंदरीत हे बघायला गेला तर एवढं मोठं भाषण आणि तुझं कल म्हणजे हार्मोनियम गायन किंवा या सगळ्याकडे होता, तर तू तयारी ही कशी केलीस हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तत्पूर्वी तुझ्या भाषणातली आपण थोडीशी एक फीत आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकूया. 14 एप्रिल 2026 रोजी संसदेत संविधान भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त झालेल्या समारंभामध्ये श्रीरंग हेरंब जोगळेकर याने दिलेलं भाषण ह्याची एक थोडीशी झलक फ्रेंड्स आता आपण ऐकणार आहोत.
2: नमस्कार, मैं महाराष्ट्र रत्नागिरी से श्रीरंग हेरंब जोगळेकर आज उपस्थित सभी गणमान्य व्यक्ति और मेरे युवा साथियों को मेरा सादर प्रणाम. आज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जयंती के अवसर पर उनके विचारों का आदान प्रदान करने के लिए हम सब यहाँ एकत्रित हुए हैं. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर केवल दलितों या शोषितों के नेता नहीं थे, बल्कि वे आधुनिक भारत के निर्माता और युवाओं के सच्चे मार्गदर्शक थे. यूथ के लिए बाबा साहेब का सबसे महत्वपूर्ण संदेश था, शिक्षित बनो, संगठित रहो और संघर्ष करो. उनका मानना था कि शिक्षा एक ऐसा हथियार है जिससे सारी दुनिया बदली जा सकती है. हम जैसे युवाओं के लिए यह समझना बहुत आवश्यक है कि हम केवल शैक्षणिक डिग्री न ले बल्कि मानसिक रूप से स्वतंत्र और विवेकशील भी बने. हमारी एकजुटता यही हमारी सबसे बड़ी शक्ति है. हमें जाति और भेदभाव से ऊपर उठकर राष्ट्र निर्माण के लिए एक साथ आना होगा, संघर्ष करना होगा. संघर्ष का अर्थ केवल लड़ाई करना नहीं बल्कि

0: इस तरीके से अपने अधिकारों के लिए प्रयास करना है। भारत का संविधान निर्माता के रूप में उन्होंने हमें स्वतंत्रता, समानता और बंधुत्व के सिद्धांत दिए हैं। हम जैसे युवा यही देश का भविष्य है। यह हमारी जिम्मेदारी है कि बाबा साहब के सपनों को हम साकार करें, ऐसा भारत बनाए जाति, धर्म या लिंग के आधार पर कोई भेदभाव न हो। बाबा साहब के केवल प्रतिमा पूजन से ज्यादा उनके विचारों को पढ़ने की जरूरत है। उनके विचारों को अपनाकर हम एक समतामूलक, शिक्षित और सशक्त भारत का निर्माण कर सकते हैं। आज के दिन विशेष पर हम सभी युवाओं को एनसीईआरटी की तरफ से अपने पार्लियामेंट में आमंत्रित करना और हमारे विचार आपके सामने रखने का मौका देना, यही हमारे लिए सौभाग्य की और प्रेरणादायी बात है। अंत में मैं इतना ही कहना चाहूँगा, आइए हम सब मिलकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचारों को अपनाएं और राष्ट्र निर्माण में अपना योगदान दें। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।
1: खरंच खूप छान बोललास आणि तुझा आवाज, तुझी लकब किंवा व्हॉइस मॉड्युलेशन खरंच खूप छान वापरलंस, तर एकंदरीत ह्या भाषणाची तयारी तुला कळलं तिथपासून कशी सुरू झाली?
2: जेव्हा मला कळलं की संसदेत भाषण करायचंय, हा एक खूप मोठा सुखद धक्का होता, कारण जिथे आपले मंत्री किंवा आपले पंतप्रधान जिथे उभं राहून बोलतात, संभाषण करतात, तिथे आपण जाऊन उभं राहून बोलणं हा एक खूप खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती।
1: नक्कीच,
2: त्यामध्ये माझे आई बाबा यांचं खूप सहकार्य लाभलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार 2 ते 2.5 मिनिटात मांडायचे होते।
1: बरोबर,
2: ते प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे मांडेल, पण त्यात आपण काय वेगळं मांडू शकतो असा एक विचार होता। त्यामुळे हा एक खूप चांगला अनुभव होता आणि तिथे जाऊन बोलायची संधी मिळणं हा खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी।
1: नक्कीच, तू आता जसं म्हणालास की आईबाबांचा खूप मोठा यात सपोर्ट होता, तुझे बाबा तबला वादक, आई गायिका, तर घरातून संगीताला पोषक असं वातावरण अगदी लहानपणापासून आहे, पण नुसतं पोषक वातावरण असून उपयोगाचं नाही, तर तुलाही ते पुढे कॅरी ऑन करता आलं पाहिजे आणि जे तू आता हळूहळू करतोयसही, तर एकंदरीत लहानपणापासून घरात वातावरण म्हणजे तुला आवड निर्माण होण्यासाठी असं तू आत्ता मागे वळून बघताना असं कसं होतं?
2: मी लहानपणापासून आई बाबांबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला जायचो, त्याच्यामुळे कार्यक्रमाची आवड होतीच लहानपणापासून। संगीत विषयक एक प्रेम होतं आणि भविष्यात मी काय हार्मोनियम वाजवेन, तबला वाजवेन किंवा गाईन असा कुठचाच विचार नव्हता, पण अचानक मी हार्मोनियमकडे वळलो। आई गाते, बाबा तबला वाजवता, म्हणून मग मी हार्मोनियम वाजवतो असा विषय नव्हता, पण एक काय म्हणतात कुतूहल निर्माण झालं त्या वाद्याबाबतीत। तबल्याची आवड होतीच लहानपणापासून,
1: तबलाही तू शिकलेला आहेस?
2: हो, तबला बाबांकडे मी, त्या आवडच आहे तबल्याची। आणि बाबांबरोबर आमच्या घरी मी लहान असताना बऱ्याच मोठ्या जणांचं येणं जाणं असायचं, त्यामध्ये पंडित तुळशीदास बोरकर आमच्या घरी वास्तव्याला होते काही दिवस, तर ते निघताना त्यांची स्वतःची हार्मोनियम ते आमच्याकडे ठेवून गेले।
1: अरे वा,
2: त्याच्यामुळे हार्मोनियम घरात होती आणि बाबा रियाजाला बसलेले असताना मध्येच मग माझ्याबरोबर लहरा वाजव असं काही काही वेळेला व्हायचं, मग तेव्हा काही स्वर शोधत मग मी हे गाणं आता शोधतोय वगैरे असं होऊन मग तेव्हापासून हार्मोनियमची आवड खऱ्या अर्थाने सुरू झाली।
1: आणि मग त्याचं पुढे शिक्षण, कारण त्याचबरोबर तुझं अकॅडमिक ही शिक्षण सुरू आहे, अलीकडेच तू 12वी पास झालायस कॉमर्स फील्ड मधून आणि आता पुढे बीकॉमचं शिक्षण तुझं सुरू झालंय, तर हार्मोनियमचं शिक्षण तू कोणाकडे घेतलंस?
2: हार्मोनियमचं शिक्षण मी पहिल्यापासून गेली 10 वर्ष पंडित विश्वनाथ कानेरे, जगविख्यात हार्मोनियम आणि ऑर्गन वादक, यांच्याकडे माझं शिक्षण सुरू आहे। पंडित विश्वनाथ कानेरे यांच्यासारख्या गुरुंकडे शिक्षण घ्यायचं म्हणजे हे खूप मला न कळत्या वयात मोठ्या गुरुकडे गेल्याचं एक हे होतं की एवढ्या मोठ्या गुरुकडे जाऊन मी शिकतोय हे मला आता
1: रिअलाइज
2: होतंय की मी एवढा लहान 8-9 वर्षाचा असल्यापासून मी त्यांच्याकडे शिकतोय, तर तो पण एक खूप छान अनुभव आहे की गुरुजींचं एवढे जुने वादक एवढ्या जुन्या दिग्गज कलाकारांबरोबर साथ केलेले त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळते। हे आत्ताशी सुरुवात आहे, म्हणजे मी म्हणेन आत्ता मला काहीतरी एक जरा जमायला लागलंय, त्यातून अजून पुढे खूप शिकायचंय।
1: नक्कीच, तू आता जसं म्हणालास की तुला घरातून एवढं बॅकग्राऊंड होतं, पण तरी सुद्धा ते तू जोपासलंस, घरच्यांनी तेवढा नक्कीच सपोर्ट केला, आणि आता ह्याच ह्याच्यामध्ये करायचंय तुला पुढे करिअर की कसं काय, तू ह्या गोष्टीकडे कसं बघतोयस?
2: तसं म्हटलं तर मी एक सर्वसामान्य

0: काय मी जसे बाकीचे असतात तसाच मी आहे आणि मी म्युझिक मध्ये म्हणून मी काही वेगळा नाहीये. पण हातात एखादी मास्टर्स डिग्री असून म्युझिकला बरोबर घेऊन पुढे जशा अपॉर्च्युनिटी येतील त्यांना सामोरं जात मला म्युझिक आणि अकॅडमिक्स हे दोन्ही विषय हातात हात घालून गेले तर आवडतील. त्याचप्रमाणे माझं साऊंड प्रोग्रामिंग मध्ये पण म्युझिक प्रोग्रामिंग मध्ये पण शिक्षण सुरू आहे.
1: अरे वा.
0: त्यात देखील इंटरेस्ट आहे. ते सुद्धा भविष्यात करायची इच्छा आहे. जशा अपॉर्च्युनिटी येतील त्याप्रमाणे हे
1: करायला
0: नक्की आवडेल.
1: खूप छान श्रीरंग, तू जसं आता म्हणालास की हार्मोनियम ह्याच्याकडे तुझा कल वळला, म्हणजे तू तबला वादन करत होतास, बाबांबरोबर आवड अजूनही आहे, पण तरी नंतर मग हार्मोनियम कडे तुझी आवड जास्त निर्माण झाली. तर त्याचबरोबर तू आई बाबा दोघही नाटकामध्ये, जास्त करून आई ही स्टेजवर जात होती आणि त्यामुळे तू एक छोटासा रोल म्हणून तुझी नाटकात पदार्पण झालं आणि मग नंतर एक खूप छान अशी भूमिका सुद्धा तुला मिळाली. तर या नाट्य प्रवासाबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: रत्नागिरीतील नामांकित संस्था खलवायन रत्न

0: तर त्याचबरोबर तू आई बाबा दोघही नाटकामध्ये जास्त करून आई ही स्टेजवर जात होती आणि त्यामुळे तू एक छोटासा रोल म्हणून तू जी नाटकात पदार्पण झाला आणि मग नंतर एक खूप छान अशी भूमिका सुद्धा तुला मिळाली, तर या नाट्यप्रवासाबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: रत्नागिरीतील नामांकित संस्था खलवायन रत्नागिरी या संस्थेत आई बाबा दोघेही संगीत नाटक या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यामुळे लहानपणापासून संगीत नाटक हे वेड होतं, म्हणजे संगीत नाटक बघायचं किंवा आई बाबांबरोबर जायचं, त्याच्यामुळे मी आई बरोबर प्रत्येक तालमेला जवळपास असायचो. त्याच वेळेला खलवायन संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी असं हे केलं की मला स्टेजवर आणायचं, तेव्हा मी संगीत प्रीतिसंगम या नाटकातून छोटा वारकरी वासुदेवाच्या भूमिकेत पहिल्यांदा पदार्पण झालं आणि तेव्हा लोकांना ते खूप आवडलं. मी दिंडीत नाचायचो आणि तिथून रंगभूमीवर एक सुरुवात झाली आणि त्यानंतर रत्नागिरीतील अजून एक संस्था राधाकृष्ण कला मंच यांनी केलेल्या संगीत गोरा कुंभार या नाटकात मला संत ज्ञानेश्वरांची भूमिका करायची संधी मिळाली आणि तेव्हा मला गाण्याची रंगभूमीवर गाण्याची देखील संधी मिळाली.
0: पण त्याचबरोबर तू संगीत नाटकामध्ये ऑर्गनची साथ सुद्धा केलीस, तर हा एक प्रवास आणि तो एक अनुभवही आम्हाला ऐकायला आवडेल.
1: संगीत नाटकाची साथ मी पहिल्यांदा परस्पर सहाय्यक संघ वाघांबे या संस्थेच्या संगीत जय जय गौरी शंकर या नाटकाला केली. तो सुद्धा एक चांगला योग होता. त्या संस्थेला उणीव बसलेली की ऑर्गन वादकाची उणीव होती, काही त्यांचे ऑर्गन वादक दुसऱ्या ठिकाणी बिझी होते त्यामुळे, तेव्हा माझ्या बाबांचा विद्यार्थी प्रथमेश शाण याने विचारणा केली होती, तर तेव्हा त्या नाटकाला साथ करण्याचा योग आला. आणि त्यानंतर खलवायन रत्नागिरी या संस्थेचं संगीत प्रीतिसंगम या नाटकाला देखील ऑर्गन साथ करत आहे,
0: म्हणजे जिथे तुझं पहिलं पदार्पण म्हणजे स्टेजवरती झालं त्याच नाटकाला तू
1: साथ करतोय,
0: साथ केलीस.
1: 2015 मी वासुदेवाच्या भूमिकेतनं लोकांसमोर आलेलो आणि 2026 मध्ये मला नाटकाची साथ करायला मिळाली.
0: अरे वा, किती छान.
1: एक म्हणजे मला पण एक असं वेगळं वाटतंय की मी 10 वर्षापूर्वी दिंडीत नाचायला जो उभा राहिलो त्याचा ऑर्गन वादक म्हणून खाली बसून साथ करतोय.
0: खूप छान. नाटक करणं किंवा ही एक गोष्ट वेगळी आहे, पण त्याचबरोबर तू सिनेमामध्ये सुद्धा तुझं थोडं का होईना पदार्पण झालेलं आहे, तर तो एक तुझा अनुभव कसा होता श्रीरंग? की नाटकात तर आई होती, आई बरोबर मी जात होतो, त्यामुळे ते चेहरे ओळखीचे होते, पण सिनेसृष्टीमध्ये जेव्हा जातो तेव्हा कॅमेरा समोर प्रेक्षक नाही आहे आणि आजूबाजूला चेहरे वेगळे, तर तो अनुभव एकंदरीत कसा होता?
1: चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सुद्धा नाटकच कारणीभूत आहे, कारण मी नंतर 2023-24 कट्यार काळजात घुसली या रत्नागिरीतील एका संस्थेन नाटक करायचं ठरवलं आहे. त्यात मी चान उस्मान पैकी उस्मानची भूमिका करत होतो, तर तेव्हा आमच्यातलाच एक कलाकार स्वानंद देसाई हा एका पिक्चरच्या शूटिंगसाठी त्याचं बोलणं सुरू होतं, तर तेव्हा त्याने मला सांगितलं की तू ऑडिशन दे रत्नागिरीत, एका पिक्चरसाठी ऑडिशन आहे लहान मुलांची, तर तेव्हा तू ऑडिशन दे. मी आई बाबांची चर्चा करून मग ऑडिशनला गेलो, तर पहिल्या स्टेकमध्ये ते सिलेक्शन झालं आणि तेव्हा श्यामची आई या चित्रपटाची एक चित्रपटात काम करण्याची सुरुवात झाली. तर तेव्हा नाटक आणि चित्रपट यातला फरक तेव्हा समजला की नाटकात एकदा ही गोष्ट घडून गेली ती परत दिसणार नाही, चित्रपटात तो सीन करण्यासाठी काही वेळा 4-5 तास सुद्धा लागायचे किंवा अख्खा दिवस पण जायचा, त्या इमोशन्सने तो व्हायला हवा अशी मागणी असायची, त्यामुळे हा फरक तेव्हा दिसून आला. आणि चित्रपटात काय घडतं, चित्रपट निर्माण करताना काय घडतं हे त्यावेळेला समजून आलं.
0: मला खरंच खूप छान वाटलं श्रीरंग, म्हणजे 14 एप्रिल असेल त्याच्यानंतर कला उत्सवात तू राष्ट्रीय स्तरावरती केलंस, त्यानंतर तुझा नाट्य प्रवास सिने प्रवास हा असाच अविरतपणे सुरू राहू ह्या शुभेच्छा. एक थोडीशी विश्रांती घेते आणि मी वळते थोडस रॅपिड फायर कडे. ह्याच्यामध्ये आपल्याला करायचंय काय, तर मी एक कुठल्याही गोष्टीचं नाव घेणार आणि ते आतली तुला जी आवडणारी गोष्ट आहे ती तू पटकन सांगायची जी तुझ्या डोक्यात येते. आर यू रेडी?
1: येस.
0: ओके. आवडता राग?
1: यमनी मांड.
0: आवडतं गाणं?
1: वेड्या मना तळमळशी.
0: खाद्य पदार्थ?
1: श्रीखंड.
0: आवडतं ठिकाण?
1: भरलेला सभागृह जिथे मी परफॉर्म करत असेल.
0: अरे वा. आवडते वादक कलाकार?
1: माझे गुरु पंडित विश्वनाथ कानरे आणि गोविंदराव पटवर्धन.
0: आवडतं नाटक?
1: आवडतं नाटक तशी म्हटलं तर बरीच आहेत, पण त्यातल्या त्या संशय कल्लोळ हे एक जुनं नाटक आहे.
0: ओके. आणि आवडतं नाट्यपद?
1: नाट्यपद प्रेमसेवा शरण.
0: ओके. बॅक टू आर फर्स्ट नोट, तू सगळं हे जे करत होतास तर तुझं एकल वाद्याचा परफॉर्मन्स

0: माझ्या मते 8व्या वर्षी झाला पहिला, तर तो परफॉर्मन्स कसा होता आणि तिथपासून जे एकल वाद्य तुझं सुरू झाला हा प्रवास, तर त्यातला कुठलाही एक अविस्मरणीय असा क्षण आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
1: माझा अगदी पहिला परफॉर्मन्स म्हटलं तर मी तो शाळेतल्या गॅदरिंग मध्ये केलेला, मी तेव्हा कीबोर्ड वाजवलेला. त्यानंतर हळूहळू संगीत नाटक किंवा कार्यक्रम यांच्याशी हे साथसंगत करायला लागलो. तर तेव्हा त्या दरम्यान पंडित मुकुंद मराठे, पंडित ज्ञानेश पेंढारकर, श्रुतीताई सडोलीकर या दिग्गजांबरोबर साथ करण्याचा योग आला. त्याचप्रमाणे गुरुजींनी माझ्यावर टाकलेला एक विश्वास म्हणजे ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीत एक कार्यक्रम होणार होता, तर रत्नागिरीत होणारा कार्यक्रम मला गुरुजींनी साथ करायला सांगितला, हा एक मोठा क्षण होता. अजून मुंबई पुण्यासारख्या स्टेजवर गुरुजींनी माझं केलेलं कौतुक, त्यात अजून एक गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीत पंडित चंद्रकांत लिमये यांनी डॉक्टर वसंतराव देशपांडे फाउंडेशन तर्फे माझा सत्कार केलेला होता आणि माझं वादन ठेवलेलं होतं. तर तेव्हा अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे तेव्हा पंडित साई बँकर हे माझ्या साथीला होते, हे माझं खूप मोठं भाग्य होतं आणि मुंबईतल्या एवढ्या दर्दी रसिकांसमोर चंद्रकांत लिमयेनी सत्कार केल्यावर वसंतराव देशपांडे फाउंडेशनच्या स्टेजवरनं मला माझी कला सादर करता आली, हा एक मोठा क्षण होता.
0: नक्कीच.
1: त्याचप्रमाणे आर्ट सर्कल रत्नागिरी, न्यूज 18 लोकमत, चतुरंग दिवाळी पहाट, तरुण भारतचा वर्धापन दिन, नादब्रह्म ठाणे, आकाशवाणीत देखील मला माझी कला सादर करायला मिळालेली अशा नामांकित व्यासपीठावरून मला माझी कला सादर करायला मिळाली आहे, याचं श्रेय मी माझे गुरु आणि माझे आई वडील या सगळ्यांना देऊ इच्छितो.
0: नक्कीच. श्रीरंग 18 वर्ष म्हणायला गेली तर तशी छोटी आहेत, पण घरातलं एकंदरीत वातावरण, आई बाबांचा सपोर्ट, गुरुजनांचा सपोर्ट, या हे एक एक मानाचे तुरे तुझ्या मुकुटामध्ये रोवले जात आहेत आणि असेच अनेको तुरे तुझ्या मुकुटामध्ये येवोत याच सदिच्छांसोबत आज आपण इथेच तुझा निरोप घेऊया. आणि जाता जाता आम्हाला नक्की आपण इतक्या सगळ्या बडबड बडबड केलं, पण त्यामध्ये आम्हाला तुला जाता जाता आम्ही सोडणार नाही आहोत ते म्हणजे तुझ्याकडनं एक तरी आम्हाला नाट्यपद ऐकायचं आहे, तर तू कोणतं नाट्यपद आमच्या समोर पेश करशील?
1: मी आपल्या समोर संगीत शाकुंतल या नाटकातील नांदी सादर करतो.
0: नक्कीच, आम्हाला ऐकायला नक्की.

0: खूप छान वाटलं खरंच. संगीतामध्ये मंत्रमुग्ध होयला होतं, त्याचा अनुभव मिळाला. श्रीरंग, आज तू इथे आलास आणि खूप छान अशा गप्पा आमच्याबरोबर मारल्यास. 14 एप्रिल 2026 रोजी जे संविधान भवनामध्ये तू भाषण दिलंस, त्या औचित्याने आपली आज इथे भेट झाली. पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी औचित्याने आपली पुन्हा एकदा भेट व्हावी याच सदिच्छांसोबत आणि खूप खूप शुभेच्छांसोबत आजच्या या कार्यक्रमामधनं मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेते आणि तुलाही खूप खूप अशा शुभेच्छा देते.
1: धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

चला तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची ही मुलाखत कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485. नंबर पुन्हा एकदा सांगते 9405573485. त्याचबरोबर आमच्या विविध रंगी कार्यक्रमांच्या क्विक अपडेट्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा इन्स्टा, FB आणि ट्विटरला. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांचा खजिना उपलब्ध आहे आकाशवाणी रत्नागिरीच्या युट्यूब चॅनलवरती. चला तर फ्रेंड्स, मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय बाय. निवेदन मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या

0: चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र संध्याकाळचे 6 वाजलेत, प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत। श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला मधुचंद्र चित्रपटातलं गीत गायलं आहे महेंद्र कपूर यांनी। गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत एन दत्ता यांचं।

0: अनमोल यातना का घटकून टाक जीवा दुबले पणा मनाता।
1: ग. दि. माडगुळकर यांचं गीत गायलं होतं महेंद्र कपूर यांनी आणि संगीत होतं एन. दत्ता यांचं. हा चित्रपट होता मधुचंद्र.
2: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
3: हो? मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852

0: gerçi bağında.
1: श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया जगदीश खेपूडकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके. चित्रपट आम्ही जातो आमुच्या गावा आणि हे गीत गायलं आहे आशा भोसले यांनी. ऐकूया.

मोहित यांची मंजुळा या चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं लता मंगेशकर यांच्या स्वरात. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ग. दि. माडगुळकर यांचं गीत गायलं आहे आशा भोसले यांनी, संगीतकार श्रीनिवास खळे, चित्रपट जिव्हाळा.

जिव्हाळा चित्रपटातलं ग दि माडगुळकरांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते श्रीनिवास खळे आणि हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत शांता शेळके यांचं, संगीतकार अशोक पत्के चित्रपट हेच माझं माहेर, आणि गायलं आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी.

किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत होतं. शांताराम नांदगावकर यांचं संगीतकार होते अरुण पौडवाल आणि चित्रपट होता माझा पती करोडपती. श्रोतेहो कार्यक्रमातलं यानंतरचं गीत पवना गाठचा धोंडी चित्रपटासाठी शांता शेळके यांचं, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, गायलं आहे उषा मंगेशकर यांनी.

0: पवनाघाटचा दोंडी चित्रपटातलं हे गीत होतं शांता शेळके यांचं, गायलं होतं उषा मंगेशकर यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. ऐकूया काही निवेदनं.
1: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आह्वान करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ इनुमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे, त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
0: श्रोते हो, तेव्हा आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना निश्चित सहकार्य करा. उन्हाचा पारा वाढतो आहे तेव्हा त्यांना पाणी द्या. त्यांना पूर्ण सहकार्य करून जनगणनेच्या कामात आपलं योगदान द्या.
2: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
3: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
2: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
3: संपर्क 232-29-29.
4: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
5: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
6: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे च्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी. हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे. पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात. गाणं, तबला आणि बेस याने सगळं वाजवता येतं. श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 जरूर ऐका साज संगीत, हा संगीतावर आधारित कार्यक्रम.
7: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
8: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
7: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
8: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
7: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
6: विजिट
9: atmamalikonline.com.
2: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
10: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
2: 0241-242-4620 या

0: दूरध्वनी क्रमांकावर।
1: शंभरांश एक मेगाहर्ट्स एफएम बँड आणि न्यूज ऑन एआयआर मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। श्रोतेहो, संध्याकाळचे 6:35 झाली आहेत। ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। आपल्यासोबत मी आहे किरण डहाळे। या रूपरेषेनंतर 6:40 हिंदी भक्तिसंगीत, संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 मानस हा साप्ताहिक हिंदी कार्यक्रम। आज यामध्ये संत जनाबाई की भक्तिभावना इस विषय पर वार्ता, वार्ताकार न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर इथल्या हिंदी विभाग तथा अनुसंधान केंद्राचे प्राध्यापक डॉक्टर अशोक गायकवाड। रात्री 7:15 व्यक्तिवेध कार्यक्रमात तबलावादक प्रशांत थोरात यांच्याशी भारती कुलकर्णी यांनी साधलेल्या संवादाचा उत्तरार्ध सादरकर्ते सुदाम बटुळे। रात्री 8:35 सुगम संगीत, समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून रात्री 9:45 फोन इन कार्यक्रम हॅलो गीत बाहेर रात्री 9:00, सूत्रसंचालन आणि निवेदन भारती कुलकर्णी यांचं। रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा। रात्री 10:30 शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमात सुरुवातीला विदुषी पद्मा तळवलकर यांचं आणि त्यानंतर पंडित अजय पोहनकर यांचं गायन। हे होते आजचे उर्वरित कार्यक्रम। आता ऐकूया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी। श्रोतेहो, उद्याची पहिली प्रसारण सभा सुरू होईल सकाळी 5:55 6:05 मंगल प्रभात। दिनविशेष 6:25 सकाळी 6:30 अट्टहास या विषयावर चिंतन, लेखक डॉक्टर बाबूराव उपाध्ये। कार्यक्रमांची रूपरेषा सकाळी आणि संध्याकाळी 6:35। हुमणी अळीचं नियंत्रण याविषयी माहिती कृषीवाणी कार्यक्रमात सकाळी 6:40। बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा सकाळी 7:15 उद्या या कार्यक्रमात मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी श्रुती आंबेकर यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत। 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात जागतिक तापमानवाढ याविषयी आदिती शारंगधर यांनी दिलेली माहिती। मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक सकाळी 6:55 संकलक गोरक्षनाथ बांदल प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल सकाळी 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो। सकाळी 7:15 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया। सकाळी 8:20 आणि रात्री 8:35 ऐकायला विसरू नका सुगम संगीत। सकाळी 8:40 ओळख कायद्याची। उद्या या कार्यक्रमात ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ॲडव्होकेट सिद्धार्थ वाघमारे यांची प्रज्ञा असनीकर यांनी घेतलेली मुलाखत। श्रोतेहो, हाच कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित करू उद्या रात्री 7:15। सकाळी 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी, 9:30 ते 10:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम, 10:00 मराठी चित्रपट संगीत। आमच्या संग्रहातून सकाळी 10:30 उद्या या कार्यक्रमात थोर संत परंपरा या अंतर्गत संत किसनगिरी महाराज यांच्याविषयी माहिती सादर करते प्रदीप हलसगीकर। हिंदी चित्रपट संगीत सकाळी 11:00 ते 11:15 आपली गाणी, NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11:28। दुपारी 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून, 1:00 संध्याकाळी 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम। आमच्या संध्याकाळच्या प्रसारण सभेत 5:02 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन नवी दिल्ली इथं संपन्न होणाऱ्या पद्म पुरस्कार 2025 या नागरी सन्मान प्रदान सोहळ्याचं थेट प्रसारण आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। श्रोतेहो, वेळ लक्षात ठेवा उद्या संध्याकाळी 5:02 5:30 युववाणी, सूत्रसंचालन कोमल पाटील, सादरकर्ते सुदाम बटुळे। हिंदी चित्रपट संगीत 6:00 6:40 लोकसंगीत उद्या या कार्यक्रमात धोंडीराम दादू मखदूम आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले अभंग। संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, आमचं शेत आमचा परिसर संध्याकाळी 7:30 उद्या या

कार्यक्रमात घगुती किडी आणि त्याचं नियंत्रण याविषयी कृषी महाविद्यालय विळदघाट इथल्या कीटकशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका जयश्री सोमेश्वर राऊत यांची मुलाखत. रात्री 9 वाजता हरिभक्त परायण रामकिसन परदेशी यांचं प्रवचन. साज संगीत रात्री 9:30 वाजता. संकलन आणि निवेदन शीतल शिंदे. रजनीगंधा रात्री 10 वाजता. याशिवाय बातमीपत्र सहक्षेपित होतील आमच्या नेहमीच्या वेळेत. आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी भक्ती संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातली बालकवी बैरागी यांची भक्तिरचना ऐकूया.

श्रोते हो, तृप्ती शक्के यांच्या स्वरातली ही रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच हिंदी भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:15 वृत्तविशेष आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

0: नवी किट बॅग पाहिजे
1: मग आधी कॅप्टनला सांग नाही ऐकलं तर मॅनेजरला
0: करेक्ट
1: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास सीएमएस पोर्टलवर तक्रार नोंदवा तेव्हा आधी बँक मग सीएमएस पोर्टल नाहीतर तक्रार होईल ना मंजूर निघूया घे आली नवी किट बॅग
2: आरबीआय सांगते
3: आधी आपली बँक मग आरबीआय ओम्बुड्समन

0: आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स पुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र लॉजिस्टिक्सवर होणारा खर्च हेच सध्या उत्पादन क्षेत्रापुढलं सर्वात मोठं आव्हान असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होते आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: माल वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायतीराज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारताने आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली. या संकटाचा सामना करण्यासाठी आफ्रिकन युनियनबरोबर समन्वय साधून भारत सर्वतोपरी सहाय्य करेल असं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं होतं. लोकायुक्त कायद्याला राज्यात मान्यता मिळूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती असते असं मत व्यक्त करत त्यांनी युवा शक्तीकडे सरकारनं दुर्लक्ष करू नये असा इशारा दिला. देशातले नागरिक भाजपला पर्याय शोधतायत, कॉक्रोच जनता पार्टी त्याचाच परिणाम आहे अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते. नागरिकांमधला असंतोष व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सपुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 205 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 13 षटकांमध्ये 5 बाद 131 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. कोलकाता इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडला आणि काही ठिकाणी गारांचा वर्षावही झाला. पावसामुळे काही भागात फळबागांचं नुकसान झालं. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात आज वीज कोसळून झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्येही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. वादळी वाऱ्यांमुळे वेंगुर्ल्याजवळ शिरोडा इथल्या समुद्रात आज पहाटे मच्छीमारीसाठी गेलेली एक बोट बुडाली. बोटीवरचा एक मच्छीमार बेपत्ता असून मत्स्य विभाग पोलिसांच्या समन्वयानं त्याचा शोध घेत आहे. येत्या 2 दिवसांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडायची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका आणि कसारा परिसरात 2 ठिकाणी पोलिसांनी काल केलेल्या कारवाईत बेकायदेशीरपणे इंधन वाहून नेणारे 2 टँकर पकडले. यावेळी 87,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यात डिझेल आणि इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं असून अवैध इंधन वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी खोली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स पुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
2: तिन्ही कॉलेजला
3: काळजी करू नकोस.
2: फीस पाहिलीस का?

0: आपल्या साहेब काय झालं?
1: फीच अटेन्शन.
0: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
2: आरबीआय सांगते
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
3: ताई हे बघ,
1: हॅपी बर्थडे टू यू.
3: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
1: नेहमी शॉपिंग.
3: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
4: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
2: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
2: आरबीआय सांगते
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एअर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, नॉर्वेमध्ये ओस्लो इथं तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत भारत आणि नॉर्डिक राष्ट्रांमधल्या भागीदारीत हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण संशोधनाला विशेष प्राधान्य देण्यात आलं. सध्याची जागतिक स्थिती पाहता ऊर्जा क्षेत्रात येऊ घातलेली आव्हानं आणि या संकटांवर मात करण्यासाठी हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचं महत्व आज वाढलंय. या अनुषंगानं हरित ऊर्जा निर्मितीमध्ये भारतानं घेतलेला पुढाकार याविषयी ऊर्जा क्षेत्रातले अभ्यासक अभय यावलकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकूया. नॉर्वेमधल्या ओस्लो इथं नुकतीच तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद पार पडली. या भागीदारीमध्ये हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रात संशोधन याला विशेष प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आलं. भारतासाठी याचं काय महत्व आहे सांगाल का?
1: हरित ऊर्जा जर आपण म्हटलं तर नॉर्डिक जे देश आहे म्हणजे त्याच्यामध्ये नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड हे जे देश आहे हे या तंत्रज्ञानामध्ये अगोदरच पुढे आहे आणि त्यामुळे स्वच्छ ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं, कार्बन कमी करणारं तंत्रज्ञान, शाश्वत विकास याच्यामध्ये हे देश आघाडीवर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा भारताला निश्चित फायदा होणार आहे. तसंच आपण असं म्हटलं होतं G20 परिषदेमध्ये की आपण 2070 पर्यंत आपण कार्बन इमिशन जे आहे ते पूर्णपणे शून्यपर्यंत नेऊ आणि त्यामुळे हरित तंत्रज्ञानातली ही जी भागीदारी आहे ज्याच्यामध्ये सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, ग्रीन हायड्रोजन असेल या क्षेत्रामध्ये भारत अधिक वेगाने प्रगती करू शकेल. नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन संशोधन याला काही सहकार्य मिळेल का असंही या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. त्यामुळे भारतीय संशोधक जे आहेत त्यांना चांगला वाव मिळेल, स्टार्टअप्स आणि इतर उद्योगांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होईल, नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी मिळेल त्यांना. तसंच गुंतवणूक ज्याला म्हणतो आपण की नॉर्डिक देशांकडनं भारतामध्ये काहीशा प्रमाणात गुंतवणूक वाढेल आणि त्यामुळे भारतामध्ये नवे उद्योग उभे राहिले म्हणजे रोजगार निर्मितीला त्या ठिकाणी वाव मिळणार आहे. तसंच समुद्रीय संशोधन ज्याला आपल्या समुद्रामध्ये जी काही जहाजं आहेत तर नॉर्वे वगैरे या देशांमध्ये इलेक्ट्रिकवर चालणारी ही जी जहाजं आहेत तर ही जहाजं आपल्याला सुद्धा कशा प्रकारची जहाजं तयार करता येतील का. तसंच संरक्षण आहे, हवामान अभ्यास आहे आणि विशेष म्हणजे समुद्रातलं जे काही उत्पादन आहे त्याच्यातून जे मिळणारी अर्थकारण आहे म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्थेसाठी हे महत्वाचं ठरू शकतं. भारताचा विकास, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान प्रगती आणि जागतिक सहकार्याच्या दृष्टीने ही परिषद अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे आणि अर्थातच नॉर्डिक देशांच्या माध्यमातून ज्याला आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकास ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साधता येणार आहे.
0: नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क आणि आइसलँड या नॉर्डिक देशांचं हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानात प्राबल्य आहे. प्रत्येक देशाचं बलस्थान हे भारतासाठी कसं उपयुक्त ठरणार आहे?
1: नॉर्वे सारखा जो देश आहे की ज्याच्याकडे आपण म्हणजे एक वेगळ्या देशाने पाहतो की हायड्रो इलेक्ट्रिसिटी, ब्ल्यू इकॉनॉमी, त्याच्यानंतर वेल फंड आपण ज्याला म्हणतो की तिथल्या एकूण जो आपण फंड त्यांच्याकडे आहे तो जवळजवळ 1.7 लाख कोटी एवढा मोठा फंड त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मग भारताला जर त्याचा उपयोग काय असं म्हटलं तर ग्रीन हायड्रोजनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी यांची मदत होणार आहे. तसंच समुद्रा अति खोलवर खाणी करण्यासाठी आणि समुद्रीय संशोधनासाठी आपल्याला यांचा उपयोग होऊ शकेल. म्हणजे तंत्रज्ञान त्यांच्याकडचं जे आहे ते आपण निश्चित या ठिकाणी वापरू शकणार आहोत. स्वीडन सारखं म्हटलं तर स्वीडनकडे ग्रीन स्टील आहे, बॅटरी टेक्नॉलॉजी आहे. आज भारताला लिथियम बॅटरी जी आहे ती खूप महत्वाची वाटते, ते तंत्रज्ञान आज स्वीडनकडे आहे. तसंच लेड बॅटरी ज्या आहेत त्या लेड बॅटरीतलं सगळं लेड कसं आपल्याला कलेक्ट करता येऊ शकतं, ग्रीन हायड्रोजन कसा निर्माण करू शकतो आणि ज्याला आपण स्टीलची निर्मिती जी आहे ज्याच्यामध्ये कार्बन हा कुठेही निर्माण होणार नाही अशा प्रकारचं स्टील बनवताना काही काळजी घेता येऊ शकेल का, ते तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. डेन्मार्कचं म्हणाल तर डेन्मार्क विंड एनर्जीच्या साठी खूप प्रसिद्ध आहे कारण जगातील जवळजवळ 50% टर्बाइन्स म्हणजे जनित्र, वीज निर्मितीसाठी जे जनित्र लागतात हे जनित्र डेन्मार्क तयार करतं आणि त्यामुळे भारताला जर विंड मिल उभारायचे असतील तर त्या विंड मिल उभारणीसाठी डेन्मार्कचा उपयोग होईल. तसंच

0: कचऱ्यातून जी ऊर्जा निर्मिती करायची त्याच्यासाठी त्यांचा उपयोग होईल. फिनलँडचं म्हटलं तर 5G 6G हे जे आहे किंवा शैक्षणिक पद्धती, फिरती आर्थिक व्यवस्था आणि कचऱ्याचं रिसायकलिंग याच्यासाठी फिनलँड आपल्याला उपयोगात येईल. आणि आइसलँडचं जर आपण विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये तिथली जी घरं आहेत, कारण पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश असल्या कारणाने त्या ठिकाणी जो थंडावा आहे तर लोकांना ऊब देण्यासाठी 90% घरं हे भूऔष्णिक ऊर्जेने गरम केली जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी कार्बन इमिशन खूपच कमी होतं.
1: नील इकॉनॉमी अर्थात पर्यावरण पूरक सागरी अर्थव्यवस्था यावर अधिक भर देणं आज का गरजेचं आहे. या अंतर्गत पर्यावरण पूरक नौवहन या क्षेत्रात भारत आणि नॉर्वे यांच्यात कशी भागीदारी होऊ शकेल.
0: ब्लू इकॉनॉमी किंवा नील इकॉनॉमी असं ज्याला म्हणतो आपण, की समुद्रातील संसाधनांचा जो आपण वापर करतो, उपयोग करतो, तर त्याच्यात पर्यावरणाचं नुकसान न करता आर्थिक विकासासाठी शाश्वत असा वापर आपल्याला कसा करता येऊ शकेल याविषयी खऱ्या अर्थाने संशोधन होणार आहे. आज जगभर आपण पाहतोय की ग्लोबल वॉर्मिंग, ज्याला जागतिक तापमान वाढ असं म्हणतो, हवामान बदल, प्रदूषण आणि इंधन संकट वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक असं सागरी अर्थव्यवस्थेला मला वाटतं जास्त महत्व आता पुढच्या काळात निर्माण होणार आहे. ही समुद्रीय संशोधन जे आपण म्हणतोय किंवा ती जी अर्थव्यवस्था का महत्वाची आहे, तर पारंपरिक जहाजांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं आणि तेलाचंही प्रदूषण होतं. आपण बघतो बऱ्याच वेळा तेलाचे टँकर फुटतात आणि पाण्यावरती तेल पसरतं, मासे त्याच्यातले मरतात आणि हे नुकसान होतं. आणि त्यामुळे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान हे जे आहे हे आपल्याला पुढच्या काळात आणावं लागणार आहे. जास्तीत जास्त म्हणजे जे प्रदूषण करणार नाही अशा प्रकारची जहाजं आपल्याला समुद्रात आणावी लागतील. तसंच हवामानाचा सामना करण्यासाठी, कारण आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंगमुळे एकीकडे समुद्राची पाण्याची पातळी जी आहे ती वाढते आहे आणि त्याच्यात काही वादळं येतात आणि अनेक धोके त्याच्यातून निर्माण होतात. मग याच्यातून शाश्वत सागरी विकास कसा करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. ज्याच्यामध्ये समुद्रामध्ये जो मत्स्य व्यवसाय चालतो, म्हणजेच आपण अन्न सुरक्षा असं म्हणूया, तसंच ऊर्जेची सुरक्षा, सागरी जी जैव संपत्ती आहे आणि ज्याला आपण थोडस म्हणजे समुद्रामध्ये ज्या ज्या प्रकारचं याच्यामुळे प्रदूषण होत आहे त्याच्यामुळे माशांवरती परिणाम होणार किंवा इतर जैविक साखळीवरती परिणाम होणार, त्यामुळे निश्चितच कुठेतरी अन्न सुरक्षा हा अतिशय महत्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो. आणि मग याच्यामध्ये ती अर्थव्यवस्था आपल्याला म्हणजे जास्त उत्पादन कसं घेता येईल, कारण एकीकडे प्रदूषण थांबलं की निश्चितच उत्पादन वाढणार आहे आणि उत्पादन वाढण्याची अर्थव्यवस्था बळकट होऊ शकेल. याच्यातून एकच आहे की आपल्याला हरित ऊर्जा, स्वच्छ नौवहन, सागरी व्यापार आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांना याच्यातून चालना मिळणार आहे.
1: हरित ऊर्जा निर्मितीसाठी भारतानं आतापर्यंत कोणती पावलं उचलली याची काही उदाहरणं सांगता येतील का? भविष्यातली ध्येय आणि आव्हानं काय आहेत?
0: भारताने कसं म्हटलं तर हरित ऊर्जेसाठी खूप छान काम केलेलं आहे. खूप छान याचा अर्थ प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची झालेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे G20 सोलर विषयीचं जे काही म्हणजे आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स आपण ज्याला म्हणूया की ते त्या ठिकाणी झालं. त्याच्यामध्ये 120 देशाचे सदस्य आले होते आणि त्याच्यातून मग आपण पाहिलं की राजस्थान मधला भादला प्रकल्प आहे, सर्वात मोठा सोलर प्रोजेक्ट झाला की जिथे 2245 MW एवढी वीज निर्मिती होते. गुजरात मध्ये आहे की खावडा म्हणून जो भाग आहे तिथला एक प्रकल्प आहे. म्हणजे जवळजवळ भारतामध्ये 150 GW सौर ऊर्जेतून वीज निर्मितीचं उत्पादन आता होतंय. त्याच्यानंतर विंड एनर्जी, म्हणजे आपण पवन ऊर्जेच्या माध्यमात बघितलं तर तामिळनाडू गुजरात मध्ये विंड फार्म्स आलेत. त्याच्यानंतर डेन्मार्क सोबत आपण करार केलेला आहे आणि त्याच्यातून पुढच्या काळात 47 GW प्रोजेक्ट इन्स्टॉल होणार आहे. आणि अर्थातच ज्यावेळेस दिवसा सोलर आहे पण रात्री सोलर नाही अशा वेळेस पवन ऊर्जेचा वापर करून रात्रीची विजेची गरज आपली भागवली जाणार आहे. एक सर्वात महत्वाचं जे मिशन छान ठरलं होतं असं की आपण LED, म्हणजे भारतामध्ये त्यावेळेस 400 रुपयाला LED बल्ब मिळत होता, पण नंतरच्या काळामध्ये या बल्बची किंमत 70 रुपये झाली आणि 37 कोटी एवढे LED बल्ब तयार करून जगामध्ये एक मोठा विक्रम केला. आणि दर वर्षाला या LED बल्बच्या माध्यमातून 48,000 कोटी युनिट वीज आज वाचते आहे, की ज्याच्यामुळे पैशात रुपांतर म्हटलं तर 19,000 कोटी रुपये याच्यातून वाचत आहे. तसंच बायोफ्युएल आपण ज्याला म्हणतो इथेनॉल, ऊस आहे किंवा तांदूळ आहे, याच्यापासून आता इथेनॉल करून पेट्रोल मध्ये त्याचा वापर केला जाऊ.

0: झालेला आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये 1,00,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू लागलेत. 50,000 कोटी परकीय चलन आपलं त्याच्यामध्ये वाचलेलं. ग्रीन हायड्रोजन मिशन 2030 पर्यंत आपण 5 मिलियन मेट्रिक टन एवढं उत्पादनाचं आपलं लक्ष आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्वे स्वीडन हे मदत करणार आहे की ज्याच्यामधून वेगवेगळ्या रिफायनरी त्याच्यात उभ्या राहतील, खत स्टील कारखाने उभे राहतील आणि ते सर्वच्या सर्व कारखाने डिझेल मुक्त राहतील. हा महत्वाचा भाग. त्यानंतर एक दुसरा असा आपण प्रयोग केला की दिवसा सौर ऊर्जेवरती जी वीज निर्माण होते त्याचा वापर करून पाणी पंपाने वरती चढवलं आणि ते पाणी रात्री उंचावरून खाली सोडलं की ज्याच्यामुळे टर्बाईन फिरले म्हणजे जनित्र फिरले आणि वीज निर्मिती झाली. अशा प्रकारचे प्रकल्प आपण केलेले आहेत आणि विशेष म्हणजे रात्रीची वीज नाही असे हे प्रश्न आपण आता दूर करू लागलेलो आहोत. त्यामुळे निश्चितच भारताचा हा प्रगतीचा भाग आहे. मगाशी म्हटलं की लडाख मध्ये पुगा नावाचा जो प्रोजेक्ट आपण उभा केलेला आहे की जमिनीत अतिशय खोलवरती ड्रिलिंग केलेलं आहे आणि त्याच्यातून जी उष्णता ऊर्जा निर्माण होते त्याच्यावरती टर्बाईन फिरवून वीज निर्मिती केली जाते. अर्थातच पहिल्यांदा असं म्हटलं होतं की साधारणतः 4 मेगावॉट वीज याच्यातून निर्माण होईल, परंतु त्याच्यातलं जे पोटेन्शियल आहे ते जवळजवळ 11 मेगावॉट इतकं असल्या कारणाने त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाईल आणि हा प्रकल्प आज जो पायलट प्रोजेक्ट होता तो पुढच्या काळात आणखी अनेक ठिकाणी वापरला जाईल ज्याच्यामुळे सगळी लडाखची जी गावं आहेत ती डिझेल मुक्त होणार आहेत.
1: सध्याच्या भूराजकीय संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर ऊर्जा आत्मनिर्भरतेचं महत्व आणखी गडद झालंय. या काळात भारतातल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून जीवाश्म इंधनाचं अवलंबित्व कमी कसं करता येईल?
0: अगदी जरूर आपल्याला याच्यावरती काम करता येणार आहे. कारण भारतामध्ये बघा किमान 300 दिवस सूर्यप्रकाश आहे आणि ह्या 300 दिवस सूर्यप्रकाशाचं पोटेन्शियल बघितलं तर त्याच्यातून 748 गिगावॉट एवढी वीज निर्मिती होऊ शकते. कोळसा जो आहे तो पूर्णपणे आपल्याला म्हणजे कोळशापासूनची जी वीज निर्मिती ती थांबवता येऊ शकेल. दिवसा आपले उद्योगधंदे जे आहेत ते चालू ठेवून सोलर वरती आपल्याला कामं करता येऊ शकतील. 2030 पर्यंत आपण टार्गेट ठेवलंय की 500 गिगावॉट वीज निर्मिती याच्यातून होईल आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जसा लडाखचा जो प्रोजेक्ट आहे की ज्याच्यात 11 गिगावॉट एवढी वीज तसंच इतर ठिकाणं सुद्धा आपल्याला तसे प्रोजेक्ट करून करता येणार आहे. आपण जे पवन ऊर्जा म्हणतो विंड मिल्स तर समुद्र किनारा आपल्याला खूप मोठा लाभलेला आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला या किनाऱ्याला आपण विंडमिल्स उभारल्या तर जवळजवळ 695 गिगावॉट त्याच्यातून वीज निर्मिती करता येईल. थोडक्यात भारतामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे की येस आपण आत्मनिर्भर होऊ शकतो आणि आपणच आपली सगळी जी काही ऊर्जेची गरज आहे ती भागवून इतर देशांना सुद्धा काहीशा गोष्टी देऊ शकतो. त्याच्यानंतर पाणी सुद्धा म्हणजे आपल्याकडे सूर्यप्रकाश आहे, आपल्याकडे हवा आहे, आपल्याकडे पाणी आहे, याच्यातून अनेक अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला करता येणार आहेत. याच्यातून आपण जे जलविद्युत प्रकल्प म्हणतो ते सुद्धा आपल्याला उभे करता येतील आणि मगाशी म्हटलं आपण की दिवसा पाणी वरती चढवलं आणि रात्री पुन्हा ते सोडलं की त्याच्यावरती वीज निर्मिती असंच अनेक धरणांमध्ये आज पाणी सोडलं जात आहे तर तेच आपल्याला अपलिफ्ट करून सुद्धा पुन्हा ते वापरता येऊ शकेल. शेतातील कचरा हा खूप महत्वाचा भाग आहे कारण आपल्याकडे भारतामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मी असं म्हणतो की 60 कोटी टन एवढा घन कचरा आपल्याकडे निर्माण होतो. छान उदाहरण देतोय कारण मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांनी एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे की जे शेतामध्ये जो कचरा निर्माण होतो त्याच्यापासून एक म्हणजे बायोचार थोडस 400 डिग्री सेल्सिअसला मक्का काढून झाल्यानंतर जे शिल्लक राहतं तो भाग गरम केला जातो 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणि त्याच्यातून बायोचार नावाचा एक भाग शिल्लक राहतो. तर हा बायोचार जर शेतात वापरला तर सोयाबीन सारखं जे उत्पादन आहे ते 50 ते 300 पटीने वाढवता आलेलं आहे. म्हणजे काय तर सोयाबीन जर जास्त आलं तर त्याच्यातून तेलाची निर्मिती जास्त करता येऊ शकेल आणि तेलाची निर्मिती जर जास्त झाली तर आपण जे इतर देशांना जो काही पैसा देतो तो निश्चितच आपल्याच देशात राहील आणि भारत प्रगतीच्या मार्गाने जाऊ शकेल.
1: श्रोते हो, जगावर युद्धाचं सावट असताना आज अनेक देश ऊर्जा आणि जीवाश्म इंधनाच्या टंचाईचा सामना करतायत. त्यामुळेच ऊर्जा क्षेत्रातल्या जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी भारतानं हरित ऊर्जा आणि या क्षेत्रातल्या संशोधनाबाबत राबवलेलं धोरण जगातल्या बहुतेक सर्व देशांना नव्यानं उभारी देणारं ठरेल हे नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह

0: ऐकू शकता. आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, निवेदन राजश्री आगाशे.
1: शंभरांश एक मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:31 झाली आहेत. प्रसारित करत आहोत साप्ताहिक हिंदी कार्यक्रम मानस. श्रोताओ नमस्कार. साप्ताहिक हिंदी कार्यक्रम मानस में आप सभी का स्वागत है. आज इस कार्यक्रम में संत जनाबाई की भक्ति भावना इस विषय पर वार्ता हम सुनेंगे. वार्ताकार हैं न्यूयॉर्क कॉमर्स एंड साइंस कॉलेज अहिल्यानगर के हिंदी विभाग एवं अनुसंधान केंद्र के प्राध्यापक डॉक्टर अशोक गायकवाड़.

0: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी। हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे। पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात। गाणं, तबला आणि बेस याने सगळं वाजवता येतं। श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 जरूर ऐका साज संगीत, हा संगीतावर आधारित कार्यक्रम।
1: शंभरांश 1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। रात्रीचे 8 वाजलेत। ऐकूया काही निवेदनं।

0: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
1: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
1: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
0: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर, इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
2: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
3: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
2: थायरॉइडच्या गाठी,
3: गर्भाशयातील फायब्रॉइड,
2: वाढलेली प्रोस्टेट,
3: विविध बायोप्सीज,
2: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
3: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
2: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
3: फोन 74-00-48-40-88.
2: 74-00-48-40-88.
4: हॅलो
5: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
4: पुन्हा
5: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले जाडकाल.
4: 10 लाख द्या, वाचाल.
6: सर एवढे कुठून आणणार?
5: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
6: सर 2 लाख
7: काय झालं बाबा?
6: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
5: अरे
6: ठेवला
7: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
6: फ्रॉड?
7: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
6: तर पैसे गमवाल.
8: RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क रहा.
10: नीट JEE की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
11: atmamalikonline.com. आत्मा मालिक
12: ये. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
0: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
12: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
13: झाली सोय.
14: कशाची?
13: पिंकीच्या फीची.
14: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या, कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
0: RBI म्हणते
14: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
15: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 8:05 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा। इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना। पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या

पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशु पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय. 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज एक सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय. हॉर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कडीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारतानं आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली. पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशु पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला. पांडा यांना 1,49,000 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार शंभूनाथ कुर्मी यांना केवळ 40,645 मतं मिळाली. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी मतदानाच्या 2 दिवस आधी आपण निवडणूक लढवायला इच्छुक नसल्याचं सांगत भाजपला पाठिंबा जाहीर केला होता, मात्र त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली नव्हती. माघार घेऊनही त्यांना 7,000 मतदारांनी पसंती दर्शवली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिजं याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाही देशातलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये संरक्षण, सुरक्षा आणि धोरणात्मक तंत्रज्ञान सहकार्य या विषयावर चर्चा झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतानं आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं पटकावली. पुरुषांच्या ग्रीको रोमन स्पर्धेत 63 किलो वजनी गटात भारताच्या सुमित दलालनं अंतिम सामन्यात उझबेकिस्तानच्या खेळाडूचा 12-2 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. 55 किलो वजनी गटात नीरज पटेलनं कझाकिस्तानच्या खेळाडूचा 8-0 असा आणि 87 किलो वजनी गटात रोहित बुरा यानं किर्गिस्तानच्या खेळाडूचा 9-0 असा पराभव करत कांस्य पदकं पटकावली. महिलांच्या फ्रीस्टाईल प्रकारात भारतानं आज 1 कांस्य आणि 2 रौप्य पदकं पटकावली. 50 किलो वजनी गटात भारताच्या स्वीटी हिला व्हिएतनामच्या गॉक लिन दो हिच्याकडून 7-5 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे स्वीटीला रौप्य पदक मिळालं. 59 किलो वजनी गटात निहा सांगवान हिलाही उझबेकिस्तानच्या खेळाडूविरोधात झालेल्या सामन्यात पराभव झाल्यामुळे रौप्य पदक मिळालं. तर 55 किलो वजनी गटात अहिल्या शिंदेनं किर्गिस्तानच्या खेळाडूचा पराभव करत कांस्य पदक जिंकलं. IPL क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम

0: क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 205 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 20 षटकात 9 गडी गमावून 175 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या 7व्या षटकाखेर 157 धावा झाल्या होत्या. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक ॲथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदरवीर सिंह यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरिंदरवीर यानं 10 सेकंद 9 मिलीसेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिष कुजूर यानं दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी के विशालनं देखील 44 सेकंद 98 मिलीसेकंदचा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक्स पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीनं मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भृतहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. गोवर सदृश्य आजारामुळे बांगलादेशात गेल्या 24 तासात 16 जण दगावले. या आजारानं वर्षात 528 जण मृत्यूमुखी पडले आहेत. यावर्षीच्या मार्चपासून बांगलादेशात 8600 रुग्णांना गोवराची लागण झाल्याची पुष्टी केल्याची माहिती आरोग्य सेवा महासंचालनालयानं केली आहे. रशियानं युक्रेनची राजधानी क्यूमधल्या बिला स्केरक्वा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात 2 जण ठार झाले. रशियानं ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या सहाय्याने केलेल्या या हल्ल्यात शक्तिशाली स्वानातीत ओरेशनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर केल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. पश्चिम बंगालमध्ये फाल्टा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशु पांडा यांचा मोठ्या मतधक्केनं विजय. 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज 1 सुवर्ण 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत व्यक्तिवेद थोड्याच वेळात.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर सी

0: यूपीएससी तो देरी क्यों। आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं। बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है। आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन।
1: आत्मा मालिक ये।
2: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
3: मी आधी भारत पुत्र।
4: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर। इसके लिए क्या करना पड़ेगा?
5: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर।
4: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
6: आत्मा मालिक एनडीए एकेडमी सर।
4: बिल्कुल सही, आत्मा मालिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी।
0: विजिट
7: आत्मा मालिक online.com।
8: श्रोते हो व्यक्तिवेद कार्यक्रमात आज ऐकूया तबला वादक प्रशांत थोरात यांच्याशी भारती कुलकर्णी यांनी साधलेल्या संवादाचा उत्तरार्ध। सादरकर्ते सुदाम बटुळे।
9: श्रोते हो व्यक्तिवेद कार्यक्रमात पण प्रशांत थोरात यांच्याशी तबलावादन याविषयी गप्पा मारतो आहोत। आज उत्तरार्धात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता मला असं सांगा की आता आपला उल्लेख झाला की अनेक ठिकाणी तुम्ही परीक्षक म्हणून पण जाता आणि अनेक स्पर्धांत पण आतापर्यंत झाल्या, तर तुम्हाला पुरस्कार कुठले मिळाले आणि परीक्षक म्हणून जाताना तुमचे अनुभव काय आहेत?
10: मला आत्ताच पुण्यामध्ये संगीत सेवार्थ नावाचा एक पुरस्कार मिळाला।
9: बर,
10: अर्थात मला माहीत नव्हतं मला कुठल्या नावाचा पुरस्कार मिळणार आहे।
9: बर,
10: किंवा बऱ्याच वेळा असंही होतं की जर नवीन संस्था असतील तर त्यांना पुरस्काराचे नाव कुणाला तरी विचारावे लागतात।
9: अच्छा,
10: असंही होतं।
9: बरोबर,
10: किंवा काही आयडिया नसती।
9: बरोबर,
10: जर त्यांच्या संस्थेमध्ये संगीत क्षेत्राची जाण नसणारा जर नसेल, कमी असेल, तर त्यांना पुरस्काराचे नाव काय द्यायला पाहिजे? आपण एखाद्या संगीत साधकाला पुरस्कार देतोय, त्या पुरस्काराचं नाव कशा पद्धतीने असायला पाहिजे हेही भरपूर कन्फ्युजन असतात।
9: अच्छा,
10: पण मला पहिलाच पुरस्कार संगीत सेवार्थ नावाचा पुरस्कार पुण्यातून मिळाला। खूप म्हणजे अनपेक्षित आनंद होता माझ्यासाठी तो। की
9: खरे,
10: आणि जेव्हा मी परीक्षक म्हणून जात असतो, आता माझं परिचय देतानाही तुम्ही सांगितलं तसं, तर माझा मेन विषय तबला।
9: बर,
10: पण माझं शालेय शिक्षण झाल्यानंतर मी जेव्हा कॉलेजला ॲडमिशन घेतलं, आपल्याच नगरलाच मी न्यू आर्ट्स कॉलेजला मी माझं 11वी ते बॅचलर डिग्रीपर्यंत माझं कॉलेज झालं।
9: अच्छा,
10: तर तिथं मी 11वीपासूनच आर्ट्स फॅकल्टीमध्येच होतो आणि आर्ट्स फॅकल्टीमध्ये आपल्याकडं गाणं हा विषय।
9: हो,
10: तर मी कॉलेजला आल्यानंतर परत जसं लहानपणी गाण्यातून सुरुवात केली, थांबवलं आणि तबल्याकडे गेलो, पण माझं 10वीत असताना तबल्यात विशारद झालेलं होतं।
9: बर,
10: मग 11वीला ॲडमिशन घेतलं तर आपल्याकडे इथं न्यू आर्ट्सला तबला विषय नसल्यामुळं मला सुरुवातीला गाण्याची आवड होती किंवा गाणं माझं चांगलं होतं, पण ते मी कुणासमोर गायलं नाही किंवा काय, पण त्याच्यानंतरही जेव्हा ज्या कुणासमोर गायलं त्या बऱ्याच जणांचे सजेशन असे होते की तू तबला सोडून देऊन गाणं का नाही करत।
9: बरोबर आहे,
10: तर मग माझं गाण्यातही तिथं शिक्षण झालं।
9: बर,
10: तर परीक्षक म्हणून जाताना किंवा बोलवताना समोरची व्यक्ती गाण्याची ही म्हणजे त्या व्यक्तीला गाण्याची पण समज आहे आणि तबल्याचीही समज आहे,
9: बरोबर,
10: असा व्यक्ती म्हणून बोलवतात। अर्थात मी माझं भाग्य मानतो की माझे गुरुजी कॉलेजला असताना जे कोणी मला मार्गदर्शक होते त्या सगळ्यांनी माझ्या ह्या काय म्हणू आपण सांगीतिक वाटचालीला काय काय पोषक आहे त्याच्यासाठी त्यांनी म्हणजे जितकं मला स्वतःच्या लेकरांसारखं मार्गदर्शन करताना मी मला अडचण आली की विचारणार किंवा त्यांनी हे सांगितलं म्हणून आपल्याला पण काहीतरी शोधायचंय ते शोधणार आणि त्याच्यावर आणखी परत काहीतरी विचारणार, कदाचित त्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचंही असेल,
9: बरोबर,
10: असं सगळं प्रयत्न करत गेलो। तर मग परीक्षक म्हणून बोलवताना एक जाणकार मंडळींची एक ती नजर तयार झालीये की प्रशांतला परीक्षक म्हणून बोलवायचं म्हणजे दोन्ही बाजूचं टेन्शन राहत नाही, गाण्याची आणि वादनाची समज असल्यामुळं। प्लस मी मुंबईत पंडित सुरेश वाडकरांकडे मी जवळपास 5 वर्ष डेली रुटीन मध्ये त्यांच्या सकाळच्या प्रॅक्टिस पासूनच साथीला होतो।
9: बरं, हा ते परिचयामध्ये बघितलंच आपण।

0: तिथंच त्यांच्याच अकॅडमीमध्ये कथ्थक शिकवणाऱ्या एक डॉक्टर होत्या.
1: बर,
0: म्हणजे आहेत आताही. तर मी त्यांच्यासोबत तिथं कथ्थकचा पण भरपूर साथ केली.
1: बर, म्हणजे गाण्याची पण साथ आणि नृत्याची पण साथ.
0: गायन, वादन आणि नृत्य. मग काय होतं की साथीदाराला, म्हणजे तबलावादक हा तसं बघायला गेलं तर मूळ साथीदारच असतो.
1: बरोबर.
0: पण बऱ्याच जणांचा प्रांत तयार त्यांनी स्वतः करून घेतलाय की मला फक्त भजनच प्रॉपर वाजवता येतं किंवा मला फक्त गझलच प्रॉपर वाजवता येते किंवा नाही मग माझ्याकडे जरी असेल, माझं शिक्षण जरी असेल तरी मी कथ्थकला नाही वाजू शकत. कसा एक्सपिरियन्स असेल, त्यांना काय पाहिजे असेल हे असं मलाही वाटायचं. पण मी विचार करायचो की अरे आपण बसल्याशिवाय त्यांना काय हवंय आणि आपल्याकडे जे ते त्यांच्यासोबत साथीसाठी आपण कसं वापरू शकतो हे कळणारच नाही.
1: बरोबर.
0: मग मी पहिल्यापासून गायन, वादन, नृत्य या तिन्हीची पण साथ करताना मला कधी असं बर्डन आलं नाही.
1: बरोबर.
0: मला उलट त्याच्यातून शिकत पण गेलो आणि आणखी ग्रो झालो. एक त्याची वेगळी नजर तयार होत गेली. नंतर मी असंही एक्सपेरिमेंट केलं की मी गाऊन वाजव, म्हणजे गाऊन हार्मोनियम वाजवतात
1: किंवा
0: गाणं गातात. पण मी तबला वाजूनही ते एक्सपेरिमेंट केलं की आपण तबला वाजवता वाजवताही गाऊ शकतो का,
1: श्रोत्यांना ऐकू शकतो का थोडंफार.
0: जरूर. तर मी आपल्या समोर एक भक्तिगीत सादर करतोय जे पंडित सुरेश वाडकर यांनी मूळ गायक आहेत. तर मी तबला वादन करून आपल्या समोर गाण्याचा प्रयत्न करतोय.
1: जरूर जरूर.

0: खूप छान. आता जसं मी विचारलं तुम्हाला की नृत्यासाठी काही वेगळं करावं लागतं का,
1: बरेच जण असा विचार करतात की नृत्यासाठी काहीतरी वेगळं प्रिपरेशन करायची गरज आहे किंवा करायला पाहिजे. तर मी असा विचार करतो की ज्यांनी कोणी अभ्यासक्रमाप्रमाणे सगळं फॉलो केलंय विशारद लेवल पर्यंत किंवा मास्टर्स लेवल पर्यंत, तर त्यांना वेगळं काही करायची गरज नाहीये. तेच बोल, नृत्याचे जे बोल असतात त्याच्यात ते कसे वापरता येतील ह्याचं टेक्निक फक्त आपण एक डेव्हलप केलं स्वतःमध्ये की आपण नृत्याची, कथ्थक नृत्याची एकदम सुंदर साथ करू शकतो.
0: अच्छा, कथ्थक किंवा मग कोणत्याही नृत्याची करू शकतो?
1: नाही, तबला हे वाद्य असं आहे की कथ्थक नृत्यासोबत तबला, मोस्ट ऑफ तबला. जुनं होतं की जेव्हा तबला कमी वापरला जायचा तेव्हा कथ्थक नृत्याच्या साथीला पखावज वापरला जायचा, कारण कथ्थक नृत्याचे सगळे बोल जवळपास पखवाजाच्या अंगानेच आहेत.
0: अच्छा,
1: खुले अंगाचे बोल आहेत.
0: बरोबर.
1: तर मग नंतर तबला साथीसाठी जसा जसा जास्त वापरण्यात गेला आणि मेलोडियस वाद्य की सात धांगड धिंगा नको वाटायला ह्या हिशोबाने थोडस, तर मग पखावच खुलं वाद्य असल्यामुळं तबल्यावर नंतर लोकांची जास्त म्हणजे साथीसाठीची जी मागणी वाढली.
0: बरोबर आहे. आता तुम्ही पखवाजचा उल्लेख आपण केलाच तर मला असं विचारायचंय की जो तबला शिकतो त्याला ही सगळी वाद्य वाजवता येतात का जी तबल्याशी निगडते, ढोलकी म्हणा किंवा मग
1: ढोलक असेल,
0: हा ढोलक असेल, नगारा असेल किंवा
1: तबल्याशी निगडीतची वाद्य आहेत. स्टिकचा वापर करून वाजवली जाणारी भरपूर चर्मवाद्य आहेत, तबल्याला आपण चर्मवाद्य म्हणतो. तर पण आपण कुठलं वाद्य पखावच वाजू शकतो,

0: टेक्निक थोडंसं वेगळं आहे. म्हणजे जर तबल्यावर आपण जेव्हा सुरुवात वाजवतो तर ता हा बोल जर पहिला असेल तर खवाजावर तोच ता हा बोल खुल्या वाजाने वाजवला जातो.
1: अच्छा,
0: बोल सेम आहे फक्त वाजवण्याची पद्धत वेगळी आहे. तर बरेच जण जे तबला वादक आहेत ते पखावज वाजवू शकतात तबल्याच्या अंगाने. बोल काही वेगळे नसतात, फक्त थोडीशी वाजवण्याची पद्धत वेगळी असते.
1: अच्छा,
0: ते कदाचित एखादा बघून लगेच ते अनुकरण करू शकतात, वाजवू शकतात सहज, पण काही काहींना ते नाही साध्य होत.
1: अच्छा,
0: कारण पखावाजाचा जो बाया आहे
1: तर
0: तिथं कणिक लावलेलं असतं, पीठ, गव्हाचं पीठ. तर काय होतं, डग्याला शाई असती आणि डग्यावर हात ठेवून वाजवायची सवय लागलेली असते. मात्र पखवाजाचा बाया पूर्ण आपल्याला खुला वाजवावा लागतो. तर बऱ्याच जणांना तिथे एक थोडीशी अडचण येते की ते डग्यासारखाच हात पुढे जातो, बंद वाजन होत. म्हणजे चाटीच्या बाजूचा जो टोन आहे तो मात्र खुला येतो, पण बायाचा टोन खुला येत नाही. मग आपण, मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की ही एक भाषा आहे, तर त्या तबल्यावर भरपूर बोलेत, डग्यावर किंवा पखवाजाच्या बायावर बोल संख्या कमी आहे. घे, के, हेच बोल जास्त आहेत, पण तो बोल त्या तबल्याच्या किंवा पखवाजाच्या चाटीच्या बाजूची जी लेवल असती आवाजाची, त्या लेवलला मॅच करणाराच झाला पाहिजे.
1: अच्छा, बरोबर आहे.
0: म्हणजे डुएट डुएट गाणं जर असेल एखादं, तर त्या डुएट गाण्यामध्ये लता दिदी किंवा त्यांच्या बरोबर भरपूर सगळ्या दिग्गज कलावंतांनी गायलं, तर जितकं त्यांचं गाणं ताकदीचं होतं तितकंच यांचंही होतं. म्हणून ते गाणं सुंदर झालं आणि ते जोपर्यंत चंद्रसूर्य तोपर्यंत असणार आहेत अशी गाणी आहेत. तर तसं वाद्य वादनामध्ये बाया आणि दायाचा तितकंच महत्व आहे दोन्हींचंही. ते मॅच झालं पाहिजे.
1: हे
0: तबला वादन करून दुसरे वाद्य वाजवणाऱ्यांना ते मॅच होईलच किंवा नाही होईल हे नाही सांगू शकत. वाजवता येईल, पण जी काय म्हणू आपण की जी लेवल तयार व्हायला पाहिजे तेवढी लगेच येईल की नाही सांगता येत.
1: बरोबर आहे. आणि डफ हा याचाच एक प्रकार म्हणता येईल का?
0: बरोबर, डफ चर्मवाद्यच आहे, पण ते स्टिक म्हणजे काठीचा यूज करून वाजवलं जातं. तर डफ म्हणा, ड्रमसेट म्हणा, नगारा म्हणा, चंडा, हे जे वाद्य आहेत हे सगळे स्टिक. तर स्टिकचं टेक्निक ज्याला आहे आता त्याच्या प्रॅक्टिससाठी म्हणून ना प्रॅक्टिस पॅड अवेलेबल आहेत बाजारात. तर त्या स्टिकच्या टेक्निकसाठी बरेच विद्यार्थी करावा उलट असं मी तर म्हणतो की त्यांनी करायला पाहिजे आणि स्टिकची टेक्निकही घ्यायला पाहिजे. ताल तर त्यांच्यात, हे तबला किंवा पखावज वाजवत असल्यामुळे ताल त्यांच्यात ऑलरेडी असणार, पण फक्त त्या स्टिकची टेक्निक घेऊन जर ते आणखी इतरही वाद्य नक्की चांगले वाजू शकतात.
1: बरोबर आहे. आता मला फक्त शेवटी जाता जाता एक विचारायचं की नवीन तबला शिकण्याकडे जो कल आहे मुलांचा, तो वाढण्यासाठी आपण अजून काय करायला पाहिजे? किंवा मुलं हल्ली पिढी काय करते की जी वाद्य दिसतात ना गाण्याबरोबर ती वाद्य वाजवण्याकडे त्यांचा जास्त कल असतो.
0: बरोबर बरोबर. म्हणजे आताच्या पिढीतल्या मुलांना मोस्ट ऑफ गिटार वगैरे
1: या वाद्यांकडे
0: वेस्टर्न वाद्यांबद्दल जास्त कुतूहल आहे.
1: किंवा आता त्यांना ड्रमसेट पहिले वाजवायचं असतो.
0: हो हो, कारण भरपूर वाद्य आहेत ना समोर ड्रमसेट मध्ये, टॉम्स, हाय हीट, स्नेअर,
1: बरोबर,
0: सिम्बल्स, हे सगळं समोर बघायला मिळतं. आणि दुसरं म्हणजे तबल्यामध्ये जसे बंधन असतात की तुमचा हात असाच ठेवला पाहिजे, तुमचं बोट असंच पडलं पाहिजे, तो हल्ला नाही पाहिजे, किंवा हे बोट तसं, तिथंच तुम्हाला स्टिक मिळतात हातात, तुम्ही रॅन्डमली कुठेही वाजू शकता, तिथं तुम्हाला कसलंही बंधन नाही. अर्थात बंधन कुठलंही वाद्य वादन करण्यासाठी आहेतच, पण आताच्या मुलांना पटकन ग्रीप घ्यायची आहे, खूप फास्ट पाहिजे सगळं. पण मी म्हणजे ही सगळ्या पालकांना देखील मी विनंती करेल की तबला, पखावज किंवा शास्त्रीय गायन, शास्त्रीय हार्मोनियम वादन, सितार वादन, या वादनाला जितकी थेरी आहे याच्यामध्ये जितका पार्ट आहे शिकण्यासाठी जितकं, तसं इतर कुठल्याही वाद्यांमध्ये नाही आहे. याच्यामध्ये जितके ताल आहेत ह्या तालवाद्यांमध्ये, वेस्टर्न मध्ये खूप लिमिटेड दुनिया आहे की 6 बीट, 4 बीट.

0: स्वीट
1: याच्यापेक्षा बाहेर जास्त काहीही नाहीये.
0: तर
1: मी सगळ्यांसाठी हा एक मेसेज देईल. मी तसा खूप लहान आहे पण तरी मी सगळ्यांसाठी एक मेसेज देईल की असे तालवाद्य शिका की ज्याच्यातून तुम्ही कुठलंही वाद्य वाजू शकता.
0: बरोबर.
1: त्याच्यामध्ये काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी करू शकता तुम्ही. आता आज मी तबला वाजवतो, तबल्यासोबत मी ड्रम सेटही वाजवतो. पण इतर ड्रम सेट की वाजवणारे जे आहेत की ते फक्त ड्रम सेटच वाजवतात यांच्यापेक्षा नक्कीच मी काहीतरी चांगली क्रिएटिव्हिटी करतो. बोलतात, विचारतात की सर हे काय केलं तुम्ही, हे सांगा बरं जरा आम्हाला, हे काय केलं हे कळलंच नाही.
0: बरोबर.
1: मग हे का, तर हे तबल्यामुळं शक्य झालं. तबल्याची सगळी थेअरी माहिती झाली, त्याच्यामध्ये ज्या लयकारी असतात त्या डोक्यात असतात.
0: बरोबर.
1: मग त्याच्या आधारावर आपण कितीही छान क्रिएटिव्हिटी करू शकतो.
0: बरोबर.
1: ताल जरी सेम असेल, म्हणजे तबल्यातही चार मात्रा आहेत तसं ड्रम सेटवरही आहेत, पण त्या चार मात्रांमध्ये जशी तबल्यावर क्रिएटिव्हिटी करतो किंवा करावी लागते तसे ड्रम सेटमध्ये जास्त नाही करू शकत, पण तबला वादक मात्र करू शकतो.
0: अच्छा. बरोबर.
1: तर म्हणून की मी पालकांना आवाहन करील की तुम्हाला तुमच्या मुलांना जरी बदलत्या काळाप्रमाणे तुमच्या मुलांना वेस्टर्न वाद्य यावी अशी इच्छा जरी असेल, तरी त्यांनी ह्या पूर्ण वाद्य येते तबला, हार्मोनियम, ज्याला शास्त्रीय बेस आहे, असे वाद्य मुलांना नक्की शिकवावं. थोडं पेशन्स ठेवावी लागतील एवढंच, पण त्याचं भवितव्य मात्र नक्की चांगलं असेल. की जसं आपण म्हणतो की आज जे वाजवणारे आहेत, गाणारे आहेत, लता दिदी आहेत, यांनी सुद्धा शास्त्रीय तानपुरा घेऊन बसूनच गाणं डेव्हलप केलं आणि मग हे बाकीच्या सगळ्या प्रांतात उतरल्या. म्हणजे आपण त्यांचे कित्येक साऊथ इंडियन वगैरे मूवीमधलेही गाणे ऐकतो. तर त्याच्यासाठी फक्त शास्त्रीय.
0: बरोबर.
1: माझं हे सगळ्यांसाठी आवाहन राहील.
0: अगदी नक्की. श्रोते हो, खरं म्हणजे कितीही बोललं ना तरी समाधान होत नाही अशा या गोष्टी आहेत. या प्रत्यक्ष ऐकून किंवा प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेऊनच आनंद आपल्याला मिळणार आहे. पण तरीही आज सर तुम्ही आलात आणि इतकी सुंदर मुलाखत आम्हाला दिलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले खूप आभार. धन्यवाद.
1: नगर आकाशवाणी आणि आपल्या सर्वांचे मी देखील मनपूर्वक आभार मानतो की आपण मला बोलवलं. धन्यवाद.
0: जाता जाता एक श्रोत्यांना आपण काय ऐकवाल एक दोन मिनिटासाठी?
1: मी थोडंसं लाईट म्युझिकमध्ये जी काही सातसंगत केली जाते त्यातले थोडेसे पॅटर्न ऐकवतो.

तबलावादक प्रशांत थोरात यांच्याशी भारती कुलकर्णी यांनी साधलेल्या संवादाचा उत्तरार्ध आपण ऐकलात व्यक्तिवेध या कार्यक्रमात. सादर करते होते सुदाम बटुळे. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, रात्रीचे 8:35 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीचं गीत मंगेश पाडगावकर यांचं, गायिका लता मंगेशकर, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते श्रीकांत ठाकरे. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरात ऐकूया कवी बी यांचं गीत, संगीत वसंत प्रभू यांचं.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, यानंतर ठीक 9:15 वाजता समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार आणि आजच्या हॅलो गीत बहार या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, आकाशवाणीचं आणि तुमचं नातं गेल्या अनेक वर्षांपासून गीत बहार या कार्यक्रमातून जोडलं गेलेलं आहे. हे नातं वर्षानुवर्ष असंच टिकून राहिलेलं आहे, बहरलेलं आहे. असं म्हणतात की नाते जुळले मनाशी मनाचे, गुंफली गेली रेशीम वीण. दोन शब्दाने हुरूप वाढतो जातो दिवसभराचा शीण. तुमचे फोन कॉल्स ऐकल्यानंतर तुमचा आणि ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याचा दिवसभराचा शीण निघून जातो असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. तेव्हा ऐकूया तुमचे आलेले फोन कॉल्स आणि तुमची आवडती गाणी आजच्या हॅलो गीत बहार.

0: हॅलो.
1: हा नमस्कार मॅडम.
0: नमस्कार, गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
1: महावीर दादा बोलतोय, अहिल्या नगर वरन.
0: बोला बोला.
1: हा म्हणलं मॅडम, आम्हाला मुझे माफ करना ओम साई राम.
0: बर, हे गाणं ऐकायचंय.
1: ते गाणं ऐकायचं होतं.
0: महावीर जी, काय करता हो आपण?
1: मी अहमदनगर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक मध्ये.
0: बर बर. अच्छा, आता सध्या बँकांची कामं कशी असतात? मर्चंट झालाय सध्या, आता थोडी निवांत असता का तुम्ही?
1: नाही, निवांत नाही मॅडम. आता कसं सगळं डिजिटल बँकिंग झालं, त्यामुळे थोडस फरक पडतो वर का.
0: अच्छा.
1: हो, परंतु कसं आहे आता जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वगैरे वाढले, त्यामुळं आरटीजीएस वगैरे ते तर भरपूर कामं असतात.
0: अच्छा.
1: आणि ट्रान्सफरचे वगैरे भरपूर येतात. लोक आता कॅश मध्ये व्यवहार करण्याचं टाळतात ना खूप.
0: बरोबर आहे. हा हा
1: हा हा. आणि जे पंतप्रधानांनी सांगितलं त्याप्रमाणे डिजिटल बँकिंग कडे भरपूर लोक वळलेले.
0: बरोबर आहे. त्यामुळे पण तुमचा कामाचा बोजा वाढलाय का कमी झालाय?
1: कामाचा बोजा थोडासा कमी वाटतो बर का आम्हाला.
0: हा हा
1: हा. पहिल्यापेक्षा तर म्हणजे कमी वाटतो थोडा.
0: अच्छा, थोडं रिलॅक्स काम करता येतं. बरोबर आहे. आणि साधारण लोकांचा ओघ सुरुवातीच्या 10 तारखेपर्यंत असतो का?
1: 1 ते 10 दरम्यान मध्ये कसं आहे, लोकांचे हप्ते वगैरे लागतात ना, जे लोन घेतात ना ते रिबेट साठी त्यांचं जे हे राहतं, त्यामुळे लोक ते देतात.
0: बरोबर आहे.
1: ट्रान्झॅक्शन करतात त्यांचे.
0: बरोबर आहे. ठीक आहे, कार्यक्रमात आपण सहभागी झालात, धन्यवाद. ऐकू आपण तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो हॅलो, गीत बहार कार्यक्रम.
1: नमस्कार नमस्कार, अनिल टिकळे बोलतोय नगरहून. मला हे सांगायचं होतं की आपल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले या 12 एप्रिलला आपल्यातून निघून गेल्या. आज महिना होऊन गेला, 1.25 महिना जवळपास. तर ह्या गायिकांना यांचं कसं होतं, यांच्या गाण्याला इतकी विविधता होती.
0: बरोबर आहे,
1: की सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी गायली.
0: अगदी एकही असा प्रकार नाही गाण्याचा की जो अशा त्यांनी गायला
1: नाही, सोडला नाही. आणि नुसतं तेच नाही, त्या त्या प्रकारात कितीतरी गाणी गायली त्यांनी.
0: अगदी खरं.
1: ते मग जेव्हा ते काजल मधलं गाणं ऐकतो ना, तो रमन दर्पण कहला आहे, अक्षरशः अंगावर शहारा येतो. काय गाणं म्हटलंय त्यांनी ते. आणि मग वक्त मधलं गाणं जर ऐकलं ना, यही वक्त है करनी पूरी आरजू, आगे भी जाने ना तू पीछे भी जाने ना तू, किंवा मराठी मधलं बुगडी माझी सांडली जाता साताऱ्याला.
0: बरोबर
1: आहे. असे अनेक गाणे त्यांनी गायलेत. आणि हे पण आशा भोसलेंनी अनेक लावण्या गायल्या आयुष्यामध्ये.
0: बरोबर आहे.
1: तो सुगंधी कट्टा असू, जय सिरकर वरती असू, त्या तुमच्या या सुलोचना चव्हाण वरती, सुलोचना ताई वरती असू, कुठल्या यांच्यावरती असू, सीमा करता त्यांनी ते कोळी गीत खूप छान गायले. कोळ्याची पोर मोलकरीन मधलं. तर मग त्याबद्दल मला बोलायचं होतं की आशा भोसले आणि बाबूजींनी इतके रोमॅन्टिक गाणी गायले त्या काळामध्ये. हा काळ म्हणजे 55 पासून ते असेल ते एकदम आधी 75-80 पर्यंत काळ.
0: अगदी खरं.
1: या 25 वर्ष जवळपास त्यांनी एकत्र अशी गाणी गायली.
0: आणि काळ गाजवला त्यांनी दोघांनी.
1: हो, आणि बाबूजींनी गाणी गाऊन घेतली त्यांच्याकडून. बाबूजी काय म्हणायचे की आशा भोसले अशी म्हणे की एखाद्या मूर्तिकारला मूर्ती करायची असली एखाद्या पाषाणातून, तर त्या पाषाणाने जर सहकार्य केलं त्याला मूर्ती करायला, तर ती कशी मूर्ती अप्रतिम होईल.
0: बरोबर
1: असं आशा भोसलेंची गायकी होती की त्याला सांगावं लागत नसायचं.
0: खरे.
1: ते एक मुंबईचं जावळी मधली काही गाणी रेकॉर्ड करायची होती आणि त्या ठिकाणी सुमन कल्याण पुन्हा एकच गाणं गायलंय की कशी करू स्वागता. बाकी 2-3 गाणी जी आहेत ते आशा भोसलेंनी गायले, त्यातले कारे दुरावा कार्या बोला.
0: बरोबर.
1: आज कोणीतरी यावे. तर ते रेकॉर्डिंगचं जे त्यावेळेस रेकॉर्डिंग स्टुडिओ मिळत नव्हता लवकर, कारण अनेक सिनेमा होत होते त्या काळी. तर बाबूजींना काय एक 1.5 तास राहिला होता फक्त रेकॉर्डिंग झाल्यानंतर. एक गाणं त्यांना वाटलं करून घ्यावं आज, म्हणजे बसलं नव्हतं ते गाणं, बसवलं नव्हतं.
0: अच्छा.
1: पण त्यांनी आशा भोसलेंना बाजू आणून सांगितलं की आशा एवढं गाणं करायचं का, पण तुम्ही सहकार्य करता का मला. त्या ताबडतोब हो म्हणाल्या आणि 1-2 रिहर्सल ताबडतोब करून लगेच गाणं रेकॉर्ड केलं ते.
0: बर.
1: कारे दुरावा कार्या बोला अपराध माझा असा काय झाला. त्याच्यामध्ये आशा भोसलेंना सांगितलं त्यांनी की तू अभिनय कर या गाण्याच्या वेळेला.
0: बर.
1: त्यामध्ये मी अभिनेत्री नाहीये, मी गायिका आहे, मी गाणं म्हणते. नाही, अभिनय कर म्हणजे ते गाणं अजून ठसकदार होईल.
0: बरोबर आहे.

0: आणि खरंच त्यांनी अभिनय करून ते गाणं गायलं. आपण ते गाणं ऐकलं ना कुठल्याही वेळेला, एका दिवसातून सकाळपासून रात्रीपर्यंत ते गाणं इतकं जीवाला भिडतं गाणं ते अगदी आपल्या हृदयाला.
1: आपल्याला आज तेच ऐकायचंय का कार्यक्रमात?
0: नाही, आज आपल्याला ते गाणं ऐकायचं नाही. आपल्याला हे गाणं ऐकायचंय की एक गाणं सुधीर फडके आणि आशा भोसलेने गायलेलं आहे, माझ्या रे प्रीती फुला ठेवू कोठे मी तुला. निवेदिता जोशींचे जे वडील होते तेही हे होते, नायक होते, आणि त्यांच्यावरती आणि अनुपमावरती ते गाणं चित्रित झालेलं आहे. आणि सारसबागेमध्ये पुण्याचे त्याचं हे झालेलं चित्रीकरण सुंदर म्हणलंय दोघांनी ते गाणं. बाबूजींचं संगीत आहे त्याला आणि बाबूजी आणि आशा भोसलेंचा स्वर आहे.
1: चालेल चालेल,
0: नक्की
1: चालेल. आज कार्यक्रमात सहभागी झाला. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हां, गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
1: मयुरी देशपांडे बोलते.
0: कार्यक्रमात स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: काय करता मयुरीताई आपण?
1: मी कोर्टात सर्व्हिसला आहे.
0: बर, कुठल्या कोर्टात आहात?
1: नाशिकला.
0: बर बर. आज कार्यक्रमात
1: गाणं ऐकायचं होतं.
0: हां, कुठलं गीत ऐकायचंय?
1: नवराई
0: माझी.
1: चालेल चालेल
0: चालेल. नवराई माझी लाडूची. अजून काय आवडतं मयुराई तुम्हाला?
1: मला काय नाही, मराठी गाणी जास्त आवडतात मला.
0: बर, तुम्ही शिकलात का गाणं?
1: हा, थोडंफार लहानपणी शिकले.
0: बर बर. आणि म्हणता का बाहेर कुठे?
1: नाही, घरगुती कार्यक्रम वगैरे, फॅमिली फंक्शन असेल तेव्हा म्हणते.
0: बर बर बर.
1: हा
0: हा, चालेल चालेल. अजून काय सांगणार आहात कार्यक्रमात? आज
1: आपला कार्यक्रम खूप छान असतो आणि खूप छान छान गाणी आम्हाला ऐकायला मिळतात तुमच्या कार्यक्रमामुळे.
0: हो ना, मनोरंजन करणं हा आकाशवाणीचा बाणा आहे, नाही का?
1: हो.
0: आणि ब्रीदही आहे.
1: हो,

0: जोकर।
1: हेलो
2: हेलो,
1: हाँ गीत बाहर कर, हो गीत बाहर कार्यक्रमात स्वागत आहे। कोण बोलताय?
2: मी शीतल काशीत बोलते, अहिल्यानगर वरून।
1: बोला।
2: हाँ, माझी मी बऱ्याच वर्षापासून तुमचा हा जो कार्यक्रम आहे ना तो ऐकत आहे। हॅलो गीत बहार कार्यक्रम।
1: वा, आवडतो तुम्हाला?
2: हो नक्की, आणि आमच्या घरातले पण सगळे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे तुमचा कार्यक्रम ऐकतात।
1: अरे वा। शीतल ते आज पहिल्यांदाच फोन लागला का?
2: हो हो हो मॅडम, पहिल्यांदाच लागला फोन।
1: किती आनंद झालाय मग।
2: खूप।
1: काय करता तुम्ही?
2: मी ऍज अ हाऊस वाईफ आहे, परंतु आता जस्ट मी एक दोन चार महिन्यापासून क्लासेस जॉईन केले।
1: बर।
2: हो,
1: कसला क्लास जॉईन केलाय?
2: आपले म्हणजे क्लासेस घेते मुलांचे।
1: अच्छा, तुम्ही स्वतः घेता?
2: इंग्लिश विषय माझा।
1: अच्छा, बर बर। छान, आपलंही ज्ञान वाढतं आणि मुलांना पण त्या आपल्या ज्ञानाचा फायदा होतो, नाही का?
2: हो हो हो नक्कीच मॅडम, आणि मला पण दोन मुले आहेत, त्यांची नाव आहे देवांश आणि अर्जुन।
1: बर बर। काय करतात ते दोघ?
2: एक मोठा मुलगा माझा 6वीला आहे आणि छोटा 5वीला गेलाय।
1: बर। अरे वा, आणि आज कार्यक्रमात काय ऐकणार आहात?
2: आज कार्यक्रमामध्ये माझ्या मुलांच्या आवडीचं एक प्रार्थना आहे, तू बुद्धी दे तू तेज दे।
1: बर।
2: हो, आणि तो म्हणजे ते सॉन्ग मुलांना खूप आवडतं।
1: बरोबर, ही प्रार्थना आहे।
2: हो हो, प्रार्थना, आणि ती मुलांना म्हणजे आवडते खूप।

0: बरोबर आहे. नाही नक्की नक्की चालेल चालेल.
1: आणि माझा भाऊ सचिन रोकले तो सुद्धा कार्यक्रम तुमचे ऐकत असतो.
0: बर
1: संध्याकाळी FM वगैरे लावून ऐकत असतो.
0: बर बर चालेल चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात धन्यवाद. ऐकू आपण तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं हे गीत.
1: ओके चालेल थँक्यू मॅम.
0: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हा भगत बोलतो मॅडम, अहिल्यानगर वरून शेंडी मधून.
0: हा बोला
1: मॅडम. मला गाणं ऐकायचं होतं.
0: कुठलं ऐकायचं?
1: जय जय महाराष्ट्र माझा.
0: बरं भगतजी, काय करता हो आपण?
1: मॅडम आम्ही ठेकेदारी करत असतो मॅडम, स्टाईल बसवण्याचे काम करत असतो अहिल्यानगर मध्ये.

0: हॅलो.
1: हा भगत बोलतो मॅडम, अहिल्यानगर वरून शेंडी मधून.
0: हा बोला
1: मॅडम. मला गाणं ऐकायचं होतं.
0: कुठलं ऐकायचं?
1: जय जय महाराष्ट्र माझा.
0: बर भगत जी, काय करता आपण?
1: मॅडम आम्ही ठेकेदारी करत असतो मॅडम, स्टाईल बसवण्याचे काम करत असतो अहिल्यानगर मध्ये.
0: बर बर, फक्त नगर मध्ये करता की नगरच्या बाहेर पण?
1: नगरच्या बाहेर पण करतो मॅडम, शिरूर इकडे नेवासा श्रीरामपूर.
0: अच्छा अच्छा. पण टाइल्स बसवण्यासाठी असा काही कालावधी असतो का की या दिवसात बसवलेल्या जास्त चांगल्या, असं काही असतं का?
1: नाही तसं काय नसतं मॅडम, तसं 12 महिने चालू असतं सीजन, काय नसतं.
0: अच्छा. आणि हल्ली एक वेगळंच निघालंय की पहिल्या ज्या टाइल्स आहेत त्या तशाच ठेवायच्या आणि त्याच्यावर दुसऱ्या बसवायच्या.
1: हो.
0: तर त्यांनी काही प्रॉब्लेम होऊ शकतो का चालतं असं केलेलं?
1: नाही चालतं मॅडम, केमिकल आलेले आहेत बाजारामध्ये, विविध प्रकारचे केमिकल आलेले आहेत, त्याच्यामुळे काही सध्या ट्रेंडिंग सुरू झाली, त्याच्यामुळे काही सध्या बसवण्याचे काम वेगळं करत आहोत.
0: अच्छा. पण म्हणजे मोजेक टाईल असतील पहिल्या आणि त्याच्यावर जर स्पार्टेक बसवायच्या असतील तरी पण चालतं का?
1: हो जमत मॅडम, केमिकल आलेले त्याच्यामुळे विविध प्रकारचे केमिकल आल्यामुळे स्टाईल बसवणे सोपं जात असतं आणि रिझल्ट पण त्याचा भारी भेटत असतो.
0: अच्छा.
1: हो
0: बरं बरं बरं, चालेल चालेल. भगतजी आज कार्यक्रमात सहभागी झाला, धन्यवाद. ऐकू आपण तुमचं हे गीत.
1: धन्यवाद धन्यवाद मॅडम.

0: हॅलो.
1: हा, गीत बहार कार्यक्रम.
0: हा, गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलत आहे?
1: मी शुभांगी केसकर बोलतीये.
0: हा, बोला शुभांगी ताई, कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं.
1: थँक्यू थँक्यू. माझ्या आवडीचं गाणं ऐकायचं होतं.
0: बर, कोणतं ऐकायचंय?
1: प्यासा सावंत मधलं.
0: हा बर. शुभांगी ताई, काय करता आपण?
1: मी हाऊस वाईफ आहे.
0: हाऊस वाईफ आहात. आवडत
1: रेडिओची गाणी मी कार्यक्रम नेहमी ऐकते. छान वाटत.
0: वा, आवडतात तुम्हाला गाणी ऐकायला?
1: हो, आवडतात. परत सुदाम बटुळे सरांनी घेतलेली पण मुलाखती वगैरे बऱ्यापैकी ऐकते मी.
0: बर बर, मुलाखती आवडतात तुम्हाला?
1: मुलाखती पण आवडतात, गाणी पण आवडतात. म्हणजे माझा सकाळी 6 वाजल्यापासून जो रेडिओ चालू असतो ते रात्री पण जोपर्यंत गाणी छान ऐकायला मिळता येत तोपर्यंत चालू असतो.
0: वा वा, चालेल चालेल. शुभांगी ताई, आज कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. ऐकू आपण तुमच्या आवडीचं हे गीत.

0: श्रोतेहो, कसा वाटला आजचा हॅलो गीत बहार? जरूर कळवा आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राला. आजच्या या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य केलं होतं गजेंद्र पवार आणि संतोष साबळे यांनी. तेव्हा तुम्हाला कसा वाटला आजचा हॅलो गीत बहार? जरूर कळवा आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राला. पुन्हा भेटूया हॅलो गीत बहार या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवारी सकाळी 8:15 वाजता. तेव्हा आजपुरता निरोप द्या. नमस्कार.
1: श्रोते हो, फोन इन कार्यक्रम हॅलो गीत बहार आपण ऐकलात. सूत्रसंचालन आणि निवेदन होतं भारती कुलकर्णी यांचं. तंत्रसहाय्य होतं संतोष साबळे आणि गजेंद्र पवार यांचं.

आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र प्रसारित करत आहोत रजनीगंधा थोड्याच वेळात.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सराफ बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो नमस्कार। आजच्या रजनीगंधा कार्यक्रमात आपण गाण्यांसोबतच ही गाणी कुणावर चित्रित झाली तेही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो चित्रपट कुठल्या साली प्रदर्शित झाला तेही आपण जाणून घेऊया। कार्यक्रमातलं सुरुवातीचं गाणं आहे शकील बदायुनी यांचं, चित्रपट 20 साल बाद, स्वर आणि संगीत हेमंत कुमार यांचा। श्रोते हो 1962 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातलं हे गीत

श्रोते हो, 20 साल बाद चित्रपटातलं हे गीत होतं शकील बदायूनी यांचं. स्वर आणि संगीत होता हेमंत कुमार यांचं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे 1959 साली प्रदर्शित झालेल्या सुजाता या चित्रपटातलं. अभिनेत्री नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत गायलं आहे आशा भोसले यांनी. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत SD बर्मन यांचं.

सुजाता चित्रपटातलं हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी आणि हे गीत होतं मजरूह सुलतानपूर यांचं. संगीतकार होते एस डी बर्मन. श्रोते हो रजनीगंधा कार्यक्रमात यानंतरचं गीत कालाबाजार चित्रपटातलं शैलेंद्र यांचं. संगीत आहे एस डी बर्मन यांचं आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत चित्रित झालं देवानंद आणि वहिदा रहमान यांच्यावर. चित्रपट कालाबाजार ऐकूया.

श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे संगम चित्रपटातलं. 1964 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातली सगळीच गाणी गाजली होती आणि त्यापैकीच एक गाणं चित्रित झालं होतं राजेंद्र कुमार आणि वैजयंतीमाला यांच्यावर. श्रोते हो, शैलेंद्र यांच्या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी. गीताचे बोल, ये मेरा प्रेम पत्र पडकर, ऐकूया.

श्रोतेहो, संगम चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया चित्रलेखा चित्रपटातलं गीत. हा चित्रपट प्रदर्शित झाला होता 1964 साली आणि अभिनेता प्रदीप कुमार आणि मीना कुमारी यांच्यावर हे गाणं चित्रित झालं होतं. गीताचे गायक मोहम्मद रफी, संगीत रोशन यांचं आणि गीतकार साहिर लुधियानवी. ऐकूया.

श्रोते हो रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर ऐकूया ममता चित्रपटातलं मजरूह सुलतानपूर यांचं गीत. संगीतकार रोशन आणि हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी. 1966 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातलं हे गीत सुचित्रा सेन, अशोक कुमार आणि धर्मेंद्र यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. हे गाणं अतिशय गाजलेलं आहे, गाण्याचे बोल आहेत, तुम्ही स्वतः ऐका.

श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं, आणि हा चित्रपट होता ममता. याबरोबरच आजचा रजनीगंधा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होत आहे. पुन्हा भेटू पुढच्या रजनीगंधामध्ये. नमस्कार.

आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र रात्रीचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम. आज यामध्ये सुरुवातीला ऐकूया विदुषी पद्मा तळवलकर यांनी गायलेला राग केदार.

विभूषी पद्मा तळवलकर यांनी गायलेला राग केदार आपण ऐकलात. शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमात यानंतर पंडित अजय पोहनकर यांनी गायलेला राग बागेश्री ऐकूया.

पंडित अजय पोहनकर यांनी गायलेला राग बागेश्वर आपण ऐकलात. श्रोते हो, याबरोबरच शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, रात्रीचे 11 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या ठीक 11 वाजता आणि 11:05 इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.